शुभ सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद शके 1948 अर्थात 23 ऑगस्ट 2026. श्रोतोमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मोरेश्वर घैसास गुरुजी आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेलं स्तोत्र.

शुद्ध आता आपण मोरेश्वर घैसास गुरुजी आणि सहकार्यांनी सादर केलेलं स्तोत्र आपण ऐकलं. स्तोत्र होतं नासदीय स्तोत्र. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमानंतर ऐकूयात श्यामा चितार आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भूपाळी. रचना आहे ग. धी. माडगूळकर यांची तर संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

शतवता आपण श्यामाचे तराणे सहकाऱ्यांच्या सुरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती गदी माडगुळकर यांची, तर संगीत होतं स्नेहल वाडकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांच्या सुरातील गदी माडगुळकर यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचंच.

श्रोते, आता आपण अनुराधा मराठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माता होतं डॉक्टर धनंजय देठणकर यांचं. श्रोते, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संत नामदेव महाराजांची भक्तिरचना, संगीत अण्णा जोशी यांचं.

अक्षत आता आपण मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं अण्णा जोशी यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना.

शकतो. आता आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं राम फाटक यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना.

0: श्रोतो, आता आपण समूह स्वरातील साने गुरुजी यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. संगीत निर्देशन होतं कान्हू घोष यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात सूर्यफूल पिकावरील किडींची ओळख आणि पिकांवर होणारा परिणाम याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती. सादर करते योगीराज बच्चे.
1: सूर्यफूल पिकावरील पाणी खाणारी अळी. या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस पुंजक्याने 300 ते 600 अंडी घालून त्यावर मळकट रंगाचे केसळ आवरण घालते. यातून निघालेल्या नवजात अळ्या हिरव्या रंगाच्या असून त्यांच्या शरीराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके दिसतात. या लहान अळ्या 3 ते 5 दिवस समूहाने राहून नंतर पूर्ण पिकात विखुरतात. पूर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मिलीमीटर लांब, गडद तपकिरी आणि फिकट हिरव्या रंगाची असून तिच्या पाठीवर ठिपका आणि त्याच्या वरच्या बाजूस त्रिकोणी ठिपका असतो. कोश लालसर तपकिरी रंगाची तर प्रौढ मध्यम आकाराचा, पुढील पंख तपकिरी रंगाची आणि त्यावर पिवळसर चट्टे आणि रेषा असणारी असतात, तर मागील पंख पांढरे आणि त्यांची कडा तपकिरी रंगाची असते. नवीन जन्मलेल्या या किडीच्या अळ्या समूहाने पानाखाली राहून पानाचा हिरवा भाग खरवडून खातात, तर पूर्ण वाढ झालेल्या अळ्या एकट्याने पाणी खायला लागतात, ज्यामुळे झाडावर मोठे छिद्र दिसून येतात, तर प्रादुर्भाव तीव्र असल्यास फक्त पानाच्या शिरा शिल्लक राहतात. पूर्वी फक्त पाणी खाणारी अळी आता स्तबकातील दुधाळ भीक खाताना दिसून येत आहे. यानंतर स्तबक पोखरणारी अळी. या किडीची मादी फुलाच्या स्तबकाजवळील पानावर किंवा पानाखाली एक एकटी अंडी घालते. ही अंडी घुमटाच्या आकाराची आणि पिवळसर असतात, तर प्रथम अवस्थेतील अळी फिक्कट हिरव्या रंगाची आणि शरीरावर थोडे केस असणारी असते, तर पूर्ण वाढ झालेली अळी हिरव्या फिकट पिवळ्या तपकिरी काळसर रंगाची असून या अळीच्या शरीराच्या दोन्ही कडांना तुटक गर्द करड्या रेषा आणि थोडे केस असतात, तर कोश तपकिरी रंगाचा असतो. ही अळी सूर्यफुलाच्या स्तबकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. अळी पीक लहान असताना पानावर उपजीविका करते आणि नंतर स्तबक लागताना आणि भरण्याच्या अवस्थेत असताना आतील बिया खाऊन ते पूर्णपणे पोखरते. यासाठी उपाय म्हणून क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, किंवा प्रोपेनोफॉस 50% प्रवाही 0.05% घेऊन फवारणी करावी. यानंतर रस शोषण करणाऱ्या किडी, त्याच्यामध्ये तुडतुडे. तुडतुड्यांची मादी पानाच्या शिरामध्ये साधारण 10 ते 15 अंडी घालते. यातून निघणारे पिले फिकट हिरव्या रंगाचे असून त्यांना पंख नसतात, तर प्रौढ साधारण 2 ते 4 मिलीमीटर लांब, पाचरीच्या आकाराचा, फिकट हिरव्या आकाराचा असतो. या किडीचा प्रादुर्भाव रोप अवस्थेपासूनच सुरू होऊन पीक काढणीपर्यंत राहतो. प्रौढ आणि पिलं पानाच्या खालच्या बाजूस राहून पानातील रस शोषून घेतात. परिणामी पानं पिवळी होतात, मुरगळतात, त्यांच्या कडा करपतात आणि नंतर संपूर्ण पान करपून झाडाची वाढ खुंटते असे परिणाम दिसतात. या संपूर्ण प्रकारास हार्बर बर्न असं देखील म्हणतात. यानंतर फुलकिडी. या किडीचा प्रादुर्भाव सूर्यफुलाच्या वाढीच्या सर्वच अवस्थेत दिसून येतो. ही कीड पानाच्या मागील भाग करून खाते, त्यातून निघणारा रस शोषण करतात आणि परिणामी पाणी मग आकसतात. यानंतर महत्वाचे रोग असे आहेत, त्यामध्ये पहिला करपा रोग. हा रोग बुरशीजन्य असून अल्टरनेरिया नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत असणाऱ्या रोगग्रस्त पिकांच्या अवशेषाद्वारे, रोगग्रस्त बियाणाद्वारे आणि हवेमार्फत होतो. रोगाची लागण पीक साधारणतः 35 ते 45 दिवसाचे झाल्यानंतर होतो. सुरुवातीला रोगांच्या जमिनीलगतच्या पानावर गोलाकार पिवळसर रंगाचे ठिपके दिसून येतात आणि नंतर असे ठिपके हळूहळू आकाराने आणि संख्येने वाढून एकमेकात मिसळून पानां

चा बराचसा भाग व्यापतात आणि शेवटी रोगग्रस्त पानावर तपकिरी रंगाची चट्टी तयार होतात. शेवटी झाडावरील संपूर्ण पानावर, पानाच्या देठावर, खोडावर आणि फुलावर देखील या रोगाची लक्षणे दिसतात. काळसर तपकिरी चट्ट्याच्या स्वरूपात दिसू लागतात. यामुळे पानाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया अंदावते आणि जमीनलगतची पाने गळून पडतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास रोप अवस्थेतील झाडे वाळतात आणि जास्त वयाच्या झाडावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फुलामधील बीज धारण्याचे प्रमाण कमी होते. फुलाचा आकार लहान राहतो आणि झाडांची वाढ होत नाही. रोगग्रस्त झाडावरील फुलामध्ये बी पोचट राहते आणि रोगाची तीव्रता जास्त झाल्यास असे झाडे वाळून देखील जातात. नियंत्रण म्हणून पीक 35 ते 45 दिवसाचे झाल्यावर प्रॉपिकोनेझॉल या बुरशीनाशकाची 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी किंवा डायथेनियम 45 मँकोझेब या बुरशीनाशकाची

0: या बुरशीनाशकाची 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी, किंवा डायथेनियम 45 मँकोझेब या बुरशीनाशकाची 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी.
1: श्रोतो, आता आपण कृषीवाणी या सदरामध्ये सूर्यफूल पिकांवरील किडींची ओळख आणि पिकांवर होणारा परिणाम याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं कल्याण शेळके यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात शाळेची भीती याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. सादरकर्ते मुक्षित मुजावर ही आकाशवाणी सांगली केंद्राच्या निमित्त असलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल ठीक 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात शिराळा तालुक्यातील जैवविविधता पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल. सादरकर्ते असतील तेजा दुर्वे ही आकाशवाणी सांगली केंद्राच्या निमित्त असलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोत्या सुरू ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.
2: विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घरात किंवा शाळेत कुठेतरी पाहायला मिळतो, पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेची भीती म्हणजेच काय? स्कूल एन्झायटी. त्याची ओळख आणि उपाय: सकाळी उठल्यावर अचानक पोटात दुखणं, डोकेदुखीची बहाणे करणं, शाळेची बस येताना रडायला लागणं किंवा दप्तर भरताना चिडचिड करणं, या गोष्टी तुम्ही कधी मुलांमध्ये पाहिल्या आहेत का? बऱ्याचदा पालक याला मुलांचा आळस किंवा नाटक समजतात, पण मित्रांनो, हे नेहमीच नाटक असतं असं नाही. ही मुलांच्या मनात असलेली शाळेची भीती म्हणजेच स्कूल एन्झायटी असू शकते. शाळेची भीती नक्की का वाटते? यामागे अनेक कारणे असू शकतात. पालकांपासून दूर जाण्याची भीती: लहान मुलांना आपल्या आईवडिलांना सोडून अनोळखी वातावरणात जाण्याची भीती वाटू शकते. अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण, अभ्यास कठीण वाटणे किंवा गुण कमी मिळण्याची भीती असणे, शाळेतील वातावरण, शिक्षकांची कडक शिस्त, वर्गात सर्वांसमोर बोलण्याची भीती किंवा वर्गमित्रांकडून होणाऱ्या चेष्टा म्हणजेच बुलिंग, सामाजिक भीती किंवा सोशल एन्झायटी म्हणजेच काय? नवीन मित्र बनवताना किंवा गर्दीत मिसळताना येणारा संकोच. जेव्हा मुलं ही भीती सांगू शकत नाहीत तेव्हा त्यांचे शरीर पोटदुखी किंवा उलट्या होणे यासारखे शारीरिक लक्षणांद्वारे ती व्यक्त करत असते. मग यावर आपण काय उपाय करू शकतो? मुलांचे ऐकून घ्या आणि भावना समजून घ्या. मूल जेव्हा शाळेत न जाण्यासाठी हट्ट करतं तेव्हा त्याच्यावर रागवण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी त्याला जवळ घ्या. तुला नक्की कशाची भीती वाटते? असं प्रेमाने विचारा. त्यांच्या भीतीची चेष्टा करू नका. सकाळी घाई गडबड टाळा. सकाळी घरात खूप घाई आणि गोंधळ असेल तर मुलांचा ताण वाढतो. सकाळी शांत वातावरणात आणि पुरेसा वेळ त्यांना तयार होण्यासाठी द्यावा. शिक्षकांनी मोकळा संवाद ठेवा. मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास शाळेतील शिक्षकांशी बोला. वर्गात मुलाला काही त्रास होतोय का हे समजून घ्या. शिक्षक आणि पालकांनी एकत्र मिळून काम केल्यास मुलाचा आत्मविश्वास वाढतो. लहान लहान पायऱ्यांनी भीती दूर करा. सुरुवातीला मुलाला कमी वेळेसाठी शाळेत पाठवणे किंवा त्याला आवडणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ आवडता डबा, नवीन रंगीत पेन्सिल सोबत देणे, यामुळे मुलाचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. कौतुक करा. मुलाने भीतीवर मात करून शाळेत जाण्याचे पाऊल उचलले की त्याचे मनापासून कौतुक करा. श्रोते हो, शाळा ही मुलांच्या वाढीसाठी आणि आनंदासाठी असते, भीतीसाठी नाही. जेव्हा आपण मुलांच्या भीतीमागील कारण समजून घेऊ आणि त्यांना विश्वासाचा हात देऊ तेव्हा शाळा त्यांच्यासाठी भीतीची जागा न राहता आनंदाचे ठिकाण बनेल. चला तर मग आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधूया आणि त्यांचा हा प्रवास सोपा करूया. धन्यवाद.
3: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण शाळेची भीती याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ

यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत पत्रकार अशफाक अत्तार यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या कुशीतला निसर्गाचा खजिना अर्थातच चांदोली विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसराची सफर करणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेला चांदोली परिसर म्हणजे निसर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, वन्यजीव संशोधक आणि साहसी पर्यटकांसाठी एक पर्वणीचा आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, गंधाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे आणि विस्तीर्ण जलाशय यामुळे हा परिसर महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. चांदोली अभयारण्याची स्थापना 1985 साली झाली. 2005 याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2009 या परिसराचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला. आज हा परिसर पश्चिम घाटाच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतो. येथील जंगलात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, साळींदर यासह अनेक वन्य प्राणी आढळतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती यांचेही येथे वास्तव्य आहे. सकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलातील निसर्ग संगीत अनुभवणं हा एक वेगळाच आनंद असतो. चांदोली परिसरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वारणा नदीवरील चांदोली धरण. आशिया खंडातील मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. या धरणामुळे सांगली, कोल्हापूर आणि परिसरातील लाखो एकर शेतीला पाणी मिळते. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, सभोवतालची हिरवाई आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं अप्रतिम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. पावसाळा आणि हिवाळा हे या परिसराला भेट देण्यासाठी सर्वात योग्य ऋतू मानले जातात. इतिहासप्रेमींसाठी चांदोली परिसरातील प्रचितगड हे एक महत्वाचं आकर्षण केंद्र आहे. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला हा गड दाट जंगलामध्ये वसलेला आहे. चांदोली परिसरात कंदारडोह, जोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, आसुबाईचा सडा, सिद्धेश्वर गुंफा तसेच अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या परिसरातील असंख्य धबधबे आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. चांदोलीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे येथील जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन. वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, जंगल संवर्धन आणि पर्यावरण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थांचाही या संवर्धन कार्यात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व टिकून ठेवण्यास मोठी मदत होत आहे. गेल्या काही वर्षात चांदोली परिसरात ग्रामीण पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक नागरिक, होमस्टे, ग्रामीण निवास व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पर्यटन मार्गदर्शनाच्या माध्यमातून पर्यटकांचे स्वागत करत आहेत. याशिवाय चांदोली परिसरातील रात्र अनुभवणं हे देखील एक वेगळं आकर्षण आहे. स्वच्छ आकाश, तारकांची चमक आणि जंगलातील नैसर्गिक शांतता शहरातील धकाधकीपासून दूर नेणारा अविस्मरणीय अनुभव देते. उन्हाळ्यात काजव्यांची रोषणाई अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटन वाढत असताना पर्यावरणाचं संतुलन राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. जंगलात प्लास्टिकचा वापर टाळणं, वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आणि वन विभागाच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. निसर्गाचं संवर्धन झालं तरच पुढील पिढ्यांनाही हा अमूल्य ठेवा अनुभवता येईल. निसर्ग, इतिहास, साहस, वन्यजीव आणि शांततेचा

0: चा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असा निसर्गाचा अद्भुत खजिना आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अश्फा कत्तार यांनी चांदोली मधील जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले.
3: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
3: श्रोत, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेस ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:25 मराठी साहित्य विश्वकोश मंडळाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम ठीक 8:00 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आठ 30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 8:40 लोकधारा हा लोकसंचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 श्रोत्यांनी पत्र खोलल्या हिंदी गीतांचा कार्यक्रम अर्थात आपकी पसंद. 10:30 आमच्या छोट्या बाल दूरदर्शनचा कार्यक्रम अर्थात बालजगत. आज या कार्यक्रमात 29 ऑगस्ट क्रीडा दिनानिमित्त बीड येथील टेबल टेनिसपटू शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे आणि शिवाजी दले बीड येथील क्रीडा शिक्षक नितीन मुरलीधर येळवे यांची अनिता देव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अनिता देव यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. बालजगत हा कार्यक्रम आज सकाळी ठीक 10:30 आपण ऐकू शकाल. श्रोतेहो सकाळी ठीक 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:45 मिश्र सेनेचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी ठीक 6:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 7:00 प्रादेशिक बातमीपत्र 7:15 सुगम संहिता कार्यक्रम 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझावर माझ्याशिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम 8:45 समाचार संध्या. ठीक 9:00 News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोतो, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः संरक्षित करत आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोतो, आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:00 श्रोतो ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

नमस्कार बिर्या, आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाळ ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. जलसंधारणाच्या कामामध्ये सर्वांनी योगदान देणं आवश्यक, माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे प्रतिपादन. गरजू रुग्णांना आता मिळणार थेट आर्थिक मदत. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक जाहीर. गरजू रुग्णांना, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि योजनांचा लाभ मिळणं सुलभ. इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू. जलप्रकल्पात 15% पाणी साठा शिल्लक. आणि सरडगावचा लिंबू पॅटर्न अल्पभूधारकांसाठी बनलाय आर्थिक आधार. आता घडामोडी विस्ताराने. शेत माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा या संदेशाचा प्रसार करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महावाकेथॉन वॉक फॉर वॉटर उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी जलसंधारणाच्या कामात सक्रिय योगदान देणं आता काळाची गरज बनली आहे, असं प्रतिपादन माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून महावाकेथॉनला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. महावाकेथॉनच्या सुरुवातीस उपस्थित सर्वांना माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामाचा आदर्श घेत त्यांची जयंती 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत असून यावेळी जलसंधारणाची शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध अधिकारी आणि जलमित्र यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांना गंभीर आजाराशी लढणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांना तातडीनं आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुविधेसाठी या कक्षाचा विशेष हेल्पलाईन क्रमांक 96 57 35 51 13 3. हेल्पलाईन क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 96 57 35 51 13 असा जारी करण्यात आला आहे. या वैद्यकीय सहायता कक्षामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या शासकीय योजनांची माहिती मिळणं आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळणं अधिक सोपं होणार आहे. कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी नागरिकांनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना 7/12 उतारावर किंवा इतर अधिकारामध्ये नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्यानं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना कर्जमाफी आणि योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. 7/12 किंवा इतर अधिकारामध्ये नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची सर्व कागदपत्र गोळा करून सहकार विभागाकडे पाठविण्यात येतील. त्यासाठी एक स्वतंत्र फॉर्मॅट तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडून 15 दिवसांमध्ये अहवाल मागविण्यात येणार आहे. अॅग्रीस्टॅक ही केंद्र सरकारची शेतकरी डिजिटल ओळख प्रणाली आहे. याद्वारे आणि शेतीविषयक माहितीची प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिट डिजिटल ओळख क्रमांक दिला जातो जो त्यांच्या आधार कार्ड आणि जमिनीच्या 7/12 जोडलेला असतो. सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवण्यासाठी आणि कागदपत्रांची प्रक्रिया सोपी करण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया स्किल कॉम्पिटिशन 2026-2027 साठी अधिकृत नाव नोंदणी सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशातील प्रतिभावान युवक युवतींना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वर्ल्ड स्किल या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. कौशल्य क्षेत्रातील या स्पर्धेला ऑलिम्पिक खेळा इतकंच महत्व दिलं जातं. कौशल्याचं प्रदर्शन करण्यासाठी 23 वर्षाखालील तरुणांना यामध्ये सहभागी होता येईल. बीड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नाव नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यामध्ये लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड आणि जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 ताज्या साप्ताहिक अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व 164 लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 15% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. आगामी काळामध्ये जोरदार पाऊस झाल्यास प्रकल्पामध्ये पाणी साठा वाढणार आहे. सध्या जिल्ह्यातील 28 लहान मोठे प्रकल्प पूर्ण

पूर्णपणे कोरडे ठाक पडले असून 71 प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. ऑगस्टचा पंधरवडा उलटून गेला तरीही बीड जिल्ह्यावर जलसंकटाचं ढग अधिकच गरज झाले आहे. जिल्ह्यातील 17 मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 6 धरणे कोरडे ठाक पडली आहेत. शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून परळी तालुक्यातील सारडगाव येथील लिंबू शेती सध्या मराठवाड्यामध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे. 3 पिढ्यांची परंपरा जपणाऱ्या येथील सुमारे 300 अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लिंबाची बाग आर्थिक प्रगतीचा मुख्य आधार बनली आहे. सरडगावमध्ये मुख्यत्वे साई सरबत्ती नाव बालाजीवान लिंबाची लागवड केली जाते. येथील लिंबाची पातळ साल, भरपूर रस आणि व्हिटॅमिन सीचे उत्तम प्रमाण यामुळे लातूर, नांदेडसह हैदराबादच्या बाजारपेठेमध्ये या लिंबाला मोठी मागणी आहे. शेतात ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. शेतो, आज 23 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो. 2023 मध्ये याच दिवशी भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. शेतो, 23 ऑगस्ट याच दिवशी सन 1997 मध्ये हळदीच्या पेटंट बाबत अमेरिकेविरुद्धचा कायदेशीर लढा भारतानं जिंकला. शेतो, या माहिती बरोबरच आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य सुशील देशमुख आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

श्रोतो, आता नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात. FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. बालकांसाठी सर्दी खोकल्याच्या विशिष्ट औषध मिश्रणांवर केंद्र सरकारकडून बंदी. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद. जिल्हा परिषद शाळेत विना परवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा गायत्री जोडीला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. बालकांच्या सर्दी खोकल्यावरच्या विशिष्ट औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनेलिप्रमाईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या या औषधांवर 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रक आणि जाहिरातींवर हा इशारा स्पष्टपणे दर्शवण्याचे निर्देशही सरकारनं औषध उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता नशामुक्त अभियानात युवकांची मदत महत्वाची आहे. पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल, पण अंतिम विजय हा आपलाच होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: नवी मुंबई विमानतळ, पोलीस ठाणे, एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन तसंच रील आणि पोस्टर स्पर्धेतल्या विजेत्यांचा गौरवही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5,299 रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना व्यवहार्य मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं असून त्यापैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. ही तपासणी मोहीम येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल नवी मुंबई महापालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी केली. नवी मुंबई महापालिकेनं राबवलेल्या या मॉडेलमध्ये लोकसहभागावर भर देऊन त्यातून नवी दिशा देण्याची गरज सिंह यांनी व्यक्त केली. केंद्रीय वस्त्र मंत्रालयानं नवी मुंबई महापालिकेसोबत जसा करार केला आहे तसाच करार राज्यातल्या इतर महापालिकांसोबतही करून रोजगाराच्या नव्या दिशेकडे वाटचाल करण्याची सूचना संबंधित समितीला करण्यात येईल असं सिंह यांनी सांगितलं. गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता आणि पीडितेसोबत कमाल संवेदनशीलता हेच प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं. राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं शक्ती आणि सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमता वृद्धी या विषयावरच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट चित्रफिती आणि डिजिटल आर्थिक फसवणुकींसारख्या

0: आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञान माहिती आणि वैज्ञानिक पद्धतींचा प्रभावी वापर करावा असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला या विषयावरच्या क्षमता बांधणी कार्यशाळेलाही राहटकर यांनी मार्गदर्शन केलं. महिला उद्योजक तसंच बचत गटातल्या महिलांनीही एआयचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी करावा असं आवाहनही त्यांनी केलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधला. भारताच्या महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं सांगत महिलांनी स्वतंत्र असावं, स्वतःच्या हिमतीवर उभं राहावं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं. भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या पगारदार महिलांना पुरुषांच्या तुलनेत 25% कमी मोबदला मिळतो हा महिलांचा अनादर असल्याचं ते म्हणाले. यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी, पेपरफुटी, परीक्षांमधली अनियमितता, महिला सुरक्षा, वाढतं शैक्षणिक शुल्क आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींच्या प्रश्नांना गांधी यांनी उत्तरं दिली आणि शिक्षण, महिला सुरक्षा, समान संधी तसंच रोजगाराच्या मुद्द्यांवर चर्चाही केली. यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये लातूरचे वैभव कुलकर्णी यांचाही समावेश आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर देणारे कुलकर्णी यांनी या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले.
2: मला नॅशनल टीचर्स अवॉर्ड किंवा प्रेसिडेंट अवॉर्ड जिला आपण म्हणतो 2026 हे मिळालेला आहे आणि मला त्याचा खूप आनंद होत आहे आणि या पुरस्काराचा श्रेय मी माझ्या शाळेच्या सर्व सहकारी मित्र, माझे विद्यार्थी, नवोदय विद्यालय रिजनल ऑफिस पुणे व नवोदय विद्यालय हेडक्वार्टर्स न्यू दिल्ली या सर्वांना देतो. हे सगळ्यांचा पुरस्कार आहे, माझा एकट्याचा नाही आहे, त्यामुळे मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो.
0: लातूर जिल्ह्यात औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके आणि त्यांच्या इतर 4-5 सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपके आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींनी शाळेत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसत विविध प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तसंच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचं शिक्षिका सय्यद शमशाद बानो यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या शाळेत दुसऱ्या शाळेतले विद्यार्थी बसवल्याचा आरोप करून शाळेची बदनामी केली तसंच शिक्षकांना निलंबन धमकी दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीचे लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे यांनी शाळेतली दुरावस्था आणि कथित गैरप्रकार समोर आणल्यामुळेच गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. शाळेच्या पाहणी दरम्यान आवारात गांजा आणि दारू सेवनाचे प्रकार, स्वच्छतागृहाचा अभाव, बंद स्वयंपाकघर तसंच माध्यान्ह भोजनासाठीच्या तांदूळ, भात आणि डाळींमध्ये किडे आढळल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकाराची प्रशासनानं चौकशी करून शाळेतल्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणीही शिंदे यांनी केली. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या माळुंब्रा इथं प्रस्तावित 4 किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं नुकतीच पाहणी केली. पाहणीनंतर या पथकानं विमानतळाच्या या जागेबाबत सकारात्मकता दर्शवली, त्यामुळे या प्रकल्पाच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल पुढे पडलं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं कांस्य पदक पटकावलं. काल उपांत्य फेरीत चिनी जोडीसोबत झालेल्या रोमांचक लढतीत त्रिसा गायत्री जोडीनं पहिल्या गेम 21-18 फरकानं जिंकला, मात्र पुढचे दोन्ही गेम जिंकत चिनी जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरू असलेल्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आजपासून कोलंबो इथं खेळला जाणार आहे. सकाळी 10 सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. जालना इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रात जलसंधारणाच्या कामांना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला. पोलीस प्रशिक्षणार्थींच्या श्रमदानासह कुंडलिका सिन्हा फाउंडेशनच्या सहभागातून या परिसरात काल 10 जलशोषक खड्डे आणि 20 ट्रेंच कम बंड्स तयार करण्यात आले. भूजल तज्ज्ञ डॉ पंडित वासरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सज्ज राहून संबंधित विकास कामांना गती देण्याची सूचना विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केली आहे. ते काल लातूर इथं संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यंदा राज्यात सर्वात कमी प्रमाणात पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंचन प्रकल्पातल्या पाणीसाठ्याचा सातत्यानं आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचं

0: सांगून प्रकल्पांमधून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तातडीनं गस्त सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अवैध सावकारीविरोधात लातूर सहकार विभागानं धडक कारवाई करत शहरातल्या एका संशयित सावकाराच्या घर आणि कार्यालयावर एकाच वेळी छापा टाकला. या कारवाईत कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्र आढळून आली. दरम्यान लातूर तालुक्यात कुठेही बेकायदेशीर सावकारी सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी कळवावं अशी माहिती आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बालकांसाठी सर्दी खोकल्याच्या विशिष्ट औषध मिश्रणांवर केंद्र सरकारकडून बंदी. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा गायत्री जोडीला कांस्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत.
2: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

0: मित्रांनो
1: हाय,
0: बाय दोस्तांनो हॅलो, छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षित करत आहोत मराठी साहित्य आणि विश्वकोश मंडळाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।

0: lagi.
1: Apeli lagi.
0: Abhija Marathi.
1: Apeli lagi.
2: श्रोती हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा ही अटकेपार मराठा साम्राज्यात व्यापार उदिम आणि देवाणघेवाणीची भाषा होती. कुठलीही भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी असते तेव्हा तिचं महत्व अधिकच वाढतं. मराठी विश्वकोशाच्या खंडात मराठीतूनच अनेक बाबींची माहिती उपलब्ध होते हे आपण मागील भागात ऐकलं आहे. आजच्या या कार्यक्रमात मराठी विश्वकोशाचा उपयोग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे होतो हे जाणून घेऊया. यासाठी आपल्याकडे डॉक्टर जगतानंद भटकर, विद्याव्यासंगी सहाय्यक, वाई जिल्हा सातारा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या कार्यालयातून आलेले आहेत. सर, आपलं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत.
3: सर्वांना नमस्कार.
2: सर, मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा याचा संबंध कसा बघावा, म्हणजे मुलांना याचा उपयोग कसा होतो अभ्यास करताना, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
3: मराठी विश्वकोश हा सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक यांच्यासाठीचा मूलभूत संशोधनाचा विषय आहे, संहिता आहेत. शासनाकडून जे कोश किंवा जे काही ग्रंथस्वरूप कार्य केलं जातं ते मुख्यतः स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून केलं जात नाही, त्या कामाचं अंगता स्वतः एक स्वरूप असतं. मराठी विश्वकोशाचं जे एकूण लेखन स्वरूप आहे ते मानवी मनाला स्पर्श करतील असे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत, अग्नी विज्ञान तंत्रज्ञानातले सुद्धा आणि मानवीय विद्येतले सुद्धा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. त्यामुळे हे सगळ्या विषयांचं मूलभूत संशोधन करून लेखन केलं असल्यामुळे हे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि त्या उपयुक्ततेच्या मागे गोष्ट अशी आहे की हे त्या त्या तज्ञांकडून लिहिलेलं आहे, त्या त्या अधिग्राह्य संदर्भ ग्रंथातून लिहिलेलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या ज्या सर्व पातळी आहेत त्या सर्व पातळ्यांवरती या मराठी विश्वकोशाचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग होऊ शकतो.
2: सर, बरेचसे विद्यार्थी हे मार्गदर्शक पुस्तकं, इंटरनेट, यूट्यूब किंवा त्यांच्या नोट्स असतील, काही क्लासेस असतील, असे अनेक मार्ग म्हणजे उपयोगी असतात त्यांना आणि त्याचा ते वापर करत असतात. मग विश्वकोशाची अशी वेगळी गरज काय आहे?
3: आज माहितीची कमतरता नाहीये. आज तुम्ही ज्या पद्धतीची सगळे माध्यम सांगितली त्या सगळ्या माध्यमांमध्ये माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्या माहितीची अधिग्राह्यता काय आहे, त्या माहितीची विश्वसनीयता काय आहे, ती माहिती आली आहे कुठल्या संदर्भाने, हे विषय महत्वाचे आहेत. विश्वकोशामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ही सगळी माहिती मी आधी सांगितल्याप्रमाणे जी तज्ज्ञ लेखन आहे, त्याचं समीक्षण आहे, त्याची संपादकीय प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेमधून ही माहिती वाचकांसमोर प्रकाशनात आलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे विश्वकोशामध्ये साधारणतः प्राथमिक संदर्भाची 80,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. प्रत्येक विषयावरचे जे प्राथमिक संदर्भ ग्रंथ आहेत ते त्या ग्रंथांच्या आधारे मराठी विश्वकोशांमधल्या माहितीचं, नोंदींचं लेखन केलं जातं. त्यामुळे आजच्या ज्ञान

0: आजच्या या प्रस्फुटामध्ये जी माहिती विद्यार्थ्यांसमोर प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे त्यातून नेमकी माहिती आपण कुठली घ्यावी आणि कुठल्या माहितीवर विश्वास ठेवून त्याचा नीट अभ्यास करावा हा विषय आहे. तो जो हा प्रश्न आहे हा प्रश्न मराठी विश्वकोश सोडवण्यास मदत करते. मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली माहिती हे विश्वसनीय आहे, विश्वसनीय संदर्भांच्या आधारे निर्माण केलेली आहे आणि तज्ज्ञ लेखकांकडून आलेली आहे, त्यामुळे आजच्या या काळात तिची उपयुक्तता या पद्धतीची आहे.
1: सर, विश्वासार्हता ह्या महत्वाचा मुद्दा इथे येतो असं तुम्ही म्हणताय, तर विश्वकोशाचा उपयोग करताना मग कोणकोणत्या पातळीपासून त्याचा उपयोग करता येईल असं उदाहरण देऊन सांगा जरा.
0: सातारा जिल्हा पोलीस भरती असे पोलीस भरतीची प्रक्रिया आमच्या परिसरात चाललेली होती. तर आम्ही जेव्हा संपादक म्हणून बाहेर फिरतो तेव्हा आमच्या चटकन काही गोष्टी लक्षात येतात. एका पुस्तक विक्रेत्याकडे सातारा जिल्हा माहिती असं पुस्तक छोटंसं आम्ही बघितलं आणि त्या पुस्तक उघडून बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली सातारा जिल्हा अशी नोंद आहे. काही संचालकांनी, स्पर्धा परीक्षकाच्या मार्गदर्शकांनी ते आहे तशी माहिती घेऊन त्याचं पुस्तक केलं आणि ते विद्यार्थ्यांना विकलं आणि मी त्यांना विचारलं की याची विक्री होते का, तर ते म्हणाले प्रचंड प्रमाणात होते. मराठी विश्वकोशाची जी पोहोच आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत आहे, परंतु ती अधिक वाढावी. त्या विद्यार्थ्यांना हे माहीत झालं पाहिजे की मराठी विश्वकोशामध्ये या पद्धतीची माहिती असते. म्हणजे काय तर सातारा जिल्हा पोलीस भरती ही स्थानिक पातळीवरची परीक्षा आहे. याशिवायही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. याशिवायही अनेक अर्थशास्त्रांच्या किंवा भूवैज्ञानिकांच्या वैज्ञानिकांच्या परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षांसाठी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता आहे. मराठी भाषेमध्ये विज्ञान विषयक लेखन फार कमी झालेलं आहे इतर संदर्भ ग्रंथांच्या दृष्टीने, परंतु ते मराठी विश्वकोशात झालेलं आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र हे जे काही विषय आहेत या विषयांच्या परीक्षा केंद्रीय पातळीवर होतात. तर त्या विषयांसाठी उपयुक्त मराठी माध्यमाचं जे आपल्याला एक भाषिक संसाधन म्हणतो ते मराठी विश्वकोशात उपलब्ध आहे. त्यामुळे या तीनही ज्या पातळ्या आहेत या पातळ्यांवरती मराठी विश्वकोशाचा वापर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल असा मला विश्वास आहे.
1: सगळीच माहिती विश्वकोशामध्ये मुलांना तर उपलब्ध होतच असेल आणि त्याचा त्यांनी वापर करावा, मग यासाठी विश्वकोश लोकांपर्यंत पोहोचला आहे असं आपल्याला वाटतं का? म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या
0: मराठी विश्वकोश हा गेल्या 6 ते 7 वर्षापासून संकेतस्थळांवरती प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि तो गुगलच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतो, उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत, त्या घटकांचा शोध त्यांनी जर मराठी विश्वकोशाच्या दृष्टीने घेतला तर त्यांना हे संकेतस्थळावर मोफत सगळी सामग्री उपलब्ध आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाचे जे विक्री केंद्र आहेत त्या विक्री केंद्रांवरती मराठी विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत. अगदी माफक किमतीमध्ये ते खंड उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर आपला अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमधली जी माहिती आहे ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं परिभाषायुक्त, अधिक सहसंदर्भ करायची असेल तर त्यांना या पद्धतीनं ते उपयुक्त ठरू शकते.
1: खूपच छान. सर, MPSC किंवा UPSC परीक्षा जेव्हा मुलं देतात तर मुख्य परीक्षेतील उत्तर लेखनासाठी त्यांना विश्वकोशाचा उपयोग कसा होतो?
0: हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा एक प्रश्न आहे. आपण चर्चा करतोय ती माहितीची करतोय की विश्वकोशामध्ये ही माहिती आहे का. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात एखादा व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, एखादं शहर आहे, तर हे एक उत्तर मिळेल. परंतु अलीकडे ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचं स्वरूप हे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भातून पुढे जातं. निबंधात्मक स्वरूपाचे ते प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांचा कस तिथे लागतो की त्यांना ज्या पद्धतीचं उत्तर लेखन करायचं आहे, मग त्या उत्तर लेखनाचं स्वरूप काय आहे. तर मराठी विश्वकोशाचं लेखन आपण आधी फक्त सांगतोय की सहसंदर्भ झालाय, पण त्या विश्वकोशाच्या लेखनाचं स्वरूप सुद्धा एक आहे. म्हणजे उत्तरं लिहिताना किंवा ती नोंद लिहिताना आम्ही जो एक आराखडा तिथे बाळगतो तो असा की त्याची त्या शीर्षकाची व्याख्येयता काय आहे, प्रारंभिक स्वरूप काय आहे, त्याची उत्पत्ती काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातले जे सगळे घटक असतील म्हणजे कालानुक्रम असेल, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचे संशोधन असतील, याचा एक क्रम आम्ही मांडतो त्या नोंदीमध्ये. आणि शब्दसंख्येला कमीत कमी शब्दसंख्येमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा आशय आणि विशेषतः आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या कमी शब्दात चांगल्या पद्धतीने मांडता येवो असा आमचा त्या मराठी विश्वकोशाच्या लेखनाचा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधात्मक किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जर मराठी विश्वकोशाच्या या लेखन पद्धतीचा अभ्यास केला तर त्यांना ही गोष्ट फार

0: उपयुक्त ठरेल म्हणजे उतार्यांची मांडणी कशी असली पाहिजे, आपण त्या शीर्षकाचा शेवट कसा केला पाहिजे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे उत्तरामध्ये ते आपण कुठल्या दिशेनं मांडावं म्हणजे त्या परीक्षकाच्या लक्षात येईल, हे मुद्दे विश्वकोशांच्या वाचनातून विद्यार्थ्यांना लक्षात येऊ शकतात.
1: हा म्हणजे सर्वंकष माहिती अगदी तयार मिळते, एखाद्या विषयाची सगळीच माहिती आणि ती कशी मांडावी किंवा एका पाठोपाठ कसं येतंय हे सगळं त्यांना त्या विश्वकोशाच्या माहितीत मिळू शकतं. सर, आता ह्या विश्वकोशीय नोंदींचा आराखडा विद्यार्थी आपल्या उत्तरासाठी प्रत्यक्षात कसा वापरू शकतो याविषयी जरा सांगा.
0: हा, ही स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती कष्टाची आणि मेहनतीची बाब आहे.
1: बरोबर.
0: त्याच पद्धतीने मला हे सांगायचं असं आहे की मराठी विश्वकोशामध्ये आपण आधीही खूपदा चर्चा केली आहे की प्रचंड प्रमाणात लेखन झालेलं आहे, प्रचंड विषयांवरती लेखन झालेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम आधी त्यांचा निश्चित व्हावा, तो त्यांनी अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्या अभ्यासक्रमात कोणकोणते घटक आलेले आहेत आणि त्या घटकांवरती अभ्यास करताना आपण म्हणजे असं म्हणता येईल की बाहेर ज्याला आपण व्यावसायिक स्पर्धा परीक्षांची पुस्तकं विद्यार्थी सहज विकत घेतात त्यांनी घ्यावी न घ्यावी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांसाठी असणारा अभ्यासक्रम आणि त्यांच्यावर त्यांना मिळालेली पुस्तकं याच्यामध्ये काही विश्वसनीयतेचं तारतम्य आहे का, त्याला संदर्भांची खोली आहे का, हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठी विश्वकोशाच्या नोंदी वाचल्या पाहिजे. त्या नोंदींची मांडणी काय हे तर मी आधी सांगितलंय, परंतु त्या मांडणीला जी काही सहसंदर्भता आहे ते आपल्या जवळच्या पुस्तकांमध्ये आहे का, की आपण कशा पद्धतीची उत्तरं लिहिणार आहोत याचा पडताळा त्यांनी सातत्याने केला पाहिजे. आणि फार छोटी गोष्ट आहे, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे त्यामुळे तो पूर्ण वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत असणारा विषय आणि त्या विषयावर आलेल्या नोंदी ह्या तुम्हाला सहजपणे विश्वकोशात पाहता येऊ शकतात.
1: सर, मराठी माध्यमातून आता परीक्षा काही विद्यार्थी देतात UPSC च्या देखील, तर मग त्यांना विश्वकोशाचं महत्त्व विशेष असं काय जाणवत असेल?
0: माझ्या दृष्टीने हा सुद्धा बऱ्याचदा मागे राहिलेला विषय आहे की मराठी माध्यमातून परीक्षा देत असताना आपल्याला भाषेचा वापर किती चांगल्या समर्पक पद्धतीने करता येईल. अनेकदा मी माझ्या अनुभवात असं आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी असतात की आम्हाला मराठीचं लेखन करत असताना उपयुक्त परिभाषा सापडत नाहीत, त्या पद्धतीचं लेखन नसतं. जसं की आता आपण जर UPSC सारख्या परीक्षेचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे विषय घटक आहेत ते विज्ञानाशी अर्थशास्त्रांशी अशा विषयांशी निगडीत असतात, तर त्या विषयाची मराठी परिभाषेत लेखन फारसं आढळत नाही. विशेषतः मराठी विश्वकोशाने मात्र मराठी परिभाषेतून लेखन केलेलं आहे. परीक्षकांना पुढच्या परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थेला मराठी माध्यमातून हा विद्यार्थी लिहितोय परंतु हा मराठी परिभाषेसह लिहितो व्यवस्थित लिहितो हे लक्ष देण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या परिभाषेचा फार मोठा उपयोग या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपण मराठी विश्वकोशाची स्पर्धा परीक्षांसाठीची उपयुक्तता यावर बोलतो आहोत. विद्यार्थ्यांना मी जे सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यासक्रम आणि विश्वकोशातली माहिती याची पडताळणी करण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या स्वतंत्र 2 वेबसाईट आहेत. एक मराठी विश्वकोशाची जी प्रथमावृत्ती आहे त्या प्रथमावृत्तीची वेबसाईट विश्वकोश-मराठी.महाराष्ट्र.gov.in अशी आहे. संकेतस्थळ मराठी विश्वकोशाचं आहे ते mrathiviswakosh.maharashtra.government.in अशा पद्धतीनं आहेत. तर या 2 संकेतस्थळावर मराठी विश्वकोशाची सगळी सामग्री, सगळे जे 20 खंडांची संहिता आहे आणि शिवाय आम्ही अलीकडच्या काळामध्ये ज्या अद्ययावत केलेल्या नोंदी आहेत त्या नोंदी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
1: मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा यांचा संबंध आम्हाला उलगडून दाखवला, त्याचं महत्व सांगितलं, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com या ईमेलवर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या अपेक्षा, उत्तर यांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 होत आहेत.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
2: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोते ऐकूयात उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात बहिणाबाई चौधरी यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोतो, आताच आपण भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात मिलिंद जोशी यांची गीतरचना आपण ऐकलीत. काही तांत्रिक कारणास्तव आपण हे गीत व्यवस्थित ऐकू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. ऐकूयात गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. डॉक्टर, आपण बोलत होतो मागे की कॅन्सरच्या तपासण्या, त्या तपासण्या तुम्ही सांगितल्या गाठी वगैरे आहेत किंवा रक्त तपासणी आहे, तिथे तुम्हाला कॅन्सरच्या वेगवेगळ्या स्टेजेस कळतात. आता मला तुम्हाला हे विचारायचं की ह्या सगळ्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण आज मितीला भारतामध्ये तर खूप वाढलंय, पण या सोबतच नुसतंच पुरुषांमध्ये नाही तर स्त्रियांमध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. तर कॅन्सरचे प्रकार आपण बघणारच आहोत, पैकी स्त्रियांना होणारे कॅन्सर कुठले आहेत?
2: चांगला प्रश्न आहे. स्त्रियांच्या मध्ये सुद्धा सध्या स्तनांचा कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे, कारण मुलं होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे पूर्वीपेक्षा. पूर्वी खूप मुलं असायची, आता साधारणपणे 2 किंवा 3 मुलं असतात, त्यामुळे म्हणजे स्तनपानाचं प्रमाण कमी झालेलं आहे. बऱ्याचशा स्त्रिया ह्या काम करत असतात, म्हणजे नोकरी करत असतात, त्यामुळे स्तनपान सुद्धा कमी होतं आणि त्यांचा वेळ जो पाजण्याचा असतो, म्हणजे जो पिरियड असतो 6 महिने वर्ष, हे सुद्धा पूर्वीपेक्षा कमी झालेलं आहे. म्हणजे बाहेरचं फूड बाळांना दिलं जातं, स्तनपान कमी असल्यामुळे कॅन्सरचं स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचं सुद्धा प्रमाण बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागातून दिसून येतं, पण शहरी भागामध्ये स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण 1 आहे. त्यानंतर मग तो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा स्त्रियांच्यामध्ये दिसून येतो आपल्याला. त्याच्यामध्ये कारणं अनेक असतात, म्हणजे अस्वच्छता असणे हा त्याचं एक कारणच आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा काही अनेक शहरा भागात सुद्धा अजूनही स्त्रिया तंबाखूची मिस्त्री लावत असतात किंवा तंबाखू खाण्याचंही त्यांचं प्रमाण असतं, काही तपकीर ओढत असतात. तर ह्यामुळे तोंड आणि घशाचं कॅन्सरचं प्रमाणसुद्धा स्त्रियांच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. जवळजवळ आपण सर्व कॅन्सर धरले तर 50% प्रमाण याचंच आहे.
1: म्हणजे समजा स्त्रियांच्या स्तनांच्या कॅन्सर बद्दल जेव्हा तुम्ही सांगत होतात की स्तनपान न केल्यामुळे, तर मग स्तनपान करणं तर गरजेचं आहेच आहे, पण त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो हे कसं काय? म्हणजे
2: काय होतं, जी काही निस्सरण व्हायला पाहिजे स्तनामधून, म्हणजे जे काही स्तनपानामुळे निस्सारण जे होतं ते पुरेसं होत नाही आणि त्यामुळे काही घटक त्या ठिकाणी साचून राहिल्यामुळे मग स्तनाचं कॅन्सर प्रमाण त्या ठिकाणी गाठी निर्माण, हा गाठी त्यातून निर्माण होतात, सूज त्या ठिकाणी राहते आणि त्यामुळे मग त्या स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण स्तनाच्या वाढत जात आहे. आणि बऱ्याचशा स्त्रियांच्या मध्ये हा समज असतो की गाठ म्हणजे दुधाची गाठ असेल, राहून जाईल, दुखत तर नसतेच कधी ती सुरुवातीला, त्यामुळे दाखवलं जात नाही. वर्षवर्ष स्त्रिया अंगावरती गाठ तसेच सांभाळतात, ती हळूहळू वाढत असते आणि मग जेव्हा तपासतात बऱ्याच वेळेला ते जास्त अवस्थेमध्ये आपल्याला सापडते. तर ह्या स्त्रियांनी स्वतः अतिशय तत्पर असणं फार गरजेचं आहे. आपापल्या स्वतःच्या स्तनाची स्वतः तपासणी करणं, त्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असं म्हणतात. म्हणजे उजव्या हाताने सपाट हात करून डाव्या स्तनाची तपासणी, डाव्या हातानं तो सपाट धरून उजव्या स्तनाची तपासणी स्वतः जर केली अशी फिरवून, तर आपट्यांच्या हाताला निश्चितपणे गाठ असेल तर ती लागते आणि तिची शहानिशा करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे.
1: डॉक्टरांकडे न जाता घरच्या घरी सुद्धा स्त्रिया ह्या अशा तपासण्या करू शकतात, त्यामुळे तुम्हाला लक्षणं कळतील. अतिशय महत्वाचा सल्ला डॉक्टर या कार्यक्रमात आपण दिलाय. श्रोते हो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर

0: हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोते हो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241 232 67 75 0241 232 67 75. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
1: श्रोते, आता आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूयात भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग. श्रोते, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली कविवर्य नाद हो महानोर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते, आता आपण लता मंगेशकर यांच्या सुरातील कविवरे नादव महानोर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता सहक्षकृत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर 8:30 आपण

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात काल पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाजपनं वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत एक ठरावही मंजूर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे, असं गांधी म्हणाले. अहिंसा आणि शांतता ही भारताची संस्कृती आहे आणि अहिंसेच्या या मूल्याला भारताचा कमकुवतपणा समजण्याची चूक कोणीही करू नये, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं हे सरकारचं सर्वोच्च कर्तव्य आहे, असंही सिंग यांनी नमूद केलं. जैन धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा गौरव असून सरकारनं जैन परंपरा आणि वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला खत विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा अखंड पुरवठा आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोरखा समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी बीएसएफ संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सुकना इथं काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शहा यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत गोरखा नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दार्जिलिंग हिल्स, तराई आणि दुआरसाठी घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्यावर नेत्यांचं एकमत झालं. याचवेळी शहा यांनी सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुयेंदू अधिकारी, पश्चिम बंगालचे वरिष्ठ अधिकारी तसंच केंद्रीय सुरक्षा दलांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया

तर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं सहअध्यक्षपद भूषवतील. तसंच या दौऱ्यादरम्यान डॉ जयशंकर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. बलुचिस्तानच्या मस्तूंग जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्य दलांनी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बलुच यकजयती कमिटी या मानवाधिकार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं बलुच यकजयती कमिटीनं म्हटलं आहे. मस्तूंग जिल्ह्यातील एका फळबागेवर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. या हल्ल्यापूर्वी बलुचिस्तानच्या सुरात जिल्ह्यातही पाकिस्तानी हवाई दलानं निवासी वस्त्यांवर हल्ला केला होता. यात 30 अधिक नागरिक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सातत्यानं बिघडत चालली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा असं आवाहन 70 अधिक ब्रिटिश खासदारांनी केलं आहे. याबाबत या खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या भागात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होणारी हिंसा आणि रक्तपात थांबवावा आणि सामान्य नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतानं जगाची औषधशाळा ही आपली ओळख मागे टाकून संशोधन, नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची प्रयोगशाळा म्हणून उदयास आलं पाहिजे असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं IMA हेल्थकेअर समिटमध्ये बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि मानवकेंद्रित असला पाहिजे. तसंच रुग्णांच्या गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा उपाययोजना असाव्यात असंही त्या म्हणाल्या. पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज काल बंगालच्या उपसागरात बुडालं. MV ओशन विनर नावाच्या या जहाजावर 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीनचे, 3 म्यानमारचे आणि 1 जण बांगलादेशचा होता. ओडिशातील 72,000 मेट्रिक टन लोहखनिज वाहून जाणारं हे जहाज सिंगापूरच्या दिशेनं जात होतं. 20 ऑगस्ट रोजी रात्री हे जहाज पारादीप किनाऱ्यावर निघालं होतं. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव कार्य सुरू केलं असून आतापर्यंत दोघांना वाचवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळाचे प्रमुख एकत्र येणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यात सहभागी होतील. ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्राच्या स्वीकृतीनं या बैठकीची सांगता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो इथं रंगणार असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. 2 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. मागील 3 मालिका गमावल्यानंतर सध्याच्या कसोटी विश्वचषकातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बांगलादेशचा मॅके इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पराभव झाल्यास भारताला अव्वल 3 संघांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. ओडिशातल्या भुवनेश्वरमधील कलिंगा मैदानावर काल झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक सिल्व्हर लेवल कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय खेळाडू रोहित यादव यानं बालाफेकमध्ये तर मुरली श्रीशंकर यानं लांब उडी क्रीडा प्रकारात विजय मिळवला. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आसी सोजननं 6.71 मीटरची विजयी कामगिरी नोंदवली. अभिनय राजराजन हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.34 सेकंदांच्या वेळेसह विजय मिळवला. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या सीमा कालीरामना हिनं 4th स्थान मिळवलं. ज्योती याराजी हिनं महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 3rd स्थान पटकावलं. तसंच अन्नू राणीनं महिलांच्या भालाफेक स्पर्धेत 3rd स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना.

श्रोत्यात आपण शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या असरातील दामोदर कोळी यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निर्माता मधुकर पाठक यांचं. लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. वैशाली सामंत यांच्या असरातील गीतरचना, संगीत शांक निधी यांचं.

0: शेवटी आता आपण नितीन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं शांकनील यांचं, तर रचना होती मान्युएल गायकवाड यांची. लोकदरा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: मित्रांनो हाय, बाय दोस्तांनो हॅलो. छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा. ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

श्रोतदापन शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या असरात मधुकर ठाकूर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं मधुकर पाठक यांचं. लोकदरा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

श्रोत्यातच आपण शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या सुरातील शाहीर पांडुरंग वनमाळी यांची गीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं मधुकर पाठक यांचं. या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकगीतांचा कार्यक्रम संपला. लोकगीतांचा कार्यक्रम लोकधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून सकाळचे ठीक.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत श्रोत्यांनी पत्रकारल्या हिंदी गीतांचा कार्यक्रम, अर्थात आपकी पसंत.

आपके पसंद या हिंदी गीतांच्या कार्यक्रमात गोपाल ठाकूरचा नमस्कार। श्रोता, आपके पसंद या हिंदी गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीची रचना कळली आहे नरसोबानगर बीड शहरातून जयाताई दळवी, श्याम दळवी, कोमल विशाल भिसे, संतराम थोरात, नंदिनी कुलकर्णी, हरिभाऊ कुलकर्णी आणि समस्त मित्रपरिवार नरसोबानगर बीड शहरातून। तसंच मुक्काम पोस्ट गडी कारखाना तालुका गेवरा इथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे, प्राजक्ता आणि समस्त मित्रपरिवार मुक्काम पोस्ट गडी कारखाना तालुका गेवरा इथून। माळीवेस बीड शहरातून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित, बाळराजे, सचिन उबाळे आणि समस्त उबाळे परिवार माळीवेस बीड शहरातून। नेहरू चौक पैठण इथून सुरेश जाधव, अनिता जाधव, आरती, पूजा, प्रसाद, सोनल जाधव आणि समस्त प्रतिष्ठान रेडिओ श्रोता संघ नेहरू चौक पैठण इथून। श्रोता, ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं लगान या चित्रपटातील सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना। संगीत नियोजन आहे ए आर रहमान यांचं।

मंगळसूत्र घ्यायचं आहे पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरी

0: वर 100% सूट ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
1: पुणे गार्गिन आणि सन्स, सुभाष रोड, बीड।
2: लाखांची लॉटरी मला, वाव।
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान,
0: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: श्रोत्या आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आपकी कसम या चित्रपटातील किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायली आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत नियोजन राहुल देव बर्मन यांचं। या गीतासाठी पसंती केली आहे मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुर येथून सविता गोविंद पिसाळ, प्रतीक, प्रथमेश जालिंदर, रमेश शिवाजी, ईश्वर काळे, धनंजय टौळ आणि समस्त मित्रपरिवार मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुर येथून। तसंच मुक्काम पोस्ट रामपुरी तालुका गेवरा येथून विश्वनाथ शरणांगत, प्रवीण, प्रशांत, संतोष शरणांगत आणि समस्त शरणांगत परिवार मुक्काम पोस्ट रामपुरी तालुका गेवरा येथून। मुक्काम पोस्ट भाविनिमगाव तालुका शेवगा येथून श्रीराम गोंधळे, उषा गोंधळे, वैष्णवी, पूनम, युवराज, आदर्श, हर्षदा पवार आणि समस्त मित्रपरिवार मुक्काम पोस्ट भाविनिमगाव तालुका शेवगाव येथून। ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं आपकी कसम या चित्रपटातील गीतरचना किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात।

श्रोतदापन आपकी कसम या चित्रपटातील किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरस्वती चंद्र या चित्रपटातील लता मंगेशकर, मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना. या गीतरचनेसाठी पसंती कळली आहे शनिवार पेठ बीड शहर इथून पीबी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ, वल्लभ, श्रावणी, प्रथमेश आणि समस्त कुलथे परिवार बीड शहर इथून. माऊली रेडिओ श्रोतासंघ मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव इथून मदनराव तांगडे, सुखदेव, तुकाराम, गंगाराम, रामराव, कमलबाई, धनश्री, श्रुती, धीरज आणि समस्त माऊली रेडिओ श्रोतासंघ मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव इथून. फकीरा रेडिओ श्रोतासंघ बीड शहर इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान, फौजी, सळाराम जोगदन, पोस्टमन सुभाष साबळे, डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ, प्रशांत शरणांगत, विश्वनाथ शरणांगत, प्रवीण शरणांगत आणि समस्त फकीरा रेडिओ श्रोतासंघ बीड शहर इथून. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रेडिओ श्रोतासंघ मुक्काम पोस्ट पांढरी तालुका गेवरा इथून शशिकला कांबळे, विठ्ठल कांबळे ऐकवत्या सर्वांच्या पसंतीचं सरस्वती चंद्र या चित्रपटातील गीतरचना.

श्रोते आपकी पसंद या हिंदी गीतांच्या कार्यक्रमात शेट रिक्वेस्ट सिलसिला या चित्रपटातील शेहर यांच्या संगीत निजात लता मंगेशकर किशोर कुमार आणि सहकार्यांनी गायली जावेद अख्तर यांची गीतरचना. या गीतासाठी पसंती कळली आहे विठ्ठल मंदिर चौक बीड शहर इथून प्रकाश पगारिया पराग पगारिया संतोष माणिक सरला रामनिवास केशव पटेल प्रवीण पटेल हितेश पटेल आणि समस्त मित्रपरिवार विठ्ठल मंदिर चौक बीड शहर इथून साई रेडिओ श्रोता संघ वडवणी येथून मनमतप्पा राजूरकर लता राजूरकर माहेश्वरी महेश ऐश्वर्या संस्कार पारसप्पा विमल शीतल आणि समस्त साई रेडिओ श्रोता संघ मुकाम पोस्ट वडवणी येथून समतानगर परियोजनेतून शिवदास गलांडे जयश्री गलांडे अतुल गलांडे अनुजा गलांडे आणि समस्त गलांडे परिवार समतानगर परियोजनेत येथून तसंच बीड जिल्हा रेडिओ श्रोता संघ अंबिका चौक विश्वनगर बीडशिर इथून जनार्दन गोविंद विद पाठक मंगला विद पाठक नारायण आदित्य चिऊ मऊपिऊ आरुषी स्वीटी खंडेराव काळे आणि समस्त बीड जिल्हा रेडिओ श्रोता संघ अंबिका चौक विश्वनगर बीड शहर इथून श्रोता ऐकव्यात या सर्वांच्या पसंतीचा सिलसिला या चित्रपटातील गीतरचना.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारिकतोत बालजगत हा आमच्या छोट्या बालदोषांसाठीचा कार्यक्रम बालजगत. ऐकत आजच्या बालजगत या कार्यक्रमात 29 ऑगस्ट क्रीडा दिनानिमित्त बीड येथील टेबल टेनिसपटू शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे आणि शिवाजी विद्यालय बीड येथील क्रीडा शिक्षक नितीन मुरलीधर येळवे यांची अनिता देव यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन अनिता देव यांचं, तर साधक ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात बालजगत हा कार्यक्रम.

0: बालजगत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व बालमित्रांनो नमस्कार. बालमित्रांनो, 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. त्यानिमित्ताने आज बालजगत या कार्यक्रमात आपण आमंत्रित केले शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे या बालमित्राला, जो की एक छान खेळाडू आहे टेबल टेनिस या खेळामध्ये. आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत श्री शिवाजी विद्यालय येथील नितीन मुरलीधर येळवे या सरांना, जे की क्रीडा शिक्षक आहेत. तेव्हा सुरुवातीला आपण ऐकूयात शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे या आपल्या बालमित्राला. बालमित्रांनो, मला सांगा बरं, तुमचे आवडते खेळ कोणते असतील असा विचार केलाय तुम्ही कधी? आठवतायत ना? हे आठवावं लागतं, कारण आज तुम्ही तंत्रज्ञान युगात इतके तंत्रज्ञानाशी जवळीक आहात की तुम्ही बाहेर मैदानावर खेळणं सुद्धा विसरला आहात. हे जरी खरं असलं तरी कुठले ना कुठले खेळ खेळले पाहिजे हे मात्र नक्की. आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलाय शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे, जो की इयत्ता 9वी मध्ये सध्या शिकतोय आणि त्यानं टेबल टेनिस या खेळामध्ये स्टेट विनर तो आहे, तसेच नॅशनलला सुद्धा तो खेळलेला आहे. शालेय स्तरावर त्याने छान पैकी आपली टेबल टेनिस या खेळात कामगिरी बजावली आहे. नंतर सीबीएसई क्लस्टर, लोकमत, स्टेट लेवल आणि नॅशनल स्तरावर अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी तो जाऊन आलेला आहे. आणि बालमित्रांनो, हे ऐकल्यावर तुमची उत्सुकता वाढली असेल. सुरुवातीला शौर्यवर्धन आणि त्याचे पालक इथे रामेश्वर शिंगारे सर हे सुद्धा बसलेत. तुमच्या दोघांचं मी आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप मनापासून स्वागत करते.
1: थँक्यू.
0: शौर्यवर्धन, मला सांग, सध्या तू 9वीला आहेस आणि कुठल्या शाळेत आहे ते सांग बरं.
1: सरस्वती महाविद्यालय तेलगाव.
0: तू लहानपणापासून असं काही होतं का तुला की हाच खेळ खेळायला पाहिजे, की तू सगळे खेळ खेळायचास?
1: नाही, मी आधी सगळे खेळ खेळायचो, पण माझा जे भाऊ होता ते आधी टेबल टेनिस खेळायचा,
0: मोठा भाऊ.
1: तर मी पप्पाला बोललो की माझा भाऊ पण खेळतोय तर मला पण खेळायचंय. मग त्यावेळेस पासून मला टेबल टेनिसची आवड लागली.
0: अच्छा, मग तू सुरुवातीला घरीच खेळायचा की कोणाचं मार्गदर्शन घेऊन बाहेर खेळायचा ते आम्हाला सांग.
1: नाही, मी क्लासला जायचो, आमचे श्रीकांत व्यवहारे सर होते त्यांच्याकडे मी टेबल टेनिस खेळायला जायचो.
0: मग सुरुवात कशी केली त्याची? म्हणजे आधी तुला जेव्हा वाटलं की आता आपल्याला खेळायचंय, मग ते बॅट पकडण्यापासून असेल, त्या बॉलची पूर्णपणे एक कॉन्सन्ट्रेशन ठेवून तो बॉल खेळण्याचं तुझं तंत्र असेल वेगळं?
1: सगळं आधी माझ्या पप्पाने सांगितलं मला. पप्पा सोबत खेळायचो, 500 बॉल्स ते टेबलवर ठेवले होते पप्पा सोबत पहिलीला.
0: मग तिथून सुरुवात झाली का?
1: हो.
0: अच्छा,
1: सगळ्यात पहिले मला पप्पांनी बॅट कशी पकडायची ते शिकवलं, मग बॉल कसा टेबलवर ठेवायचा ते शिकवलं, टेक्निक शिकवल्या, आधी बेसिक शिकवलं, मग नंतर हळूहळू हळूहळू ऍडव्हान्स शिकवत गेले.
0: बरं, टेबल आणि टेनिस, याच्यात टेबल पण महत्वाचा. टेनिस म्हणजे कशा अर्थाने वापरता बरं ते आम्हाला सांग.
1: टेनिस म्हणजे जे बॉल आणि नेट जे असते त्यामध्ये आपण जे खेळतो ते टेनिस. ह्या प्रकारे लॉन टेनिस पण असतो, तो वेगळा गेम.
0: तो एक वेगळा गेम. याच्यासाठी पप्पांनी सुरुवातीला गायडन्स दिलं तुला, पण नंतर तुला वाटलं असेल की आणखीन प्रोग्रेसिव्ह आपण कोणाकडे तरी शिकावं, मग तू कुठे गेलास त्यासाठी असं मार्गदर्शन घ्यायला?
1: मग मी श्रीकांत व्यवहारे सरकडेच होतो.
0: मग ते कोचेस होते का तुझे?
1: कोच.
0: ओके, मग त्यांनी कसं तुला शिकवलं किंवा कशा प्रकारे तू त्यांच्याकडे शिकलास?
1: जे पण चुका होत्या ते सगळं परफेक्ट करून घेतलं.
0: मग टेबल टेनिस खेळत असताना असं तुला कधीतरी वाटलं का की आता आपण हाच गेम घेऊन पुढे कंटिन्यू जायचं किंवा अजून एखादा गेम सपोर्टिव्ह म्हणून राहू द्यायचा, असं काही वाटलं का तुला?
1: नाही, तसं कधीच नाही वाटलं.
0: बरं, मला सांग,

0: अभ्यास आणि खेळ हे तू कसं मॅनेज करतो?
1: अभ्यास आणि खेळ जेव्हा मला खेळा म्हणजे फ्री असेल तेव्हा अभ्यास करून घेतो. मला एक प्रायव्हेट ट्युटर पण आहे, 10 ते 1 मला शिकवतो.
0: अच्छा अच्छा, म्हणजे तुझा अभ्यास पण व्यवस्थित कव्हर होतो. आता ह्या टेबल टेनिसच्या स्पर्धा तू पहिल्यांदा कुठे खेळलास आणि नंतर कसा प्रवास सुरू झाला याचा? पहिल्यांदा कुठे खेळलास?
1: पहिल्यांदा मी परभणी मराठवाडा इथे खेळलो, तिथं मी जिंकल्यानंतर मग पुढे पुढे खेळत गेलो स्टेट नॅशनल.
0: तिथे तुला यश मिळालं होतं का?
1: हा तिथे.
0: मग कसं वाटलं तेव्हा?
1: तेव्हा खूप आनंद झाला, आई पप्पांना खूप आनंद,
0: तुझ्या टीचरला,
1: टीचरला, पूर्ण स्कूलला आनंद झाला.
0: अरे वा,
1: मराठवाडा जिंकला होता ना.
0: मराठवाडा जिंकला होता, बापरे बाप, खूपच भारी. आणि मग तिथून पुढे कसं तू आणखीन खेळात स्पर्धेत?
1: तिथून पुढे मग मी हळूहळू माझं इम्प्रुव्हमेंट केली, मग मी स्टेटला गेलो, स्टेट मधून जिंकून मी नॅशनल सुद्धा खेळलं भोपाळला. मग भोपाळला एवढं काही लक नाही आलं पण थोड्यातून गेलो.
0: ठीक आहे, खेळ आहे हो की नाही? मग तू त्याच्याकडे कसं बघितलंस की तुला मिळायला हवं असं वाटत होतं पण यश नाही मिळालं, तेव्हा तुला काय वाटतं?
1: तेव्हा वाटलं अरे यार आणखीन प्रॅक्टिस
0: करायला पाहिजे होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस ही किती महत्वाची आहे हो की नाही?
1: हो,
0: त्यातून आपण बरंच शिकतो की नाही? मग नॅशनल लेवलला गेल्यानंतर तिथे बरेच विद्यार्थी असतील हो की नाही?
1: हो, खूप मोठ्या स्टेट मधून आलते प्लेयर्स.
0: हा,
1: तर मग खूप प्रेशर होत, वाटत होतं जिंकायचं जिंकायचं, पण थोडीशी प्रॅक्टिस कमी पडली तेव्हा.
0: अच्छा अच्छा, पण तरी तुझ्या परीने तू 100% दिला असेल हो की नाही? आता टेबल टेनिस मध्ये कुठला प्लेअर तुला जास्त आवडतो बरं, की जो अत्यंत आता नावाजलेला आहे?
1: टेबल टेनिस मध्ये गॉड ऑफ टेबल टेनिस म्हणून पण ओळखला जातो मालॉंग.
0: मालॉंग
1: तो चायनाचा,
0: तो खेळत असताना त्याच्या खेळातला कुठला भाग तुला जास्त आवडतो?
1: त्याच्या खेळातला मला फोरहँड टॉप स्पिन असेल, बॅकहँड असेल, तो आवडतो.
0: म्हणजे तो एकदम सराईतपणे करतो का?
1: हो, त्याचा फोरहँड म्हणजे पूर्ण जगातला सगळ्यात चांगला मानला जातो,
0: फेमस. ते करेल तर तोच, दुसरा कोणी करू शकत? तू त्यांना ऑब्झर्व करतो का?
1: हो.
0: मग ते तू कुठे बघतो? म्हणजे टीव्हीवर तर काही मॅचेस असतात, नंतर आपण सोशल मीडियावर असतात काही, मग तू त्याला किती वेळ देतो? म्हणजे तू प्रत्यक्ष खेळ आणि बघणं याला किती वेळ देतो?
1: जे जे माझ्या चुका होत्यात हे कसे खेळतात त्यांचं अनुकरण करून मी इकडे खेळण्यामध्ये सुधारणा करतो, त्याला मी
0: प्रॅक्टिकली
1: अर्धा एक तास देत असेल.
0: अर्धा एक तास? हो. आणि बघतो किती त्यांचे व्हिडिओज किंवा असं काही?
1: व्हिडिओज अर्धा एक तासच बघतो.
0: अच्छा अच्छा, त्यातून पण तू शिकतो?
1: हो, त्यातून शिकतो.
0: बरं बरं, आता या खेळामध्ये तुला पालकांचंही मार्गदर्शन कसं मिळालं होतं ते सांग.
1: पालकांचं
0: जसं की तू सांगितलं की वडिलांनी मला शिकवलं बेसिक, पण तुझे इतर स्पर्धा असतील तिथे जाणं असेल, मग पालकांची तर संमती असतेच, पण तरी तुला सपोर्ट कसा मिळतो ते सांग.
1: तरी सपोर्ट आधी मम्मीचा एवढा नव्हता, मम्मी शिक्षिका आहे ना, त्यामुळे मम्मीला वाटत होत की अभ्यासावर ह्याचा परिणाम होईल. मम्मीला बोललो मी दोन्ही पण हँडल करेल नंतर पुढे जाऊन.
0: अच्छा.
1: ठीक आहे, मम्मी म्हणली ठीक आहे, पण अभ्यासावर काही त्याचा परिणाम नाही झाला.
0: नाही झाला पाहिजे.
1: पप्पा एक क्रिकेटर होते, त्यांना इंडिया खेळायचं होतं पण अपूर्ण राहिलं, पण ते स्वप्न आता ते माझ्यात बघत आहे.
0: अरे बाबा, मगाशी तू मोठ्या भावाचा उल्लेख, तो काय करतो?
1: त्याचं नाव आहे राजवर्धन रामेश्वर शिंदे.
0: बरं बरं, त्याचं राजवर्धन आणि तुझं शौर्यवर्धन,
1: तो पण स्टेट विनरच आहे, पण एवढं नाही झालं कारण की त्यांनी लेट सुरू केलं ना.
0: अच्छा अच्छा,
1: टेबल टेनिसला कमी एज असल्यावरच पुढे चांगला परफॉर्मन्स भेटू शकतो, त्यांनी लेट सुरू केलं, त्यामुळे तो पण स्टेट सिल्वर मेडलिस्ट आहे, पण तो जास्त वरच्या याच्यावर जाऊ शकला नाही.
0: जो काही खेळला ते छान खेळला.
1: तो सध्या आता एमपीएससी करत आहे पुण्यामध्ये.
0: इथून पुढच्या भविष्यात तुला टेबल टेनिस या विषयाला धरून प्लस तुझा अभ्यास धरून काय म्हणावं असं वाटतं?
1: तर असं वाटतं की टेबल टेनिसवरच जास्त फोकस केलं पाहिजे,
0: फोकस करावा,
1: पण अभ्यासवर पण फोकस केलं पाहिजे. तसं
0: अगदी बरोबर आहे. सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: पालक म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतं सर की आजकाल बरेच पालक असतात की अभ्यासावर जास्त त्यांचा फोकस असतो की नाही इंजिनियर डॉक्टर किंवा असं काहीतरी तत्सम एखादं डिग्री घ्यायची जॉब करायचा आणि छान पॅकेज मिळवायचं, मग तुमच्या डोक्यात असं कशामुळे आलं की तुम्हाला ही आवड होती असं ते आम्हाला प्लीज सांगा.
2: सुरुवातीला मी सर्व पालकांना विनंती करेल की आपल्या मुलांना थोडस अभ्यासामधून मोकळं सोडून खेळायला वेळ दिला पाहिजे. जे मेंटली स्ट्रेस आहे आपला तो खेळानंच कमी होऊ शकतो. पालकांच्या मनामध्ये विचार असे असतात की माझ्या शेजाऱ्याने जर एमबीबीएस ला लागले असेल तर माझा सुद्धा मुलगा त्याच ठिकाणी एमबीबीएस ला लावा. परंतु कसं आहे की आपण बदकाला जर म्हटलं की गरुडासारखं तू हवेत उड तर ते शक्य नाही. आणि गरुडाला जर म्हटलं की तू बदकासारखं पाण्यात पोह किंवा त्याच्यामध्ये तू ऍबिलिटी दाखव, तर बदकाची ऍबिलिटी हे पाण्यामध्ये पोहण्यामध्ये आहे, त्याला त्याच्यामध्येच परफेक्ट केलं पाहिजे. आणि गरुडाला उंच हवेमध्ये उडावं असं वाटतं त्याच्यामध्ये तो परफेक्ट झाला पाहिजे. सांगण्याचा अर्थ असा आहे की आपला मुलगा जर अभ्यासामध्ये परफेक्ट असेल तर त्याला 100% अभ्यास करू द्या आणि मुला

0: मला जर खेळायची आवड असेल तर त्याला खेळू द्या.
1: पण या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर किती सुंदर आहे सर. आणखी कारण बऱ्याचदा असं होतं की खेळात इंटरेस्ट घेतल्यानंतर मुलांचा अभ्यासात जास्त मन लागतं. कारण
0: एकदम बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन साठी टेबल टेनिस हा खेळ, ज्या मुलांच्या डोळ्यांचा जो आयलिड्स जे आहेत ते जर कमजोर असतील तर त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. खेळ खेळामुळेच आपण बनतो आणि जो खेळाडू आहे खेळाडू सारखा रिस्पेक्ट कुठल्याही दुसऱ्या क्षेत्रामध्ये नाही मॅडम. आणि त्यासोबतच मला असं वाटतं की अभ्यास तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पण अभ्यासासोबत जर एखाद्या खेळाशी तुम्ही निगडीत असाल किंवा त्याच्यासोबत तुम्ही जर त्याची सांगड घातली तर त्याचा जास्त फायदा त्या विद्यार्थ्याला होईल.
1: सर आपण काय करता?
0: मी सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी लेक्चरर आहे.
1: तुमचा विषय कोणता?
0: माझा विषय बायोलॉजी आहे.
1: ज्युनियर कॉलेज. सर एक प्राध्यापक असून तुम्ही तुमच्या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देतात. जनरली असं असतं की खूप हाय एज्युकेटेड पालक हे फक्त मुलांना अभ्यास एक अभ्यास सांगत असतात, पण आता त्याच्यातलं तुम्ही टॅलेंट ओळखलं की तो टेबल टेनिस छान खेळू शकतो. तुम्हाला क्रिकेट आवडतं असं शौर्यने मगाशी सांगितलं, पण तुम्ही त्याला फोर्स नाही केला की तुम्ही क्रिकेटच खेळ. म्हणजे हे जे आजकाल घरात वातावरण आहे की मी म्हणत नाही की प्रत्येक पालक असं फोर्सफुली सांगत असतील की मी केलं नाही म्हणून तूच कर असं, पण तरीही एक तुम्ही त्याला मोकळीक दिली खेळाची, मग त्याचा तुम्ही कल ओळखला आणि त्याला पुढे जाऊ देत आहात. पण आता पुढचं वर्ष त्याचं 10वीच आहे, मग त्याला तुम्ही काही बंधन टाकाल का?
0: बंधन म्हणून नाही मॅडम, परंतु शिक्षणामध्ये पासिंग होण्यासाठी जे काही लागेल तो त्याला अभ्यास करावाच लागेल
1: आणि तो ते करेल असा तुमचा
0: आत्मविश्वास करेल. आत्मविश्वास आहे मला त्याचा.
1: हाच भाग महत्वाचा आहे सर की नाही, तो खेळतोय ना तरी तो अभ्यासात मात्र मागे राहणार नाही. हा जो आत्मविश्वास आहे ना सर पालकांमधला तो मुलांमध्ये आपोआप.
0: दोन्ही माझ्या मुलांची इच्छा होती की टेबल टेनिस खेळायला पाहिजे, मी त्यांना तो फ्री हँड दिला आणि त्याच्यासोबतच तुमचा अभ्यासावर सुद्धा लक्ष केंद्रित पाहिजे असं त्यांना दोघांनाही मी सुचवलं होतं. त्यामध्ये मोठाही आणि लहान आहे, दोघही स्टेट विनर आहेत. त्याच्यामधून 5% आरक्षण जे आहे शालेय खेळामध्ये त्या दोघही त्याच्यामध्ये बसलेले आहेत. त्या आरक्षणामध्ये
1: दोघांनाही मिळणार
0: 5% आरक्षण मिळणार.
1: खेळ खेळत असताना ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या की आपल्याला काहीतरी, म्हणजे आपण म्हणतो की फायदावादी दृष्टिकोन नसावा पण आहे काहीतरी, आणि आपला खेळ आपण मनापासून खेळलो ना सर की आपल्याला ते आपोआप भेटत जातं. शौर्यवर्धनकडे आता तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघता? म्हणजे तो जे खेळ खेळतोय अभ्यास करतोय किंवा पुढचं त्याचं भावी आयुष्य आहे, एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्यानं काय मॅनेज करायला पाहिजे स्वतःमध्ये?
0: सध्या तरी तो नॅशनल साठी प्रिपेअर आहे आणि पुढे चालून त्यानं भारताचं प्रतिनिधित्व करावं ही माझी मनोमन पहिल्या दिवशीपासून इच्छा आहे आणि आजही इच्छा आहे. खास म्हणजे आपल्या भारतासाठी ऑलिम्पिक मेडल हे शौर्यवर्धन पुढच्या काळात मध्ये घेऊन येईल. सध्या वय त्याचं फक्त 14 वर्ष वय आहे. जसं वैभव सूर्यवंशीनं क्रिकेटमध्ये नाव केलं तसं शौर्यवर्धनने नाव करावं आणि आपल्या संपूर्ण भारताचं, महाराष्ट्राचं, बीडचं, त्याच्या शाळेचं, त्याच्या शाळेचे जे प्राचार्य आहेत चव्हाण म्हणून त्यांना सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. बाहेर जात असताना मॅडम कसं असतं की राहण्याचा आणि
1: खाण्यापिण्याचा
0: फार मोठा प्रश्न, यासाठी आमदार निवास असेल किंवा शासकीय विश्रामगृह असेल यासाठी मदत केली.
1: म्हणजे अनेकांचे या मागे हात असतात.
0: बिलकुल बिलकुल.
1: हे असल्यामुळेच आपण कुठेतरी पाऊल पुढे टाकत असतो. अनेकांचे आशीर्वादही त्या मागे असतात. मुख्य भूमिका असते म्हणजे ती खेळाडूची. शौर्यवर्धन, पप्पांनी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली की तू जसं की आपल्या बीडचं मग नॅशनल लेवल मग इंटरनॅशनल लेवल असं त्यांना खूप स्वप्न आहेत तुझ्याविषयी. तू काय सांगतो याविषयी?
2: तर त्यांचे जे स्वप्न आहेत मला वाटते की मी पूर्ण करेल म्हणून.
1: त्याचं तुला बर्डन येतं का?
2: येतं, पण तेवढं आता पूर्ण करावंच लागेल कारण की त्यांची इच्छा आहे ना.
1: पण तुझी काय इच्छा आहे?
2: माझी इच्छा पण तीच आहे, इंडियासाठी काय करावं म्हणून.
1: बरोबर. भारतासाठी काहीतरी करावं हे जेव्हा एखाद्या आजच्या बालकाला वाटतंय ना सर, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो असं समजायला हरकत नाही. शौर्यवर्धन, तुला अनेक बालजगतची बालमित्र ऐकतायत, ते ऐकत असताना त्यांना कुठेतरी वाटतं की आपण पण खेळावं, पुढे जावं, काहीतरी करावं असं त्यांना वाटतंय, तर तू त्यांना काय मेसेज देशील?
2: की मी त्यांना बोलेल फक्त ज्यांना पण खेळाची आवड असेल त्यांनी खेळावा, पण अभ्यासावर पण दुर्लक्ष नाही झालं पाहिजे कारण की अभ्यास पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढाच खेळाला तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि अभ्यासाला पण तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं. माझा मोठा भाऊ राजवर्धन, माझे कोच श्रीकांत व्यवहारे आणि तेलगाव कॉलेजचे चवार सर, सगळ्यांचं खूप खूप थँक्यू कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय.
1: शौर्यवर्धन, आज तू बालजगत या कार्यक्रमासाठी आलास आणि त्याबरोबरच श्री रामेश्वर शिंगारे सर सुद्धा या ठिकाणी आले आणि खरोखरच खेळ हा आपल्या आयुष्याचा किती अविभाज्य घटक आहे हे तुमच्या प्रत्येक शब्दा शब्दातून हे जाणवलं. नव्हे तर आमचे बालमित्र जे ऐकतायत आपले आकाशवाणीचे बालमित्र

0: कार्यक्रम ऐकताना त्यांना सुद्धा वाटत असेल की वेळ मिळतो तो आपण काढला पाहिजे. त्याला आवश्यक आहे सर तुमचं टाइम मॅनेजमेंट.
1: खेळ खेळणं हे सोपं नाही. थोडं उदाहरण सांगतो, जो शेड्यूल आहे तो सकाळी 5 वाजता चालू होतो मॅडम. 5 वाजता तो फिटनेसला जातो, नंतर 5 ते 7 फिटनेस असतं, 7 ते 9 त्याचं पहिलं सेशन होतं. वापस आल्यानंतर थोडस खाल्ल्यानंतर त्याचं दुपारचं सेशन 3 ते 5 सुरू होतं. ते संपल्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7 ते 10

0: कष्टाची खूप आपल्याला मोहीम आखावी लागते आणि ती कष्टाची मोहीम आपण आताच नाही आखली तर पुढचं आयुष्य आपलं खरोखरच निवांत जातं आणि ते काहीही अर्थ नसतो त्याला. म्हणून बालमित्रांनो, आज शौर्यवर्धनने जो मेसेज दिलाय आणि त्याचे पप्पा रामेश्वर शिंगारे सर यांनी जे आपल्याला सांगितलं की कष्टाची जाणीव असणं आणि अभ्यासाबरोबर खेळाला सुद्धा मॅनेज करणं हे खूप आवश्यक आहे आणि हा मोठा संदेश सर आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बालमित्रांना दिलाय आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आकाशवाणीकडून तुमचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. आकाशवाणी बीडचं खूप खूप धन्यवाद. आम्हाला जे तुम्ही वेळ दिला, जे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: बालमित्रांनो, आता आपण एका खेळाडूला ऐकलत आणि आता आपण एका क्रीडा शिक्षकाला ऐकणार आहोत की ज्यांचं नाव आहे नितीन मुरलीधर येळवे. बालमित्रांनो, श्री शिवाजी विद्यालय बीड येथील सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले नितीन मुरलीधर येळवे हे सर आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आले आणि बालमित्रांनो, 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. बालमित्रांनो, खेळाचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. अर्थात मोबाईल टीव्ही सारख्या तांत्रिक युगात खेळ खेळणं किती आवश्यक आहे यासाठीचा अट्टाहास आपण प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ठेवला पाहिजे आणि म्हणूनच रग्बी फुटबॉल या खेळात प्रावीण्य मिळवलेले आणि तर अनेक मुलांना आज नॅशनल इंटरनॅशनल लेवल पर्यंत घेऊन जाणारे शिक्षक म्हणजे श्री नितीन येळवे सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद. नमस्कार सर्वांना.
0: सर, रग्बी फुटबॉल म्हणजे आपण फुटबॉलचे अनेक प्रकार पाहिले तर हा काय एक प्रकार आहे आणि सर एक विशेष वाटतं की तुम्ही मागील 17 वर्षापासून या खेळामध्ये अनेक मुलांना मार्गदर्शन करत आहात आणि रग्बी खेळातून आजपर्यंत तुम्ही एक आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा तिथपर्यंत पोहोचवलाय. नव्हे तर 7 खेळाडू तुमचे भारतीय रग्बी संघाचे सराव शिबिरात सुद्धा सहभागी आहेत आणि 80 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त आहे. एवढंच नाही तर 30 संघ राज्यस्तरीय पदक प्राप्त आहे. सर, रग्बी खेळ या विषयी आम्हाला सांगा.
2: नमस्कार, माझं नाव नितीन येळवे सर. मी 2006 पासून श्री शिवाजी विद्यालय येथे सहशिक्षक आहे. मी क्रीडा संस्कृती बीड मध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळ्या खेळाचं मार्गदर्शन करत असताना आंतरराष्ट्रीय खेळ जो की रग्बी फुटबॉल भारतामध्ये तसा कमी प्रसिद्ध आहे, परंतु कलकत्ता आणि मुंबई या शहरामध्ये खूप प्रसिद्ध होता. त्याचबरोबर मध्यंतरी कोल्हापूर, ठाणे आणि पुणे सारख्या शहरामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळ मी पाहिला आणि तो आत्मसात करून त्याचं रीतसर प्रशिक्षण स्वतः घेऊन बीड मध्ये या खेळाची सुरुवात केली. 2014 पासून हा खेळ मी बीड मध्ये शिकवत होतो आणि 2021 मध्ये प्रोफेशनली पूर्ण फक्त आणि फक्त रग्बी या खेळावरती फोकस करून प्रशिक्षण चालू केले आहे. रग्बी फुटबॉल हा फुटबॉलचाच एक प्रकार आहे. या खेळामध्ये 7 खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात. त्यांच्याकडे अटॅकिंग टीम आणि डिफेन्सिंग टीम अशा दोन भाग आहेत. ज्या टीमकडे बॉल असेल ती अटॅकिंग टीम, त्याला समोरच्या टीमच्या ट्राय लाईन मध्ये जाऊन बॉल ठेवायचा असतो हाताने आणि डिफेन्सिंग टीम जी आहे त्या टीमला तो बॉल ठेवण्यापासून अटॅकिंग टीमला रोखायचं असतं. बॉल पास करताना एक याच्यामध्ये कंडिशन आहे, मागच्याच खेळाडूला बॉल पास करता येतो आणि तो खेळाडू कुठेही धावू शकतो, म्हणजे अगदी समोर धावू शकतो, बाजूला धावू शकतो, कुठेही धावू शकतो, परंतु कंडिशन एकच की मागच्या बाजूला पास करणे. आणि खूप सोपा गेम आहे. मुळात मुलं शाळेमध्ये जो मधला माकड वगैरे खेळ खेळतात त्या प्रकारचा एक खेळ आहे. ते की 7 डिफेन्सिव्ह असतात आणि मधल्या माकड मध्ये एकच असतो आणि तो बॉलच्या ऐवजी समथिंग काही वस्तू असते. तर असा अतिशय सोपा असा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये खूप एजिलिटी म्हणजे चपळता वगैरे लागते, तर खेळाडू शारीरिक दृष्ट्या सुद्धा खूप चांगले बनतात या खेळातून.
0: सर, रग्बी फुटबॉल आपण या खेळाचं पूर्ण वर्णन केलं आणि या वर्णनातून एक लक्षात आलं सर की हा खेळ म्हणजे पूर्ण आपल्या शरीराचा व्यायाम आहे, अगदी हातापासून पायापर्यंत.
2: yes.
0: कारण हालचाल प्रचंड प्रमाणात,
2: प्रचंड हालचाल.
0: म्हणजे असे खेळ खेळले पाहिजे मुलांनी. आज खेळापासून बरेच मुलं लांब आहेत. अनेक आता जे खेळ आहेत आपले क्रिकेट म्हणा, फुटबॉल किंवा मग टेबल टेनिस, तर हे सुद्धा खेळ आहेत आणि आता आपण जो सांगितला तो रग्बी फुटबॉल. सर, मुळात खेळ हे खूप आवश्यक आहे आपल्या जीवनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. खेळ एक तास तरी खेळला पाहिजे, पण आजकाल या तांत्रिक युगात मुलं थोडेफार लांब चालली आहेत या खेळापासून. तर आपण याबद्दल काय सांगाल आणि आमच्या बालजगतची मुलं बालमित्र तुम्हाला ऐकतायत तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल सर?
2: या आत्ताच्या धावपळीच्या युगात ट्युशन, शाळा, अभ्यास या युगात मुलांचं बालपण कुठतरी हरवत चाललंय आणि ते मला 2009 मध्ये ज्यावेळेस प्रकर्षाने जाणवलं त्यावेळेस मी माझ्या या क्रीडा मंडळाची स्थापना करून त्या मुलांना मैदानावर आणणे, मैदानावर आणल्यावर त्यांचं आरोग्य तयार करणे आणि आरोग्य तयार केल्यावर त्यांना त्यांच्या पुढच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या प्रवासामध्ये कुठतरी मदत करणे या हेतूने हा जो क्रीडा मंडळ आहे त्याचा हा सगळा अट्टहास मी केला होता.

0: मुलांना एवढ्या धावपळीच्या काळामध्ये खेळायला वेळ नाहीये हे जरी तेवढंच महत्वाचं असेल तेवढंच सत्य असेल तरी स्वतःचं शरीर देखील खूप महत्वाचं आहे. हे सर्व गोष्टी करत असताना चांगली नोकरी मिळवणे किंवा डॉक्टर होणे इंजिनियर होणे वेगवेगळ्या फील्डमध्ये जॉब करणे हे सर्व करत असताना शरीर हे महत्वाचं आहे हे कुठेतरी आपण विसरत चाललो. आत्ताची मुलं त्यांच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. जसं छोटे मुलं जे आहेत त्यांना प्रत्येक गोष्टी करण्याची इच्छा असते परंतु पालक कुठेतरी असं करतात की हे करू नको ते करू नको आणि मग त्यांच्यातली ती इच्छाशक्ती हळूहळू कमी होत जाते ती मरून लोप पावते आणि त्यांना काहीच करण्याची इच्छा राहत नाही.
1: स्टडी ओरिएंटेड जास्त
0: आणि सर्व स्टडी ओरिएंटेड होतं आणि स्टडी ओरिएंटेड झाल्यानंतर मग बाह्य जगाचा संबंध खूप कमी होतो मित्र कंपनी कमी होते आणि मनातील ज्याही इच्छा अपेक्षा असतील किंवा मनातील काही दुःख असतील काही घटना असतील ते शेअरिंग होत नाहीये आणि मग खेळ असं माध्यम आहे की तुमच्यासोबत अनेक लोक अनेक खेळाडू जुडलेले असतात आणि खेळाच्या माध्यमातून तुमची बॉन्डिंग अशी झालेली असते की आता यापुढे तुम्ही खेळामध्ये काय करणार काय खेळणार हे तुम्हाला माहीत झालेलं असतं तसं लाईफचं शेअरिंग देखील त्यामधून वाढतं आणि शेअरिंग वाढल्याने तुम्ही फ्री होतात तुमचं सामाजिकरण चांगलं होतं. आता मुलं असे झालेले आहेत एकलखोर झालेत घरात बसून असतात खूप तर खूप टीव्ही पाहतात मोबाईल पाहतात त्याच्यामध्ये शारीरिक आरोग्य कुठतरी बिघडत चालले आहे. मी बालमित्रांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कायम स्वतःला एक तास तरी द्या योगासने करा मैदानी खेळ खेळा धावा एकमेकांना शिवना पाण्याचा खेळ असेल साधे साधे सोपे सोपे खेळ असतील ते खेळा जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील.
1: तर खेळ म्हणजे हा एक सर्वांगीण व्यायामच आहे पण तरी आज मुलं आपण जसं मगाशी म्हटलो की काही तांत्रिक गोष्टींमुळे खूप मागे पडली आहेत तर त्यांना परत एकदा खेळायला आपल्याला बोलवायचंय क्रीडांगणावर तर त्यांना खेळाचं महत्व बरोबर त्यांनी योगासन आणि सूर्यनमस्कार हे सुद्धा केले पाहिजे यासाठी काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे चांगला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये मुळात मी विद्यार्थ्यापेक्षा पालकांना जास्त महत्वाचं स्थान देतो की पालकांनी त्या विद्यार्थ्यांना वेळ द्यायला पाहिजे. शाळेत विद्यार्थी जातात क्लासला जातात अभ्यासही करतात मनासारखे त्यांच्या मार्क सुद्धा मिळत आहेत परंतु विद्यार्थ्यांना जगण्यासाठी स्वतःचं आयुष्य ते बालपण ते निरागसपणा तो त्यांच्याकडून हिरवून घेतलाय. फक्त अभ्यास आणि अभ्यास त्यांना जगू द्या थोडा मोकळा श्वास घेऊ द्या खेळू द्या बागडू द्या हे त्यांचं वय आहे बालपण आहे ते बालपण परत कधी येणार नाही. त्यामुळे पालकांना मी मुळात सांगू इच्छितो की तुम्ही त्या लेकरांना एक तास दीड तास दोन तास जेवढाही शक्य आहे तेवढा द्या. तुम्हाला मैदानावर त्याला घेऊन जाण्यासाठी वेळ नसेल तर त्याला मैदानावर जाण्याला परवानगी द्या. तुमच्या कॉलनीमध्ये किंवा शेजारी कुठे मैदान असेल त्या ठिकाणी खेळू द्या. मैदानी खेळ यासाठी आवश्यक आहे शरीरातून घाम निघल्याबरोबर शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत जे केमिकल्स आहेत ते बाहेर निघतात आणि शरीर मजबूत राहतं तंदुरुस्त राहतं मन प्रसन्न
1: राहतं.
0: मुळात काय की व्यायाम झाल्यामुळे शरीर एक स्टेबल बनतं तुम्हाला अभ्यासाला सुद्धा बसण्याची क्षमता वाढते आणि पालकांना वाटतं की मुलं 10 मिनिटं बसतात 15 मिनिटं बसतात आणि लगेच अभ्यासातून चुळबुळ करू लागतात पण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही त्यांच्या शरीरात क्षमताच नाहीये ती आणि क्षमता नसल्यामुळे ते तेवढ्या वेळ बसू शकत नाहीत. तर मुलांना देखील माझा सल्ला आहे की पालकांना थोडं समजून घ्या अभ्यास देखील करा परंतु पालकांना हे सुद्धा सुचवा की मला हा खेळ आवडतो मला या खेळामध्ये मला एक तास द्या किंवा दीड तास द्या मी तो खेळ खेळणार. किंवा पालकांनी असं अपेक्षित आहे की तुम्ही मुलांना घ्या सोबत स्वतः योगासन वगैरे करा घरामध्ये स्वतः व्यायाम करा. आता नवीन एक पद्धत चालू झालेली आहे सकाळी झुंबा वगैरे ते असं बऱ्याचशे योगासनाचे प्रकार वगैरे लाईव्ह असतात त्याच्या भाग व्हा जॉईन व्हा आणि पूर्ण फॅमिली एन्जॉय करा
1: बरोबर
0: जेणेकरून सर्व फॅमिली फिट राहील.
1: तर बालजगत कार्यक्रम हा शिक्षक पण ऐकतायत बालक पालक ऐकतायत आणि बालक पण ऐकतायत. जसं तुम्ही की आता पालकांना सांगितलं की तुम्ही मुलांना सोबत घेऊन करा हे सगळं काही पण आजकाल काय झालंय सर की पालक हे बिझी झालेत बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचं काय म्हणणं असतं की तुम्ही बाहेर पडा आणि एखादं शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. मग अशा वेळी शिक्षकांचं मार्गदर्शन घेत असताना त्या शिक्षकांच्या विश्वासावर बालक जात असतो
0: बरोबर
1: तर मग त्यातनं तो कसा घडतो किंवा घडावा हे सुद्धा शिक्षकाची जबाबदारी येते
0: बरोबर.
1: मग सर अशा वेळी तुम्ही काय सांगाल?
0: चांगलं आहे म्हणजे ही गोष्ट चांगली आहे ठीक आहे पालकांकडे वेळ नाही तुम्हाला कुठल्याही एखाद्या शिक्षकाकडे जायचंय पण तुम्ही हे पहा की तो किती त्या विद्यार्थ्याकडून करून घेणार आहे त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे का. तुम्ही एखाद्या खेळाच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर तो त्या खेळातलं प्रावीण्य असलेले विद्यार्थी घडवलेत का घडत आहेत का त्याच्या मैदानावरती किंवा त्याच्या मंडळावरती तेवढी शिस्त आहे का सगळं वातावरण ठीक आहे का अगोदर तर पालकांनी हे पाहिलं पाहिजे. तो खेळ जर खेळत राहिला तर त्याच्या शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्याला त्या खेळातून काही मदत होणार आहे का तर त्या खेळाच्या

0: तर मग ती देखील माहिती घ्या. जसं आज 108 प्रकारचे खेळ खेळले जातात, परंतु त्याच्यातले 43 खेळ प्रकाराला शासनाची मान्यता आहे नोकरीमध्ये आणि बाकीच्या सवलतीमध्ये, त्यातून प्राविण्यप्राप्त खेळाडूंना त्या सवलतीचा फायदा घेता येतो. मग असे खेळ जे की आपल्या स्थानिक पातळीवरती चांगल्या प्रकारे घेतले जातात, विद्यार्थ्याला सहभागी त्यामध्ये होऊ द्या, त्याला घडू द्यात, आणि रोज जरी नाही शक्य झालं तरी आठवड्यातून एक दिवस किंवा दोन दिवस जसं शक्य आहे तसं त्या प्रशिक्षकासोबत जाऊन भेटा, चर्चा करा, मुलाच्या प्रगतीचा आढावा घ्या, जेणेकरून प्रशिक्षक देखील त्या मुलावरती काळजीपूर्वक लक्ष देतील.
1: खूप छान सर, म्हणजे तुम्ही सांगड घालून दिली आहे त्या क्रीडा शिक्षकाची आणि मुलांची, ती खूप सुंदर आहे. फक्त यावर पालकांचं थोडं लक्ष
0: हवं.
1: सर, आता जो प्रत्यक्ष बालक आहे की ज्याला खेळायचं आहे किंवा त्याला अनेक खेळांविषयी जाणून घ्यायचं आहे आणि त्याला वाटतंय की मला आता हा खेळ परफेक्ट जमू शकतो, मग त्यानं पहिली सुरुवात डायरेक्ट खेळण्यापासून केली पाहिजे की व्यायामाचे अनेक प्रकार असतात, जसं की आपण मगाशी उल्लेख करत होतात, योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार, तर तशी सुरुवात करायला हवी हे आम्हाला सांगा सर.
0: मुळात काय, मुलांना जास्त माहित नसतं, पालक याच्यामध्ये खूप चांगली भूमिका निभावू शकतात. पालक हे मुलाचे पहिले गुरु असतात, तसं त्यांनी योग्य खेळ निवडताना योग्य प्रशिक्षक आणि योग्य ठिकाण निवडणं आवश्यक आहे. किंवा जर पालकांना वेळ असेल, पालकांना त्यातील माहिती असेल, तर घरी सुरुवातीच्या काळामध्ये योगासने असतील किंवा वॉर्मअपचे विविध प्रकार असतील, हे माध्यम पण जर टाकला सोशल मीडिया किंवा मग AI जे आलंय त्याच्यावरती, फक्त मुलाचं वय आणि त्याला पोषक असलेले व्यायाम प्रकार एवढं जर आपण त्याच्यावरती टाकलं, तर त्या व्यायाम प्रकाराचे वेगवेगळे सेट्स किती असतात, कोणते शरीराच्या घटका अवयवासाठी कोणता व्यायाम करणं अपेक्षित आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. एक शेड्यूल बनवा, एक महिना, दोन महिने, आपण किंवा जेवढं शक्य आहे तेवढं घरी घेऊ शकतो. जर घरी घेणं शक्य नसेल, वेळ देणं शक्य नसेल किंवा माहिती आपल्याला नसेल, तर मग योग्य प्रशिक्षकाकडे आपण त्याला पाठवावं आणि पाठवून त्या प्रशिक्षकाला काही जर आरोग्यविषयी समस्या असतील किंवा काही एलर्जी असतील तर सर्व गोष्टी सांगाव्यात आणि त्या खेळासाठी प्रशिक्षकाला सुपूर्द करून द्यावं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा.
1: मुळातच मुलांनी खेळलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे.
0: हो,
1: सर, 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं आज आपण या ठिकाणी आलात आणि मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण झालीच पाहिजे, आग्रही भूमिका आपण ठेवली आणि हे सांगताना मुलांना नक्कीच छान मार्गदर्शन मिळालं असेल. आपण या ठिकाणी आलात याबद्दल मी आकाशवाणीतर्फे तुमचे खूप मनापासून आभार मानते सर. फक्त जाता जाता एक आमच्या बालमित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: बालमित्रांना एवढाच मी संदेश देईल की एक मन होती हसा खेळा पण शिस्त पाळा. शिस्त तर पाळतच आहात, हसा आणि खेळा, म्हणजे खेळणं खूप आवश्यक आहे. तुम्ही कोणताही खेळ निवडा आणि त्या खेळामध्ये स्वतःला झोकून द्या. एक तास असेल, दीड तास असेल, सराव करा, त्या खेळावर प्रेम करा. मुळात तो खेळ पालकांनी किंवा स्वतः जाऊन आपण शिकतोय म्हणून शिकायचं नाही, त्या खेळावर प्रेम करा, आत्मसात करा आणि निश्चित तुम्हाला यश मिळत जाईल. जसं जसं तुम्ही पुढे जाताल तसं तुम्ही त्या खेळावर प्रेम केलं की आपोआप तुम्ही चांगले खेळाडू बनताल आणि समाजामध्ये तुमची आणि तुमच्या पालकांची निश्चितच या खेळाच्या माध्यमातून ओळख निर्माण होईल. मी असंच या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो. मला या ठिकाणी आकाशवाणी केंद्रामध्ये आपण बोलवलं, माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: बालमित्रांनो, 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो आणि त्यानिमित्तानं आपण या दोन्ही मुलाखतीच्या माध्यमातून खेळ हा आपल्या जीवनात किती आवश्यक आहे हे जाणून घेतलं. चला तर भरपूर खेळूया आणि निरोगी राहूया या संदेशासह आजचा बालजगत हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या बालजगत या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.

क्षेत्रातच आपण बालजगत हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं अनिता देव यांचं, तर साधकते होते योगीराज बच्चे. बालजगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. शेतात ऐकूयात एक जाहिरात संदेश.

0: एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. टॅक्स लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: श्रोत ऐकूयात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

शतो नमस्कार. आजच्या गाथाराई मीरा दिली या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शतो एखादं गाणं, मग ते हिंदी चित्रपटातील असो किंवा मराठी चित्रपटातील गीत असो किंवा एखादं भावगीत असो, भक्तिगीत असो, ते गाणं का आवडतं याचं अचूक कारण सांगता येईलच असं नाही. आपण म्हणताना नेहमी ते गाणं कमल आहे, व सॉलिड आहे असंच म्हणतो. आत्ताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर लूपवालं गाणं आहे यार, असं काहीसा थोडासा विचार केला तर अमुग्य गाणं आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात आणि असतातच. कुणाला ती चाल पटकन गळ्यावर चढणारी वाटते, कुणाला ते गाणं आवडत्या कलाकारावर चित्रित झालं आहे त्यामुळे ते भावतं, कुणाला ते गाणं कुणासोबत पाहिल्यावंदा ऐकलं आणि गाणं ऐकल्यानंतरचा आनंद, ती आठवण वेगळी वाटते, आपलीशी वाटते. असं सर्वच वेगवेगळं असू शकतं. आणि श्रोतो, कवी आणि गीतकार यांच्यात काय फरक आहे असाही प्रश्न नेहमीच केला जातो आणि त्याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे या दोघांमध्ये अजिबात फरक नाही किंवा असता कामास नाही. चित्रपटांच्या प्रसंगानुरूप गाणं लिहितानाही त्यात काव्य असल्याशिवाय ते शब्द सहसा भिडतच नाहीत. कथेला अनुसरून तर लिहायचंच, पण त्याचवेळी कथेच्या कक्षेच्या बाहेर कुठल्या तरी अनाम प्रतलावर देखील ते गीत श्रोत्याला, वाचकाला, प्रेक्षकाला, रसिक मायबाप श्रोत्यांना तोच जिवंत अनुभूती देईल अशी तारेवरची कसरत गीतकार करत असतो. आणि त्यातूनच तर हे गाणं अपसुगच आपल्या ओठावर येत राहतं, कायम आपल्या स्मृतीपटलावर राहतं. कितीही नाही म्हटलं तरी यात फिलॉसॉफी डोकावण्याची शक्यता असतेच. मन या विषयावर उत्तमोत्तम कविता गाणी आपण ऐकली वाचली असतील. मन वढाय वढाय मन मनास उमगत नाही, माझे मन तुझे झाले, माझी या मना जरा थांबना, अशी एक ना दोन आणि शेकडो दर्जेदार गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. आता आपण मात्र ऐकूयात अगभया रेच्छा या चित्रपटातील गुरु ठाकूर यांची गीतरचना. स्वर आहे शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांचा.

0: आयुष्याला सोबत करते सुख दुःखांच्या वळण वाटा अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा पुढच्या शोधू पाऊल वाटा श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा
1: केतकी गुलाब जुई चंपक बन फुले
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा
1: केतकी गुलाब जुई
0: अशी ही

0: सदा फुली आकाशवाणी
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंदी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: भारत हमको जान से प्यारा है.
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

0: नद्या निर्झर आटल्या विहिरी, नद्या निर्झर आटल्या विहिरी, शुष्क केली सृष्टी सारी। मानवा मानवा काय तुझी करणी, नाही उरले कोठे पाणी, नाही उरले कोठे पाणी, हे आपलं भविष्य तर नाही ना।
1: श्रोतो गाता रहे मेरा दिल, हा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। श्रोतो चांगलं गाणं म्हणजे काय बरं, याची उत्तरं सुद्धा वेगवेगळी असू शकतात। दिवस रात्रीच्या कुठल्याही प्रहरी आनंदानं ऐकावं असं वाटणारं जे गाणं ते म्हणजे चांगलं गाणं। अजय अतुलच्या अप्रतिम इंट्रोपीसवर पाय ठेका धरू लागलेले असताना, मान डोलू लागलेले असताना आणि मन झुलू लागलेले असताना हे शब्द तुमच्या कानावर पडतात आणि तुम्ही चांगल्या अर्थानं माणसातून उठता। शहरातल्या गर्दीत हरवलेले असाल किंवा मनातल्या गर्दीत, हे गाणं अलगत तुमचं बोट धरून तुम्हाला तुमच्या गावाकडच्या वाटेवर घेऊन जायला नेतं। आपल्या सद्य मनस्थितीच्या तुरुंगातून पाऊल बाहेर पडतं आणि मग भरभरून एक दीर्घ श्वास घेताना जाणवतं की कितीही महागडी अत्तर वापरा पण मातीच्या सुगंधाला पर्याय नाही। आणि त्यातूनच आपल्या जिल्ह्याचा कवी गीतकार भूमिपुत्र दासुदा दासू वैद्य थेट आपल्या प्रत्येकाच्या गावच्या मातीचा सुगंध शब्दांच्या कुपीतून पेश करतो। गंध दरवळ असे सुबक सुगंधी शब्द फक्त एका शेजारी एक मांडल्यानं ही अनुभूती येत नसते, त्या अनुभूतीला कारण असतो तिच्या मागचा भावनेंचा परिमळ। मातीमध्ये दरवळणारे हे गाव या शब्दामुळं हे गाणं सुरूच्या दोन ओळीतच तुमचं आमचं होऊन जातं। ज्या गावी परत येण्यासाठी जीव तळमळत होता ते प्रत्यक्ष समोर आल्यानंतरची अधीरता अधोरेखित करताना दासुदा दिवसांचा पक्षी अलगत उडेसारखी चित्रदर्शी ओळ लिहितो। राजीव पाटील दिग्दर्शित सावरखेड एक गाव या चित्रपटामध्ये अजय अतुल यांचं मूड बनवणारं संगीत आणि दासुदांचे शब्द अप्रतिमच। ऐकूयात सावरखेड एक गाव या चित्रपटातील गीतरचना।

फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024429595901 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024429595901 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.

श्रोतेव गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. असे सांगायचे होते तसे सांगायचे होते, मला आता सुचे तेव्हा किती बोलायचे होते. किती सांगायचे मला, किती सांगायचे मला. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती. बेचेने स्वप्नांची अन पाखरे हरून जाती. मनाच्या पाऱ्याला मग आवरू किती, किती सांगायचे मला, किती सांगायचे मला. श्रोतेव, ही ओळ आहे संवेदनशील कवयित्री असलेली नव्या दमाची स्पृहा जोशी यांची. डबल सीट या चित्रपटातील स्पृहाने लिहिलेलं हे गाणं म्हणजे सुखदुःखांचं बेमालून मिश्रण आहे. पडद्यावर अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या नात्यातले आनंदी क्षण दिसत राहतात, पण जसराज जोशी आणि आनंद जोशींच्या आवाजातून अर्थता ठाव घेत राहते. संपूर्ण गाणं हे कथेला अनुसरण असलं तरी जसराज त्यांच्या आवाजातून किती सांगायचे मला हे ऐकलं की स्वतःचं सांगणं सुरू होतं. शक्यतेच्या पटावर आपले अनुभव उमटू लागतात. श्रोतेव, या जगात प्रत्येकालाच काहीतरी काहीतरी सांगायचंय. प्रत्यक्ष भेटींना लागलेली ओहोटी आणि संभाषणातली कुचंबना यामुळे तर ही अस्वस्थता, ही घुसमट भळभळून वाहते आहे. म्हणूनच कदाचित या सांगण्यानं समाज माध्यमं दुतडी भरून वाहताना दिसतात. पण सांगण्याची इच्छा असणं आणि सगळं सांगता येणं आणि सांगण्यातला आत्मा हरवून जाण्याची शक्यता जास्त. या साचण्यांमुळेच काही सांगायचंय न झालेली सुरुवात किती सांगायचंय पर्यंत येऊन पोहोचते. गैरसमज होण्यापेक्षा न बोललेलं बरं म्हणून कवाडं घट्ट मिटवून घेतली जातात आणि त्याचाही विपर्यास होत राहतो. ऐकूयात डबल सीट या चित्रपटातील स्पृहा जोशी यांची गीतरचना. स्वर जसराज जोशी, आनंदी जोशी आणि सहकाऱ्यांचा.

रसिक श्रोतांसाठी रसिक श्रोतांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड।

अक्षदेव काहींच्या चाली उत्तम असतात. काहींचं ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संयोजन, गायन, तर काहींचे शब्द, काही गाण्यांमध्ये तर एकाहून अधिक गोष्टी उत्तम उतरलेल्या असतात. आणि स्वतः साहजिकच ही गाणी आपलं लक्ष वेधून घेतात बरं का. आयुष्याच्या प्रवासामध्ये थोडं अंतर आपल्यासोबत चालतात, आपला प्रवास सुखकर करतात आणि मग एके दिवशी एके ठिकाणी कुठल्या तरी वळणावर अलगत हात सोडून घेतात. मात्र दर काही वर्षाने एखादं गाणं असंच येतं की ज्यातली एक आणि एक गोष्ट जमून आलेली असती. असं गाणं मनाच्या आतल्या कप्प्यात कायमच जाऊन बसतं. आणि यानंतरचा कुठलाच प्रवास आपण अशा गाण्यांशिवाय करू शकत नाही अशी ही गाणी, कारण त्या गाण्यांशी आपला जीव लागलेला असतो. अस्वस्थता, आशंका आणि अस्वस्थता यांच्या हिंदोळ्यावरची दोलायमान मनस्थिती सांगणारे शब्द फार लोभस उतरलेले आहेत. शिकव म्हणाल तर त्यात खात्री आहे आणि म्हणाल तर त्यात प्रश्नचिन्हही आहे. पहिलं तरी नेशील ना, साथ मला देशील ना, कारण शेवटी तूच माझं काळीज आहे असा हवाला दिला आणि मागितला जातो. हीच गीतरचना आपण ऐकूयात. जोगवा या चित्रपटात अतिशय सुंदर असं वर्णन जोगवा या चित्रपटात केलेले आहे. राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवल्या गेलेल्या जोगवा या चित्रपटातलं हे सर्वांग सुंदर गाणं पडद्यावर विणताना दिग्दर्शक राजीव पाटील आणि छायाचित्रकार संजय जाधव यांनी कळस गाठला. हरिहरनजी आणि श्रेया घोषाल यांच्या मखमली आवाजातलं हे गाणं पहिल्या स्वरांपासून आपल्या मनावर प्रेमाची, मायेची, वात्सल्यतेची ऊब पांघरत राहतं. अशी काही गाणी ऐकताना डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टींनाही स्पर्श असतो ही सतत जाणवत राहतं. एक एक सूर, एक एक शब्द हळूहळू मनात झिरपत जातो अगदी आतल्या कप्प्यापर्यंत.

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतेहो, महाराष्ट्राच्या मनामनामध्ये रुजलेलं ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि महर्षी वाल्मिकींच्या सातकांडातील 24,000 ओव्यांचं संस्कृत रामायण केवळ 56 गीतातून मराठीमध्ये शब्दबद्ध करण्याचं अलौकिक कार्य करणारे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा अण्णा आणि समाजाच्या समग्र संस्कृतीला व्यापून टाक उरणारा कलावंत असे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ज्यांच्याबद्दल म्हटलं ते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल भाई. या तिघांनी स्मरण होण्याचं कारण एवढंच, ते म्हणजे वंदे मातरम हा चित्रपट. श्रोतेहो, 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या वातावरणाला पूरक असा 1948 निर्माण झालेला चित्रपट म्हणजेच वंदे मातरम हा चित्रपट. त्याचे निर्माते होते नवा झंकार प्रोडक्शन पूर्वाश्रमीचे पुरा भिडे आणि नंतरचे स्वामी विज्ञानानंद. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये शिकत असताना तिथे प्राचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची भेट झाली आणि पुढं 27 वर्षानंतर याच लाडक्या विद्यार्थ्याचा विज्ञाननिष्ठ व्यासंग मूलभूत संशोधनातून निर्माण झालेले 250+ ग्रंथ पाहून आचार्य अत्र्यांनी त्यांना स्वामी विज्ञानानंद ही बिरुदावली दिली. असं हे वंदे मातरम या गीताचे आणि या चित्रपटाचं स्वरूप. श्रोतेहो, पारतंत्र्यात देशाचं आणि सर्वसामान्य माणसांचं जीवन होरपळत असताना मातृभूमीच्या मुक्ततेसाठी लढण्याचं भाग्य स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना महान देशभक्तांना लाभलं. त्यातलंच एक त्यागमय जीवन म्हणजेच स्वामी विज्ञानानंद यांनी 2 वेळा तुरुंगवास पत्करला. स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांचे कोणतेही लाभ घेण्याचं त्यांनी मात्र नाकारलं. असं हे थोर स्वामी विज्ञानानंद पुरा भिडे

यांच्यावर चित्र झाला वंदे मातरम हा चित्रपट. श्रोते वंदे मातरम या चित्रपटातील बाबूजींनी गायलेलं आणि गदिमांनी लिहिलेलं गीत आता आपण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात.

शतवत्तर आपण सुधीर फडके यांच्या सुरातील वंदे मातरम या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. भरत शतो या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला मित्र गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोत्र प्रसारित होत मिश्र सांझा कार्यक्रम. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात कविवर्य कुसुमाग्रज यांची गीतरचना श्रीधर फडके यांच्या स्वरात, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोतदादा, आपण श्रीधर फडके यांच्या स्वरातील कवीवरे कुसुमाग्रज यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्देशन होतं यशवंत देव यांचं. मिश्रसेनेचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पूना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
3: ₹10 लाखांची लॉटरी मला.
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची.
8: ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून?
7: नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा.
8: कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
4: RBI सांगते,
7: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पूना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
0: श्रोतो, मिश्रसेनेच्या कार्यक्रमात शेवट ऐकूयात कमलाकर भागवत यांच्या संगीत नियोजनात. सुमन कल्याणपूर यांनी गायला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

श्रोते, आता आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्फुरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत निर्देशन होतं कमलाकर भागवत यांचं. या भक्तिरचनेबरोबरच आजचा मिश्रसंहिता कार्यक्रम संपला. श्रोते, मिश्रसंहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, श्रावण सुरू झालाय, म्हणजेच ओघाने सणांची रेलचेल सुरू झालीय. श्रावण महिन्यात जसा निसर्ग खुलतो ना, अगदी तसंच या श्रावण महिन्यात आपलं मनही सुखावतं, कारण सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण असतं ना. या श्रावणात एक ना अनेक सण असतात आणि या प्रत्येकाचं वेगळं महत्व, वैशिष्ट्य, अध्यात्मिक कारण असतं. या श्रावणातला आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. मैत्रिणीनो, मंगळागौर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं पारंपरिक आणि सांस्कृतिक व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी लग्नानंतर सलग पहिली 5 वर्ष करायचं असतं. मंगळवारी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात आणि त्यानंतर रात्री जागरण करतात. मैत्रिणीनो, आजच्या कार्यक्रमात आपण मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपला. यामध्ये सहभागी झाल्यात अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. यांना तबला साथ केलीय प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केलीय गायत्री जोशी यांनी. चला तर कार्यक्रम

0: जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. यामध्ये साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळतात आणि त्यामध्ये अंदाजे 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. चला तर हे फुगड्यांचे प्रकार जाणून घेऊया.
1: साधी फुगडी.
2: चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा सख्यांच्या फुगड्या पहा, फुगड्या पहा.
1: केरसुणी फुगडी.
3: चार लावल्या हंड्या, मध्ये लावलं झुंबर, आपल्या फुगडीचा पहिला नंबर, पहिला नंबर.
1: एका हाताची फुगडी.
4: जत्रेला जाताना हरवली फुगडी, आपण दोघी घेऊ एक हाती फुगडी, एक हाती फुगडी.
1: लाटण्याची फुगडी.
5: गोड गोड गाणे गाऊया, गाऊया, लाटण्याची फुगडी पाहूया, पाहूया.
1: पद्मासन फुगडी.
6: खेळून जा

0: कमळ फुगडी
1: फुलात फूल कमळाचे बाई कमळाचे श्री विष्णू ना वहायचे बाई वहायचे
0: उठ बस फुगडी सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी मऊ मऊ उशी उठ बस फुगडी खेळतात पहा कशी खेळतात पहा कशी दंड फुगडी
1: मंगळागौरीसाठी खास केले वडे खास केले वडे यमुने तू आम्हाला कधी देणार पेढे कधी देणार पेढे
0: गवळण फुगडी
1: गवळण फुगडी गवळण नाचे टाकाचा डेरा लोण्याचा गोळा गवळण फुगडी गवळण नाचे टाकाचा डेरा लोण्याचा गोळा गवळण फुगडी गवळण नाचे गवळण फुगडी गवळण नाचे
2: या फुगड्या खेळतानाच बाकीच्या मैत्रिणी बायका फेर धरतात आणि त्या नववधूला त्या फेऱ्यात अडकवतात आणि मग सुरू होतो खेळ खुंटण मिरचीचा
3: खुंटण मिरची
1: जाशील कैसी
3: खुंटण मिरची
1: जाशील कैसी
3: आई बोला

0: și minasu
1: nasteste și.
0: ए आता छान उखाणा घेतल्यापासून सुटका नाही बरं का नीला तुझी. हे बरं एक छानसा उखाणा.
2: बरोबर. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. ऐका हा. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी, निलेशावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
0: ए मस्त घेतलास ग उखाणा नीला. पण आपल्या राधा काकू आहेत ना, त्या खूप मोठा उखाणा घेतात. तसं ऐकलंय का कधी तुम्ही?
2: नाही ग.
0: मग राधा काकू घ्या
2: घ्या
3: ना.
4: श्रावणातल्या रिमझिम धारा निसर्गाचे रूप झाले सुंदर आणि हिरवेगार. नभाच्या कॅनव्हसवर सजला आहे सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नयनरम्य साज. आकाशवाणीच्या वनिता मंडळ मंचावर आज रंगलाय मंगळागौरीच्या गाण्यांचा हा विशेष सोहळा, जिथे स्वरांच्या आणि भावनांच्या सुंदर सुरांनी जुळून आला सुवासिनींचा मेळा. मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यातून उलगडते माहेराविषयीचे अपार ओढ आणि प्रेम, तर सासरच्या खोडकर उणी दोण्यांना गाण्यातून मांडण्याचा तो एक गोड नेम. झिम्मा फुगड्या पिंगा आणि लाट्या करवंट्या यांच्या तालावर वाहतो उत्साहाचा झरा. खेळता खेळता नकळतपणे होणारा हा स्त्रियांचा आरोग्यदायी व्यायामच खरा. संस्कृती आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. संस्कृती आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. रवींद्र रावांचे नाव घेते वनिता मंडळाच्या या सुरेल मंचावर खास.
5: आणि अशा तऱ्हेने तिला नाव घेतल्याशिवाय सोडतच नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने ती नववधू या खेळात रमायला लागते. मैत्रिणीनो, संसाराचंही असंच आहे ना, हळूहळू आपण त्याच्यामध्ये रमत जातो. या सगळ्या खेळांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नात्यांची जी ओळख झालेली असते ना, ती दृढ व्हायला या खेळांमुळे मदत होते.
6: साळुंकी साळकी.

0: मंगळागौरीच्या खेळांचे जे प्रकार आहेत ना, त्यामुळे शारीरिक कसरत तर होतेच, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर जुळवून घ्यायलाही आपण नकळत शिकतो, आणि तेही खेळ खेळताना. बरं का, आहे की नाही गंमत? आणि या सगळ्यामुळे शरीराची लवचिकता कळतेच, पण त्याचबरोबर मनाची ताकदही वाढते. मन प्रसन्न होतं, आपली संस्कृती परंपराही समजतात, आणि या सगळ्याचा अर्थही समजतो, नाही का?
1: दिंडा.

भौराणाचे 800 खिडक्या 900 दार

0: किस बाई किस,
1: किस बाई किस,
0: जोड़ का

0: किस बाई किस सडका किस।
1: मैत्रिणींनो, ताक करणं हे आपलं रोजचंच काम आहे। आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करतच असतो, आपल्याला त्याचं महत्वही माहिती आहे। खरं तर त्यामध्ये काही वेगळं नाहीच आहे, रोज आपण त्या गोष्टी करतच असतो। पण आपल्या या मंगळागौरीच्या खेळामध्ये मात्र या ताक घुसळण्याचं पकव्यामध्ये त्या ताकात जी रवी फिरते त्या रवीच्या आवाजावरून एक खेळ खेळला जातो, त्याला ताक खेळ किंवा ताक करणं असं म्हणतात। पण तुम्हाला माहितीये का मैत्रिणींनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक ताकमाडी असायची। ही ताकमाडी म्हणजे काय? तर एक खांब रोवलेला असायचा, त्या खांबाला दोरीने रवी बांधलेली असायची आणि त्या रवीच्या खाली एक मोठा डेरा ठेवायचा। डेरा म्हणजे काय? तर मोठं मडकं किंवा रांजण असं त्या काळी म्हणत असत, कारण तेव्हा घरात माणसांची संख्याही खूप असायची ना। त्यावेळेला तुम्हाला माहितीये का, ती जी रवी असते ना, ती सुद्धा जवळजवळ माणसाच्या उंची एवढी मोठी असते। तर त्यात दोरी बांधली जायची जी क्रॉस मध्ये असायची आणि मग एकदा एक हात ओढायचा, एकदा दुसरा हात ओढायचा, जेणेकरून ती रवी त्या ताकमाडीला बांधलेली जी असेल ती त्या बरोबर डेऱ्यात राहायची। आणि आपला जो उद्देश आहे की ताक होणं, कारण ताकाचं प्रमाण खूप असायचं आणि मग ते ताक करणं त्याने सोपं जायचं आणि ते ताक उभ्याने केलं जायचं बरं का। तर ती ताकमाडी, त्याला ते रवी आणि तो रांजण असं ते त्या काळचं एक स्वरूप असायचं। आणि त्यावरून मला असं वाटतं की हे ताक करणं या खेळाची संकल्पना आली असेल। तसंही मंगळागौरीतले बरेचसे खेळ हे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीतच आहे। पण ह्या ताकाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की ताक करताना बघा, सुरुवातीला आपण दही टाकतो, त्यावेळेला जेव्हा तुम्ही ताक घुसळता तेव्हा त्याचा आवाज वेगळा असतो। मग त्यामध्ये थोड्या वेळाने आपण ऋतूनुसार गरम पाणी किंवा गार पाणी टाकतो, म्हणजे थंडी असेल तर गरम पाणी टाकतो आणि उन्हाळा असेल तर थोडं थंड पाणी टाकतो, जेणेकरून त्या ताकातून लोणी निघायला मदत होईल। तर जसजशी तुमची ताकाची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं द्रवरूप वाढत जातं, त्याप्रमाणे त्या ताकातून निघणारा जो आवाज आहे तो बदलत जातो। ह्याचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जर केलं नसेल तर करा। पण आज आपल्या ह्या मैत्रिणी या खेळातून तुम्हाला ते मात्र दाखवणार आहेत। चला आनंद घेऊया ताक करणे या खेळाचा।

0: बाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अग सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अग सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: सुन चोराटी
1: सासू कारटी
0: सुन चोराटी
1: सासू कारटी
0: सुन चोराटी
1: सासू कारटी
0: सुन चोराटी
1: सासू कारटी
2: सौतीचं भांडण अग

0: आई मियाऊका, आई मियाऊका,
1: नको रे राजा,
0: आई मियाऊका,
1: नको बाबाळा, बाजारात जाईन चणे मी खाईन, चाल तुला देईन, चालेल तुला,
0: चालेल मला, आई मियाऊका,
1: नको रे राजा,
0: आई मी येते ना,
1: नको नको नको म्हणते ना,
0: येते येते येते म्हणते ना,
1: देवळाच्या पाठीमागे बसलाय वाघोबा, खाईल तुला, चालेल तुला,
0: चालेल मला, आई मी का,
1: नको म्हणते ना,
0: आई मी येते ना,
1: नको ना नको ना,
0: आई मी येतेच,
1: चल मग करते,
0: अग अग सुन बाई मोर असा नाचतो,
1: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो,
0: अग अग सुन बाई मोर असा नाचतो,
1: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो,
0: अग अग सुन बाई मोर असा नाचतो,
1: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो,
0: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो,
1: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो,
0: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो,
1: नाही नाही सासूबाई मोर असाच नाचतो।

0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी नऊ तरी आठ तरी असतील, सात तरी सहा तरी पाच तरी असतील, चार तरी तीन तरी दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, एक तरी दोन तरी तीन तरी असतील, चार तरी पाच तरी सहा तरी असतील, सात तरी आठ तरी नऊ तरी असतील, दहा तरी बुलबुल असतील।
0: यमुनेच्या तीरी किती

0: सात तरी, आठ तरी, नऊ तरी असतील, दहा तरी बुलबुल असतील,
1: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी, नऊ तरी, आठ तरी असतील, सात तरी, सहा तरी, पाच तरी असतील, चार तरी, तीन तरी, दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
0: ह्या लाह्या कशाचा,
2: ह्या लाह्या ज्वारीचा,
0: ह्या लाह्या कशाचा,
2: ह्या लाह्या बाजरीचा,
0: ह्या लाह्या कशाचा,
2: ह्या लाह्या मक्याचा,
0: ह्या लाह्या कशाचा,
2: ह्या लाह्या ज्वारीचा,
0: ह्या लाह्या कशाचा,
2: ह्या लाह्या बाजरीचा,
0: ह्या लाह्या कशाचा,
2: ह्या लाह्या मक्याचा,
3: पाणी लाटा,
4: पाणी।

अशा प्रकारे विविध खेळांमधून ही मंगळागौर जागवली जाते आणि ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 3:30 सुमाराला मंगळागौरीची पुन्हा एकदा आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पारंपरिक भाषेत कवळसा करणं असं म्हणतात. आणि हा कवळसा झाला की आलेल्या सगळ्या स्त्रिया मस्तपैकी कॉफी आणि फराळाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परततात. आज गावागावातूनच नव्हे तर शहरातही मंगळागौर उत्साहाने खेळली जाते, जागवली जाते. पारंपरिक खेळ, गाणी, वेशभूषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उत्सवातून होत असतं. आणि म्हणूनच मंगळागौर म्हणजे श्रद्धा, परंपरा, लोककला आणि समस्त महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम आहे.

आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारा आहे, नाही का? तेव्हा या श्रावणात तुम्हीही या मंगळागौरीच्या खेळाचा नक्की आनंद घ्या. मैत्रिणीनो, आज हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात तो सादर केला होता रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने. यामध्ये सहभागी होत्या अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. त्यांना तबला साथ केली होती प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली होती गायत्री जोशी यांनी. बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र आजच्या आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: मंगळा गौरी माते की
1: जय।
2: तर मैत्रिणींनो, या सगळ्या खेळांच्या प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो, हा मुख्य उपयोग या खेळ खेळण्याचा सांगता येईल। पूर्वीच्या काळी केवळ गृहिणी असणाऱ्या महिलांना या सगळ्या खेळातून मनोरंजन आणि आनंदही मिळत असे। मंगळागौर हे व्रत कष्टाचं, दमणुकीचं नसून चापल्य देणारं, चैतन्य देणारं

0: श्रोते हो, आताच आपण महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
3: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
3: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.

0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट ला दुपारी 12 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 1 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा। मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्यादृष्टीनं या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं अशी सूचनाही त्यांनी केली।
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ। मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळविषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय।

भारत हा देशातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे, पण गुणवत्तेशिवाय यश मिळत नाही। त्यामुळे कापड उत्पादन क्षेत्रात सगळ्या घटकांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं लागेल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत वस्त्र समितीच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पारंपरिक धाग्याबरोबरच नव्या धाग्यांचा समावेशही कापड उद्योगात करायला हवा असं ते यावेळी म्हणाले। कपड्याचा पुनर्वापर, रेशीम उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच देशातलं पहिलं राज्य असेल असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव मनीषा चटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या डॉ एम बीना, टेक्सटाईल कमिशनच्या व्हाईस चेअरपर्सन वृंदा देसाई उपस्थित होते। झारखंडच्या संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र आणि कालबद्ध रीतीनं चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। सरकारी अधिकारी आणि परीक्षा यंत्रणांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। भारतातल्या विमानतळांवर 1 सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही। त्याऐवजी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल। बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्याच्या वेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। भायखळा इथून भुलेश्वरच्या दिशेने जाताना काल रात्री 10 च्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यामुळे ती पुढच्या बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना झाली। या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यामधल्या 2 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचा समावेश आहे। जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली। या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय। या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याचा समावेश केला असून त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे। प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं। राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 2 बाद 130 धावा केल्या होत्या। नेदरलँड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल। स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाच्या पदक तालिकेत आणखी 3 पदकांची भर घातली। या स्पर्धेत मानसी लाथेरनं रौप्य पदक तर तन्वी, गुंडेश, मगदूम आणि कोमल यांनी कांस्य पदकांची कमाई केली। भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील। या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होणार आहेत। डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे। येत्या 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची समजली जाते। बंगालच्या उपसागर

0: सागरात ओदिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर काल पनामाचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडालं. या जहाजावर एकूण 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीन, 3 म्यानमार आणि 1 खलाशी बांगलादेशचा नागरिक होता. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 जणांची सुटका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला अमेरिकेच्या वर्चस्वाखालचा नवीन प्रदेश म्हणून दर्शवणारं ग्राफिक समाज माध्यमावर पुन्हा प्रसारित केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधला तणाव आणखी वाढलाय. या जलमार्गावर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचा दावा करून ट्रम्प यांनी यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी हे ग्राफिक प्रसारित केलं होतं. इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला असून अमेरिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंदच राहील असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. अमेरिकेच्या आपल्या विरोधातल्या आर्थिक मोहिमेत शेजारी देशांनी सहभागी होऊ नये असा इशारा इराणनं दिलाय. हा तणाव वाढवण्यात इराणला स्वारस्य नाही, मात्र अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपल्या विरोधात जाणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रिझाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबई भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: और हमारे एक और साथी कहते हैं कि वो क्या कहते हैं आपको बताएंगे, लेकिन उससे पहले आपको सुनवाएंगे कार्यक्रम का अगला गीत. हमें बताइए कि ये गीत किसकी आवाज में है और किसने लिखा.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल तशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळ विषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षा एवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्याकरता चांगलं धोरण तयार केलंय. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टिअर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकेल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री बनणं सोपं नाही मात्र आपल्या राज्यघटनेनं दिलेल्या लोकशाहीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं तसंच रेल्वे स्थानकावर चहा विकणारं मूल देशाच्या प्रधानमंत्रीपदापर्यंत पोहोचणं शक्य झालं. कोणत्याही व्यक्तीनं निर्धार केला तर आपली राज्यघटना त्याला मुख्यमंत्री बनवू शकते हीच आपल्या राज्यघटनेची ताकद आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणं हे दर दिवसासाठी एक आव्हान असतं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. देशात आशयनिर्मितीशी संबंधित ऑरेंज अर्थव्यवस्था वेगानं मोठी होत आहे त्या पार्श्वभूमीवर मुलांचा स्क्रीन टाईम ही पूर्णतः वाईट गोष्ट नाही पण त्यात समतोल असायला हवा असं त्यांनी सांगितलं. मुलांसमोर खेळाच्या मैदानात यश मिळवण्यासारख्या प्रेरणा समोर

आणायला हव्यात आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी करून त्यांना मैदानावर वळवायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. या सोहळ्याला विविध क्षेत्रातले तरुण उद्योजक, क्रीडापटू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार मिळतात. या कराराअंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा या सेवेशी जोडली जाईल. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण मंत्रालय करत असलेलं चांगलं काम मिशन मोडवर राज्यातली प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी काल मुंबईत बैठक घेतली आणि विभागाचे विविध उपक्रम, योजना आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यातल्या शाळांचं आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची राज्यात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेनं जाताना काल रात्री 10 वाजायच्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यातल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचाही समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादवऐवजी सारांश जैन याचा समावेश केलाय. त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल 50 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 3 बाद 192 धावा केल्या होत्या. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या एफएचआय महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असेल. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सध्या या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर हैदराबाद महामार्गावर लांजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला.

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यानं वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. अहिल्यानगर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरातही वाघाचा वावर आढळून आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. भैरवगड, वानर, वजीर सुळका, लिंगाणा सुळका, कलवंती किंवा अगदी कळसुबाई असे अगदी मानाचे तुरे ज्याच्या टोपीमध्ये आहेत, असा एक ट्रेकर, गृहरक्षक दलातील एक जवान ते गिर्यारोहक, असा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवक दोस्ताकडनं. स्वागत करूया आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एका अशाच हरहुन्नरी युवक दोस्ताचं, ज्याचं नाव आहे आकाश पालकर. आकाश, स्टुडिओमध्ये मी आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे, युवक मित्रांतर्फे तुझं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण ट्रेकिंगचा हा तुझा सगळा प्रवास उलगडून घेणारच आहोत आपल्या गप्पांमधून, तर सुरुवात मला करायला आवडेल की तुझी ट्रेकिंगची सुरुवात कुठल्या गडापासून सुरू झाली?
1: माझी जी ट्रेकिंगची सुरुवात आहे तर ही कलावंती गडापासून झाली. 2016 मी 12 जुलै 2016 पहिला ट्रेक केला हा कलावंतींचा, त्या ठिकाणापासून माझी ह्या ट्रेकची सुरुवात झाली. आणि त्याच्या पुढे आपले कलावंती, कळसुबाई, वजीरलिंग आहे, सुळका किंवा वानरलिंगी आहे, तैलबाईला, तर अशा पुढे मोठमोठ्या मोहिमा किंवा जे गडकिल्ले आहेत तर ह्या वाटा माझ्या सुरू झाल्या.
0: नक्कीच, आता ऐकताना ही नावं वाटतात नुसती, पण ते सर करताना तू समोर गेलेले सगळे परिश्रम असतील, तयारी असेल, ती खरंच अनेक दिवसांची, काही महिन्यांची असेल.
1: नक्कीच,
0: सर्वात मानाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे कळसुबाईचा शिखर. तर कलावंती हा तुझा पहिला गड होताच, पण त्याचबरोबर हा एक मानाचा आहे, तो म्हणजे कळसुबाईचा शिखर. तर त्या एका प्रवासाबद्दल सांग ना.
1: कळसुबाई शिखर हे मी फक्त नाव लहानपणी ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यावरती चढायला मिळेल किंवा तो सर करता येईल असं कधी कल्पना केली नव्हती. पण ज्या वेळेला माझ्या रोल मॉडेल आहेत अरुणिमा सिन्हा मॅडम, ज्या हँडिकॅप आहेत आणि हँडिकॅप मध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं, त्याच्यावरती चढाई केल्याने आपल्या भारताचा तिरंगा फडकवला, मग त्यावेळेला त्यांचा जो अभिमान किंवा त्यांचं जे नाव मी ज्या वेळेला ऐकलं फर्स्ट टाइम, त्यावेळेला मी फायनल केलं की आपल्याला सुद्धा जे आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसुबाई, या ठिकाणी आपल्याला आपला तिरंगा फडकवायचा आहे. तर ते मनामध्ये ध्येय ठेवलं आणि त्याच्याकडे सातत्याने वाटचाल करत राहिलो. आणि तो 1 आणि 2 ऑगस्ट या दिवशी 2016 मी कळसुबाई वरती तिरंगा फडकवला.
0: अरे वा, खूप छान. त्याचबरोबर तुझ्या यादीमध्ये लिंगाणा सुळका, वजीर सुळका, वानरलिंगा सुळका, भैरवगड आणि तैलबैला हे सुद्धा आहेत, तर याबद्दलचाही एक्सपिरियन्स सांग ना.
1: याबद्दलचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे, कारण ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण जे ट्रेकिंग करतो याच्यामध्ये आपण फक्त गडकिल्ले म्हणजे जंगलातल्या वाटा आहेत त्या ठिकाणांवरून आपण चालत जातो, परंतु जे सुळके आहे तर त्याच्यावरती आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागते. ते सर्व साहित्य असेल जे आपण ट्रेकिंगसाठी वापरतो, तर त्या साधनांचा वापर करून आपण 90 डिग्री मध्ये जो सुळका आहे तर त्याच्यावरती चढाई करतो. त्याच्यामुळे आपला संपूर्ण हा जो वजन आहे आपल्या शरीराचं ते संपूर्ण आपल्या हातावरती असं, आणि आपल्याला वरती ओढत रॉक क्लाइम्बिंग करत आपल्याला वरती चढावी करावी लागते.
0: मग या दरम्यान 2016 जेव्हा तू सुरुवात केलीस, तर मग तेव्हापासून तू काही डाएट किंवा असं काही फॉलो करत होतास का?
1: त्यावेळी डाएट म्हटलं तर मी मिडल क्लास मधला आहे, त्याच्यामुळे मला त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं, परंतु रेग्युलर माझी रनिंग किंवा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, वेळेवरती झोप, तर ह्या गोष्टींचं मी नक्कीच पालन करत होतो आणि ते सातत्याने माझं चालू होतं.
0: नक्कीच. यानंतर तू डायरेक्टली म्हणजे ट्रेक अरेंजमेंट नाही केलेस, तर त्याच्या आधी तू काही बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलेस.
1: नक्कीच.
0: तर तू बेसिक कोर्स माउंटेनिअरिंगचा केलास, तर तो कुठे केलास आणि कसा होता तो एक्सपिरियन्स?
1: मी बेसिक कोर्स आहे तो अभिमास ही संस्था आहे मनालीमध्ये हिमाचल प्रदेशला, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट, तर त्या ठिकाणी हा माझा 28 दिवसाचा टोटल कोर्स झाला. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण रॉक क्लाइम्बिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर आपण विथ स्नो म्हणजे आपण बर्फामध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचं संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला तिथे दिलं जातं. असा माझा हा टोटल 28 दिवसाचा कोर्स होता आणि त्याच्यामध्ये आपण एका हाईट वरती जातो. जवळपास आम्ही 11,500 फुटापर्यंत आम्ही हिमालयामध्ये सुरुवात केली, चढाई केली त्याच्यावरती, आणि याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण त्या वातावरणाशी जुळून कसं घ्यायचं, तर हे तिथे आपल्याला शिकवलं होतं. तिथले जे इन्स्ट्रक्टर आहेत, शेरपा काही असतात, तर त्यांच्या माध्यमातून आमचा हा प्रवास चालू होता.
0: खूप छान. त्याचबरोबर तू 2022 निमास या

0: थंडर ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केला ट्रेकिंगचा, तर तो कुठे आणि तिथला एक्सपिरियन्स कसा होता? माझ्या मते तो एक टर्निंग पॉइंट होता, कारण त्याच्यानंतर तू ट्रेकिंग अरेंजमेंट सुद्धा सुरू
1: केलं.
0: तर हा ऍडव्हान्स कोर्स कसा होता?
1: आपण ज्या वेळेला बेसिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ए ग्रेड किंवा ए प्लस ग्रेड आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं. माझं ध्येय तेच होतं की आपल्याला ऍडव्हान्सला क्वालिफाय व्हायचंय. मग त्याच्यासाठी मी बेसिक मध्ये असताना मी एक टार्गेट ठेवलं होतं की मला ए ग्रेड कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे, आणि माझ्या मेहनतीला यश आलं, ती ए ग्रेड मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मी ऍडव्हान्स जो आहे, तर तू निमास म्हणून संस्था आहे इंडियन आर्मी डिफेन्सची, तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशला तिथे मी ऍडमिशन घेतलं आणि तिथे 35 दिवसाचं टोटल आमचं ट्रेनिंग झालं. आणि -12 डिग्री मध्ये आम्ही जवळपास 16,000 फुटापर्यंत आमचं ट्रेनिंग चालू होतं, आणि पूर्णपणे ग्लेशियर म्हणून, गोरेचेन ग्लेशियर म्हणून आहे, तर त्यामध्ये आमचं संपूर्ण ट्रेनिंग झालं. आणि त्या ठिकाणी असताना आपला जो शारीरिक कस तिथे खूप आपल्याला दाखवावा लागतो, कारण तिथलं वातावरण आहे, तर त्या वातावरणाला आपण जुळवून घ्यावं लागतं. तर ते आपली पूर्ण तयारी करून घेतात. आणि याच्यामध्ये आम्हाला जे आम्ही हाईटवरती जायचो, जवळपास आमच्या पाठीवरती 25 ते 30 किलोची बॅग असायची, आणि त्यांचं फिजिकल इंडियन आर्मी असल्यामुळे त्यांची फिजिकल एवढी टफ असायची, जवळपास आम्ही 25 ते 30 किलोची बॅग पाठीवरती घेऊन आम्ही 8-8 किलोमीटर रनिंग करायचो. खूप छान होता प्रवास, तो म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा. आणि त्याच्या आधी मला एक सांगायला आवडेल, ज्या वेळेला मी बेसिक करून आलो त्याच्यानंतर 2022 मध्ये, जुलै 2022 मध्ये, मी युनम म्हणून एक पीक आहे मनालीमध्ये, लाहुल परिसरामध्ये, तर ते जवळपास 20,100 फुटाचं पीक आहे. म्हणजे जवळपास एव्हरेस्ट बेस कॅम्प जर म्हटलं तर तो आपल्याला 17,500 फुटापर्यंत जातो, त्याच्याही पेक्षा उंच असणारं हे शिखर आहे माउंट युनम. तर ते आम्ही रत्नागिरीतील 4 व्यक्तींनी याच्यावरती चढाई केली होती.
0: अरे वा, खूप छान. सुरुवात तर तुझी कलावंती पासून झाली, पण ह्या आधी ह्याचं बाळकडू कधीपासून, म्हणजे हे करायचंय मला असं एक मनामध्ये यावं लागतं, तर तो पॉइंट कुठला होता?
1: तो पॉइंट म्हणजे मी 11वीला असताना मी एमएससीआयटी करत होतो, त्यावेळेला मी जे तुम्हाला मग अशी रोल मॉडेल म्हटलं अरुणिमा सिन्हा मॅडम, त्यांची ज्यावेळेला मी व्हिडिओ बघितली आणि अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की त्या व्यक्तीने हँडिकॅप असताना त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलंय तर आपण का नाही करू शकत. आणि मग त्याच वेळेला चालताना वगैरे मी ज्यावेळेला घरातून बाहेर पडायचो तर त्यावेळेला माझी फक्त नजर आकाशाकडे जायची की ह्या ढगांच्या वरती काय आहे, तिथे त्या ठिकाणी मला जायचंय असं कुठलं ठिकाण आहे. आणि त्यावेळेला मला समजलं की माउंट एव्हरेस्ट, आणि तो प्रत्येक वेळेला मला तो साथ घालत होता की तू ह्या फील्डमध्ये ये, माझ्यासोबत ट्रेकिंग कर असं. ते मला चालता उठता बसता मला त्याच गोष्टींचं वेळ लागलं होतं आणि त्याच ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये मी उतरलो.
0: खूप छान. पण ह्या सगळ्याला लागतो तो म्हणजे घरच्यांचा सपोर्ट. तर मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की कलावंती जेव्हा तू सर केलास तर त्यावेळेला घरच्यांना माहिती होतं का?
1: घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. घरच्यांना फक्त मी एवढं सांगितलं होतं की मी बाहेर जातोय, कारण मी रत्नागिरीच्या बाहेर कधी गेलोच नव्हतो, ना कुठचे बाहेरचे जिल्हे आहेत ते कधी पाहिले होते. परंतु फक्त मला एका काकाने सपोर्ट केला आणि त्या सपोर्टवरती इथपर्यंत मी आज पोहोचलो. परंतु सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नव्हता, परंतु आता ज्या वेळेला सोशल मीडिया वृत्तपत्रामध्ये ज्या वेळेला नाव यावं लागलं त्याच्यानंतर घरच्यांचा सपोर्ट आहे.
0: कारण तसं बघायला गेलं तर थोडंफार हे रिस्की क्षेत्र आहे.
1: हो नक्कीच.
0: त्याचबरोबर तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करायला लागलास 2022 नंतर, म्हणजे तसं बघायला गेलं तर आधी तू शास्त्रोक्त शिक्षण घेतलंस आणि मग ती कला पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्यांनाही त्याचा आनंद उपभोगता घेईल असं तू सगळी अरेंजमेंट केलीस, तर आता तू जेव्हा ट्रेकिंगची अरेंजमेंट करतोस तर तेव्हा आम्हाला दिसताना जर आम्हाला ट्रेकिंग करायला यायचंय तुझ्याबरोबर तर आम्ही चला बॅग भरली निघालो, पण तुझी त्यामागे काय काय तयारी चालू असते ही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आम्ही रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेनिअरिंग हा जो आमचा ग्रुप आहे राम, तर ह्या संस्थेच्या अंडर आम्ही सर्व काम करतो. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम असते आणि त्या टीमचं देखील मी जे रॉक क्लाइम्बिंग कोर्सेस आहेत तर ते देखील त्यांच्याकडनं करून घेतले. आणि मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं झालं तर आम्ही पहिलं तो रूट मार्च करतो, ठिकाणी जायचं कसं, किती वेळ लागणार आहे, ज्या वेळेला एखादा आम्ही डोंगर निवडतो तर त्याच्यावरती आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, जेवण, हा संपूर्ण आमची पूर्ण रेखी केली जाते, कारण आपल्याला ग्रुपला सोबत घेऊन जायचंय. सो त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने आपण जास्त महत्वाचे आहोत, कारण त्या गोष्टी पहिल्या बघितल्या जातात. आणि संपूर्ण रूट मार्च केल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो, जेणेकरून त्या मुलांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही.
0: बरोबर. आणि तुम्ही तुमच्या फ्लायर मध्ये किंवा पोस्टर मध्ये पूर्ण माहिती दिलेली असते की या या गोष्टी घ्या. पण ऍज अ मॅनेजर, ट्रेकिंग मॅनेजर या नात्याने तुम्हाला काय वाटतं

0: तुमची अपेक्षा काय आहे की जे तुमच्याकडे येतात तुमच्या ग्रुपमध्ये सामील होतात तर त्यांनी काय काय बेसिक तयारी त्यांची अत्यावश्यक आहे?
1: बेसिक तयारी म्हटलं तर महत्वाची म्हणजे शारीरिक, कारण त्यांचं चालणं, प्रत्येक व्यक्तीने जो माउंटेनिअरिंग क्षेत्रामध्ये येतो त्यांनी रनिंग असेल, योगा असतील किंवा चालणं असेल तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासोबत सोबत आपला डाईट सुद्धा महत्वाचा आहे. आपण तेलकट पदार्थ असेल, जे काय जंक फूड असतील तर त्या गोष्टी आपण टाळाव्याला पाहिजे. आणि जो आपला पोषक आहार आहे, जो आपण घरगुती आहार घेतो तो आपण खाणं गरजेचं आहे, कारण त्याच बळावरती आपण जी सह्याद्रीची संपूर्ण सैर करू शकतो.
0: नक्कीच. कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नी मधला जे 2016 पासून तुझी सुरू झाले, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
1: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम, कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिट वरती आम्ही रात्री 1:30 सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 समिटला पोहोचलो. आणि त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड सिकनेस आला होता, मला देखील आला होता, माझ्यासोबत मला बाकीच्या जी आमची टीम होती त्यांच्यामध्ये होता. आणि त्याच्यामध्ये काही एक दोन शेर्पा होते तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी जाणवत होत्या. आणि मनामध्ये एक होतं की आपल्याला शिखर क्लाइंब करायचं आहे, परंतु आपल्याला जे अडथळे येत होते तर त्या अडथळ्याला कसं सामोरं जायचं, कारण महत्वाचं असं असतं की ज्या वेळेला आपल्याला त्रास होतोय आणि त्याच वेळेला समोरचा देखील व्यक्ती आपल्याला सांगतोय की मला देखील त्रास होतोय, तर आपण तो त्या व्यक्तीला त्रास दाखवू शकत नाही, कारण तिथे त्याला मोटिवेट करणं जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जर वीक दाखवलं तर समोरचा व्यक्ती देखील हा घाबरणारच आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, कारण आम्ही 1:30 सुरुवात केली तर समिटवरती कधी पोहोचतोय आणि झापला झालेला हा त्रास, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून आणि एवढ्या मोठ्या हाईट वरती महत्वाचं असतं की योग्य निर्णय घेणं. तर तो जो हा प्रवास आहे आमचा माउंट युनोमचा, हा खूप माझ्यासाठी तरी जगा वेगळा आहे, आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून.
0: तू ह्या क्षेत्रामध्ये येताना कोणतरी इन्स्पिरेशन लागतं, तर तुझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी कोण आहे?
1: माझ्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रातली इन्स्पिरेशन म्हणजे अरुणिमा सिन्हा मॅडम. आणि रत्नागिरीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टींचं असणं गरजेचं आहे, तर त्यावेळेला मला राजेश नेने सर आहेत आणि दुसरे मृत्युंजय खातो, ज्यांना लाल्या खातो म्हणतात, हे दोन व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.
0: तुझ्याशी बोलताना अजून एक गोष्ट आम्हाला कळली, ती म्हणजे 2023 साली तू रत्नागिरी ते कन्याकुमारी पर्यंत सायकलने तू हा सगळा रस्ता पूर्ण केलास, तर ही तुझी सायकल वारी कशी होती आणि काय मोटिवने तू रत्नागिरी ते कन्याकुमारी सायकलने स्वारी केलीस?
1: नक्कीच, तुम्हाला जी समजलेली गोष्ट ही खरी आहे. 2023 मध्ये त्याच्या 2 जर मागे बघितलं तर K2K कारगिल ते कन्याकुमारी असा माझा प्रवास करायचा आहे सायकलने. तर त्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये आलं की पहिला आपण रत्नागिरी ते कन्याकुमारी हा प्रवास करूया, तर लाल्या खातो म्हणजे जे मृत्युंजय खातो आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मी अरेंज केली होती. आणि मी असं विचार केला होता की आपल्याला नुसती मोहीम करायची नाहीये, आपला हा समुद्र वाचला देखील पाहिजे. या समुद्रावरती काम करणारी आसमंत म्हणून एक संस्था आहे, तर त्या आसमंत संस्थेचा एक उद्देश घेऊन, म्हणजे आपल्याला सागर हा म्हणजे समुद्र आपल्याला वाचवायचा आहे, तो हा मोटो घेऊन मी ही सुरुवात केली होती. जवळपास 1340 किलोमीटर आहे माझं, जवळपास 12 ही राईड माझी कम्प्लीट झाली.
0: मस्त. मग त्यावेळेच तुझं रुटीन कसं होतं, त्या 12 दिवसांमधलं किती वाजता सुरू करायचं असं? आणि एकंदरीतच
1: 1340 किलोमीटर आहे, प्रत्येक दिवसाला मी 100 किलोमीटर असं नियोजन केलं होतं, जेणेकरून आपल्याला 15 दिवसांमध्ये हा प्लॅन आपला सक्सेसफुल होईल. दिवसाला 100 किलोमीटर असल्यामुळे सकाळी मी 5 सुरुवात करायचो, 5 ते 5:30 माझी सायकल चालू व्हायची. साधारण मी 9 नाश्त्यासाठी थांबायचो, 9 ते 9:30 माझा नाश्ता कम्प्लीट करायचा आणि 10 ते 15 मिनिटाची रेस्ट घेऊन मी परत पुन्हा एकदा 9:45 राईडला सुरुवात करायचो, ते साधारण 12:30 आणि ज्या ठिकाणी 12:30 किंवा 1 या दरम्यान एखादं कुठलं आपल्याला मंदिर लागेल त्या मंदिरामध्ये मी राहायचो. तिथले जे ट्रस्टी असतील, अध्यक्ष असतील, त्यांना भेटायचो मी, जेणेकरून मला तिथे आराम मिळेल. आणि नंतर मग थोडा वेळ आराम करून पुन्हा 3 माझी राईड चालू व्हायची, ती संध्याकाळी 6 ते 6:30 असं माझं संपूर्ण 100 किलोमीटर माझं कम्प्लीट करायचो. आणि ज्या ठिकाणी कुठे हॉटेल्स वगैरे असेल, डॉर्मेटरी असेल, ज्या ठिकाणी मी पोहोचायचो तर त्या ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था सुरू व्हायची. आणि त्याच्यानंतर सायकल प्रवास झाल्याच्या नंतर माझी एक्सरसाइज असायची, कारण सायकलिंग केल्यामुळे थोडेसे जास्त किलोमीटर असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास सुद्धा जाणवायचा, पाय मांड्या वगैरे भरत येणं. मग पूर्ण स्ट्रेचिंग करत, ऑइल वगैरे लावून, थोडासा मसाज करून माझं पुढचं नियोजन राहायचं आणि पुन्हा सकाळी पुन्हा उठून 5 ते 5:30 पुन्हा राईड चालू असायची.
0: बापरे, आणि हा सगळा प्रवास तू एकट्याने केलास?
1: हो, माझी

0: सोलो राईड होती.
1: खूप छान खूप छान. आणि तू आता बोलताना म्हणालास की 15 दिवसांचं नियोजन होतं, पण तुझ्या नियोजना अगोदरच तुझी ट्रिप कम्प्लीट झाली. खूप खूप मस्त. आणि वरती मला एक पटकन रॅपिड फायर घ्यायला आवडेल. तुझं आतापर्यंत सर केलेल्या पैकी कठीण असलेलं असं शिखर?
0: कठीण असलं हिमालयातलं जर विचारलं तर माउंट युनोम, आणि आपल्या महाराष्ट्रातलं विचारलं तर वजीर सुळका.
1: ओके. आवडता खाद्यपदार्थ?
0: गोपाळ हॉटेलची मिसळ.
1: आवडतं ठिकाण?
0: आवडतं ठिकाण महाराष्ट्रातलं की बाहेरचं?
1: दोन्ही.
0: महाराष्ट्रातलं म्हटलं तर आपलं अक्कलकोट, आणि बाहेरचं म्हटलं तर हिमाचल प्रदेश.
1: ओके. आवडतं गाणं?
0: संदेश आते हे, जे बॉर्डर मधलं आहे, तर ते माझं आवडतं गाणं.

0: सुरुवातीला मी जसं म्हटलं की गृहरक्षक दलातील जवान ते गिर्यारोहक प्रवास, तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान तू होमगार्डची सर्व्हिस सुद्धा करत होतास. तर जेव्हा आपण पर्सनल लाईफ मध्ये काहीतरी एक वेगळं करत असतो तेव्हा प्रोफेशनल लाईफ सुद्धा त्याच्या आड येऊ नये, तर त्यासाठी तिथले जे सगळे असतात त्यांचंही सहकार्य महत्वाचं असतं. तर ते कसं तुला लाभलं या प्रवासादरम्यान?
1: ज्या वेळेला माझी ड्युटी असायची त्यावेळेला तिथले संबंधित अंमलदार असतील, आमचे पोलीस कर्मचारी असतील किंवा होमगार्ड मधले अधिकारी असतील, तर ज्या वेळेला आमचा एखादा प्लॅन ठरायचा तर त्यावेळेला त्यांना मी रितसर नोटीस द्यायचो, सर मला अशाशा वेळेसाठी मला सुट्टी हवी आहे, कारण त्यांना माहिती आहे की हा कोणत्याही चुकीच्या कामांसाठी हा सुट्टी घेणार नाही. आणि ज्या वेळेला माझं माउंटेनिंग क्षेत्राचं ज्या वेळेला कार्य त्यांना समजलं त्यावेळेला त्यांच्याकडून मला फुल सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे ते खूप सहकार्य करतात.
0: खूप छान, खूप छान. त्याचबरोबर तुला ट्रेकिंग ह्या क्षेत्रामध्ये जे रत्नागिरीमध्ये सगळी वाटचाल सुरू झाली तर त्याबद्दलची सुद्धा खूप छान अशी माहिती आहे, तर ती माहिती सुद्धा तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की रत्नागिरी ट्रेकिंगला कधीपासून सुरुवात झाली.
1: माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीमध्ये ही माउंटेनिअरिंगची सुरुवात आहे, ती जवळपास 1986 ते 1987 या सालापासून झाली. आपल्या रत्नागिरीतले प्रवीण रेड्डी सर आहेत, गुंड्यामुळे सर आहेत, मोहन कातू सर आहेत किंवा सोमन भैया वणजू, वल्लभ वणजू, ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत, तर त्यांनी रत्नागिरीमध्ये माउंटेनिअरिंग हे रुजू केलं आणि लोकांमध्ये ह्याचा प्रसार केला. पहिले ते स्वतः जाऊन आले आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना ते सर्व सांगायला लागले की माउंटेनिअरिंग म्हणजे काय आहे, ट्रेकिंग म्हणजे काय आहे, आणि तिथून या प्रवासाची सुरुवात झाली आणि तो प्रवास आज आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतर जी आमची तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीकडे पोहोचवतोय.
0: खूप छान. ट्रेकिंग किंवा मान्सून ट्रेक्स जनरली आपल्या कोकणात रत्नागिरीत खूप फेमस आहे आणि हे आता सोशल मीडियावरती अगदी म्हणजे बझरवरती चालू आहे, तर मग जे आपले सगळे युवक मित्रमैत्रीण ऐकताय तर त्यांना जर अरेंज करायचं असेल, कारण अजूनही 2026 पावसाळा संपलेला नाहीये, तेव्हा ते मान्सून स्पेशल ट्रेकिंग स्पॉट्स जाणून घेण्यासाठी नक्कीच इच्छुक आहेत आणि तेही एक प्लॅन करू शकतात, तर त्यासाठी तू काय सांगू शकशील?
1: आपल्या रत्नागिरीमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, म्हणजे आपण जे स्वर्ग म्हणतो ती आपली रत्नागिरी आहे. आता रत्नागिरीमध्ये लेटेस्ट म्हटलं तर लिंगाचा डोंगर आहे, म्हणजे मार्लेश्वर आहे, मार्लेश्वरच्या समोर जो आपल्याला पर्वत दिसतो, डोंगर दिसतो, त्याला लिंगाचा डोंगर असं म्हणतात. तिथून आपल्याला 7 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात, तर आपल्याला तो एक आहे लिंगाचा डोंगर. त्याचबरोबर चिपळूणमध्ये चोरवणे गाव आहे, तर तिथे नागेश्वर म्हणून एक ट्रेक आहे आणि आता श्रावणामध्ये तो खूप महत्वाचा मानला जातो कारण वरती शंकराचं देवस्थान आहे आणि तिथले महत्वाचं असं आहे की तिची जी शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती वरून जे पाणी पडणार आहे ते बारमाही आहे, कधीही तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये गेला तर ते पाणी कधीच आटत नाही, त्या दगडाला छेद आहे आणि छेदात बरोबर पाणी त्या पिंडीवरती पडत. आपण जे म्हणतो की शंकराच्या डोक्यामध्ये गंगा वसलेल्या पाहायला मिळते किंवा गंगा वसलेली आहे, तर त्याचं रत्नागिरीमधलं एक महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं नागेश्वर. त्याचबरोबर मासाळ टू विशाळगड आहे, ज्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणतो, कारण मासाळ खूप फेमस आहे. तिथून आपल्याला कोकण दरवाजाने विशाळगडावरती जाता येतं कारण विशाळगडाचा इतिहास देखील खूप आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये गडकिल्ले आहेत, रसाळगड आहे, सुमारगड आहे, महिमतगड आहे, महिपतगड आहे, प्रचितगड आहे, चगदेव, असे खूप सारे आहेत ठिकाण. जवळपास 25 ते 26 किल्ले आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत, प्लस डोंगरवाटा देखील आहेत.
0: नक्कीच. आणि ज्यांना म्हणजे हे सगळं ऐकताना असंच वाटलं की बॅग भरो और निकल पडो, तर ज्यांना याबद्दलची अधिक माहिती हवी असेल ते तुला नक्कीच अजून मेसेज करून डीएम करून नक्कीच पिळतील. एकंदरीतच ट्रेकिंग किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला बाकी सगळ्या ठिकाणाहून मिळेलच, पण हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आकाशवाणी रत्नागिरीच्या FB, इन्स्टा आणि ट्विटर या सोशल हँडलद्वारे. त्याचबरोबर ही मुलाखत तुम्हाला ऐकायला मिळू शकते YouTube आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या चॅनलवरती, आणि त्याचबरोबर अशा अनेक मुलाखतींचा खजिना तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी YouTube आमच्या

0: चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण तत्पूर्वी आकाश, तू इथे आलास आणि खूप सुंदर रोमांचक अशी माहिती ट्रेकिंग बद्दलची, तुझ्या या ट्रेकिंगच्या प्रवासाबद्दलची तू आम्हाला दिलीस. खरं तर वेळ पुरेनासा आहे प्रत्येक गडाबद्दलची माहिती, तो प्रवास जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल, तर अशाच संधी मिळत राहूत. आणि जाता जाता एक मात्र प्रश्न, की इथून पुढचे तुझे काही ट्रेक्स लाईन्ड अप आहेत का हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आता लेटेस्ट आहे 30 तारखेला रांगणा, हा आम्ही आता प्लॅन करतोय, आणि त्याच्या बरोबरच हिमालयातील एक एक्सपिडिशन करायचा आमचा प्लॅन चालू आहे.
0: अरे वा,
1: त्याचं आता नियोजन लवकरच होईल. आणि गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं ड्रीम असतं माउंट एव्हरेस्ट सर करणं, कारण ह्याच्या वरती कुठलंही शिखर नाहीये. तर माझं देखील तेच स्वप्न आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये सुरेंद्र चव्हाण म्हणून आहेत दापोलीतले, त्यांनी पहिला माउंट एव्हरेस्टवरची चढाई केली. मी 10वीला असताना त्यांचा मला धडा होता, पण त्यावेळेला माउंटेनिंग क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हतं. आणि आता लेटेस्ट 21 मे 2026 गिरीप्रेमीची टीम आहे पुण्यातील, तर त्याच्यामध्ये अखिल काटकर म्हणून आहेत. अखिल काटकर सर तो आपल्या लांजातला आहे, तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा व्यक्ती ज्याने माउंट एव्हरेस्टवरती चढाई केली. तर लवकरच मला देखील असं वाटतंय की आपली हॅट्रिक ही कम्प्लीट झाली पाहिजे आणि माझ्याकडून देखील माउंट एव्हरेस्ट हे सर झालं पाहिजे.
0: नक्कीच, त्याबद्दल आमच्या सगळ्या परिवारातर्फे आणि युवक दोस्तांतर्फे तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माउंट एव्हरेस्ट केल्यावर परत एकदा भेटू आणि तोही प्रवास नक्की इन डिटेल जाणून घेऊ आपण. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला तर फ्रेंड्स, याच एकदम पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग नोट वरती आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.
2: निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022-4515-4134 आणि 4515-4135 या क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 दिल्ली केंद्रातून हिंदीतून समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून समाचार आपण ऐकू शकाल.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि अंतरिक्ष क्षेत्र के स्टार्टअप्स ने सरकार में अपना विश्वास व्यक्त किया है. श्री मोदी ने अंतरिक्ष क्षेत्र के स्टार्टअप्स के मुख्य कार्यकारी अधिकारियों के साथ चर्चा में उनसे निरंतर प्रयत्नशील रहने और अंतरिक्ष क्षेत्र का मजबूत इकोसिस्टम तैयार करने की अपील की है. प्रधानमंत्री ने कहा कि ऐसा अनुकूल माहौल बनाया जाना चाहिए जिससे दुनिया भर के लोग अंतरिक्ष क्षेत्र में अपना करियर तलाशने के लिए भारत को पसंदीदा गंतव्य के

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6

अजून 10 मिनिटं झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीत स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात. गीतरचना आहे श्रीरंग गुडबोले यांची आणि सतीश राजवाडे यांची. संगीत दिलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

स्वप्नील बंदोडकर, बिला शेंडे यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत. अभिजित सावंत, बिला शेंडे यांच्या स्वरात. गीतरचना गुरु ठाकूर यांची, संगीत निलेश मोहरीर यांचं.

अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30

0: नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिका ताई तुम्हा सगळ्या बाल श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात बच्चे मंडळी? छान अभ्यास करा, हसत खेळत राहा, आनंदी राहा. आणि आज महत्वाचा दिवस आहे. आज आहे 23 ऑगस्ट आणि आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. बरं का बाल दोस्तांनो, 23 ऑगस्ट 2023 ला इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतल्या विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. आठवत आहे ना तुम्हाला? या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. किती अभिमानाची गोष्ट आहे, हो की नाही? चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला. आणि चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरलं त्या लँडिंग साईडला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. आणि हा दिवस म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचा उद्देश काय बरं असेल, तर तरुण पिढीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ या संशोधनाबद्दल आवड निर्माण करणं. देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालय आणि विज्ञान संस्थांमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करतात. स्पर्धा असतात, क्विज कॉम्पिटिशन्स असतात, खूप काही आयोजित करण्यात येतं. इस्रो आणि शासनातर्फे विविध वैज्ञानिक प्रदर्शनं आणि जनजागृतीपर कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. तर बरं का बाल दोस्तांनो, तुम्ही सुद्धा विज्ञानाविषयी नवनवीन माहिती जाणून घ्यायला उत्सुकच असता नेहमी, नाही का? तेव्हा अशीच उत्सुकता जागृत ठेवा आणि खूप छान नवीन नवीन माहिती मिळवत जा, जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत जा. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाकडे वळण्याची. इंद्रायणी मुळे ही बालमैत्रीण आपल्यासाठी खूप सुंदर असं संतूर वादन सादर करणार आहे. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, माझं नाव इंद्रायणी अभिजित मुळे, मी 9व्या वर्गात शिकते. मी गेल्या 1 वर्षापासून पंडित वाल्मिक धांदे यांच्याकडे संतूर शिकते आहे. आज मी आपल्या सगळ्यांना संतूरवर नटभैरव राग वाजवून दाखवणार आहे.

वा क्या बात है, इंद्रायणी मुळे या बाल मैत्रिणीचं संतूर वादन अप्रतिमच होतं. तुम्हाला सुद्धा ते खूप आवडलं असेल. आणि बच्चे मंडळी, याबरोबरच आजचा गमत जम्मत कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिकाताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, अभ्यास करा, खूप खेळा, मज्जा करा. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: गम्मत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल.

सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी। आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन। आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: पीच आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी. पिझ्झा पार्टी, येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे. माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग. RBI सांगते, जाण पारवणं, सतर्क राहा.
1: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: PM फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
3: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,30,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
0: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
1: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या व्यूज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक

0: दौरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ। मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
1: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले। प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते। राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे। यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे। यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली। मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली। त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली। या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे। गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत। या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत। 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील। या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल, तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल। तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत। या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे। भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत। शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या। कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं। ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाल्या असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला। आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते। श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला।

नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईतल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळं आणि सुबाकी स्टेशनर्स या दोन पुस्तकांना जाहीर झाला आहे. पाळमुळं हा मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांच्या पुस्तकाचा तर सुबाकी स्टेशनर्स हा मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून दिलेल्या देणगीच्या व्याजातून 2007 सालापासून दरवर्षी 23 ऑगस्ट या विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक स्तरावर आरोग्य सुविधा तज्ज्ञ डॉक्टर तपासण्या मनुष्यबळ औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध करण्याबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवस अखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
1: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 5

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशीष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर

0: सेकंड अटेम्प्ट होता चांद्रयान दोन, थोडक्यात मिस झालेला. पण हे जे यान होतं विक्रम लँडर, हे अगदी अचूकपणे ज्या कोऑर्डिनेट वर लँड करायचं होतं तिथे केला लँडिंग. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी ही मोठी एक कामगिरी होती. इट वॉज ए सायन्स टेक्नॉलॉजी विक्ट्री. आणि इस्रोला हे यश मिळाल्यामुळे मॉरल बूस्ट झालं सायंटिस्ट इंजिनियर्सचं, आणि याचं योगदान खूप मोठं आहे. आणि त्यानंतर इट वॉज लाईक अ गेम चेंजर. आणि त्यामुळे त्यानंतर आपण मिशन गगनयानचं पण सुरू केलं काम. सॉफ्ट लँडिंग ऑन साऊथ पोल ऑफ मून हे एक मोठं यश होतं. आणि थोडेच दिवस आधी रशियाचं यान फेल गेलं होतं आणि त्यांचं मोठं बजेट होतं. अँड दे आर पायोनियर्स इन स्पेस. तरी पण आपल्याला यश मिळालं. आणि डार्क साईड ऑफ मून वर त्या बाजूला चीनला यश मिळालं होतं. पण नासाने पण इथे पाठवलं नव्हतं यान. आणि आपण हे सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि त्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यातल्या त्यात विज्ञानाचे प्रयोग केले. तर दिस वॉज ए बिग अचीवमेंट होती.
1: इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून ते अंतराळ संशोधन क्षेत्र एक आत्मनिर्भर देशापर्यंतचा भारताचा प्रवास नक्कीच सोपान होता. या काळात इस्रोनं केलेल्या देदीप्यमान कामगिरी आणि या प्रवासाविषयी काय सांगाल?
0: इस्रोला 57 वर्ष झालेले आहेत. 15 ऑगस्टला स्थापना झाली होती 1969 मध्ये. तर इस्रोने सुरुवातीला जे काम केलं किंवा आपले यान होते, कॉम्पोनंट होते, रॉकेट आणि सगळे पार्ट आपण इम्पोर्टेड घ्यायचो. बऱ्यापैकी रशिया किंवा फ्रेंच गायनामधून पण लॉन्चिंग व्हायचं. आणि थुंबा म्हणजे केरळामध्ये खरं तर सुरुवात झाली इस्रोची. अपाचे रॉकेट होतं पहिलं जे केलं, डॉक्टर विक्रम साराभाईंनी मोठी कामगिरी केली आणि सुरुवात केली खरं तर. आणि आता लाईक वी हॅव कम अ लॉंग वे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की बैलगाडीवरून पेलोड घ्यायचो आपण बायसिकलवर, म्हणजे डॉक्टर कलाम सरांचे असे फेमस पिक्चर्स आहेत. सो वी हॅव कम अ लॉंग वे. आणि आता आपण आत्मनिर्भर आहोत या क्षेत्रात, कारण आता आपण सगळं एंड टू एंड. आणि चांद्रयान तीनची हीच खासियत होती की फ्रॉम डिझाईन अँड कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन सगळं मेक इन इंडिया होतं. सो आत्मनिर्भर भारतची ही जी मुवमेंट आहे, तर डिफेन्स आणि स्पेस मध्ये खरंच आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि इस्रोनेच सगळं खरं तर काम केलं, रॉकेट आणि सगळं पीएसएलव्ही आणि हे सगळं इस्रोचं. आणि प्रायव्हेट कंपनीज गोदरेज अँड बॉईज, टाटा एरोस्पेस, वायचंद नगर इंडस्ट्रीज, छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशनने कॉम्पोनंट पार्ट प्रोव्हाइड केले. सॅटेलाइट किंवा स्पेस अप्लिकेशन सेंटर, इस्रोचं अहमदाबाद सेंटर, बँगलोर, अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये इस्रोच्या सेंटर्समध्ये काही गोष्टी आपण बनवल्या भारतीय ह्याचे बनावटीचे. सगळंच आपलं मेक इन इंडिया होतं. आणि त्यामुळे आता आपण आत्मनिर्भर भारतच्या ह्याच्याकडे चाललो आहे मिशन आपली. आणि खरंच ही सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि आपण हे अचीव केलं आहे. वी आर नाव इन द टॉप लीग किंवा एलिट ग्रुप म्हणतो आपण. टॉप 3 स्पेस एजन्सीज मध्ये आपलं नाव येतं, नंबर येतो. म्हणजे नासा आणि शिया 3 नंतर आपला 3-4 नंबरच येतो आता. वी आर इन द टॉप 4 स्पेस एजन्सीज असं म्हणू शकतो.
1: भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विक्रम लँडरची महत्वाची कामगिरी किंवा यश काय आहे?
0: चांद्रयान 2 थोडा म्हणजे अपयश आलं, पण त्यानंतर त्याच्या थोडक्यात असं आपलं चुकलं, 3 लेग्स वर लँड झालं ते. त्यानंतर आपण फेल्युअर म्हणू शकत नाही, बिकॉज द ऑर्बिटर वॉज इन प्लेस. म्हणजे चांद्रयान 2 ऑर्बिटर चंद्राभोवती फिरायला लागला होता आणि मग आपण त्याचाच उपयोग करून घेतला. आणि चांद्रयान 3 लगेच सुरुवात झाली. आणि डॉक्टर सोमनाथ सर, ही वॉज द चेअरमन इस्रो दॅट टाइम. मग त्यांनी असं ठरवलं की असं आता अचूक काम करायचं, अक्युरेट आणि प्रिसिजन, की आता यावेळेस काहीच चुकणार नाही. तो AI वापरला, तंत्रज्ञान. आणि मी तर म्हणेन स्पेस इज मल्टी डिसिप्लिनरी. म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिकल, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, अनेक ब्रांचेस येतात यामध्ये. विक्रम लँडर इज ए क्लासिक एक्झाम्पल ऑफ विक्ट्री. आणि डॉक्टर विक्रम साराभाईंचंच नाव दिलेलं होतं. आणि खरंच आपल्याला एक विश्वविक्रम आपण एस्टॅब्लिश केला आणि यश मिळालं आपल्याला. तो सॉफ्ट लँडिंग करून जेव्हा दक्षिण ध्रुव जवळ, आणि तो जो ते जे कोऑर्डिनेट्स आपण ठरवले होते तिथेच बरोबर लँड झाला. आणि ते सॉफ्ट

0: लँडिंग झालं. जग बघत होतं, कारण वी वर ऑल वॉचिंग द सॉफ्ट लँडिंग. आणि फक्त आपण भारतात नाही तर सगळे जगातले लोक पाहायला लागले होते. तो सगळ्या जगातल्या लोकांनी आता आपल्याला अप्रिशिएट केलेलं आहे आणि त्यांना आता कळलेलं आहे की भारताची स्ट्रेंथ आहे ही सायन्स टेक्नॉलॉजी. आणि हे यश मिळाल्यानंतर सॉफ्ट लँडिंग तर झालंच आणि त्या ठिकाणी आता नासाचं असं म्हणतात की आर्टेमिस 3 मिशन लँड होईल. तर आता नासाने आपल्याला इस्रोला विचारली आहे मदत किंवा कोलॅबोरेशन आणि आपण मग हे एक प्रकारचं यश म्हणू शकतो. आणि सायन्स म्हणजे एक तर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन झालं, लँडिंग झालं, सॉफ्ट लँडिंग ते दाखवून दिलं आपण जगाला. आपल्या स्वतःसाठी होतं खरं तर. आणि त्यानंतर त्याचा रोवर पण प्रज्ञान रोवर पण बाहेर आला आणि 14 दिवस त्याचे प्रयोग सुरू होते. म्हणजे पेलोड्स होते त्याच्यावर किंवा इन्स्ट्रुमेंट आणि विक्रम लँडरचे 4 आणि प्रज्ञानचे 3. आणि त्यांनी काही गोष्टी विज्ञानाच्या अशा शोध लावले किंवा हिलियम 3 आणि तिथे थोडं ड्रिलिंग करून पाणी आहे का, मग तिथे पुढचे मिशन आपल्या मोहिमा घडतील का. म्हणजे फक्त इस्रोसाठी नाही तर जगाला फायदा झाला पाहिजे. चंद्राची कशी निर्मिती झाली, मून इज अ नॅचरल सॅटेलाइट आपला उपग्रह आहे तर चंद्राचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचा हा विषय आहे. या सगळ्या गोष्टींच्या असे शोध लावले आपण आणि खूप गुड अशा गोष्टी उलगडल्या. तो वी रिझॉल्व ऑर वी सॉल्व मेनी मिस्ट्रीज. आणि जेव्हा सोलर सिस्टम आपल्या सूर्यमालेची हे झाली निर्मिती, पृथ्वीचा जन्म झाला आणि चंद्राचा पण, तर त्यावेळेला काय काय कसं कसं घडलं असेल त्यासाठी आपण चंद्राचा अभ्यास करतो. तर हे विज्ञानासाठी अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत. आणि जे काय ठरवलं होतं, प्लॅन होता, इतकं मोठं बजेट होतं, तरी पण आपण सगळ्या एक एक पैशाचा हे केला, म्हणजे जस्टिफाय केलं आणि यश मिळालं आपल्याला. ओव्हरऑल इट इज द वन ऑफ द बेस्ट सक्सेसेस इन स्पेस टेक्नॉलॉजी. अंतराळ क्षेत्रात हे एक मोठं उदाहरण आहे विक्रम लँडरचं.
1: शैक्षणिक संस्था आणि विज्ञान प्रसारक राष्ट्रीय अंतराळ दिन कसा साजरा करतात, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, मग चांद्रयान 4, मंगलयान 2, शुक्रयान असे जे या अशा अम्बिशियस मिशन आहेत, तर हे अवेअरनेस ही करण्यासाठी खेडेगावात जाऊन आम्ही विज्ञान प्रसारक म्हणून काम करतो. तो यावर्षी आम्ही पुण्याच्या काही ZT स्कूल्स मध्ये आणि कर्नाटक हायस्कूल, कलमाडी स्कूल आणि या आठवड्यात सैनिक स्कूल सातारा, कावेरी ग्रुप मध्ये मोबाईल प्लॅनेटेरियमचे शोध केले. म्हणजे तारेगमीपर नावाची एक बँगलोर स्पेस ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे मोबाईल प्लॅनेटेरियम आहेत, म्हणजे तारांगण आहेत. तो ते आम्ही इथे आणून सगळेच काही नेहरू प्लॅनेटेरियमला जाऊ शकत नाही, तो वी टेक इट टू द्या डोरस्टेप. आणि मोबाईल सायन्स लॅब आणि स्पेस ऑन व्हील्स अशा या गोष्टी आम्ही पॉप्युलराइज करतो. म्हणजे माझ्यासारखे विज्ञान प्रसारक किंवा अंतराळ एज्युकेटर, तो आम्ही हे का करतो तर आता आपल्याला माहितीये की साऊथ डॉमिनेटेड आहे स्पेस फील्ड किंवा डिफेन्स. पण बँगलोरमध्ये हेडक्वार्टर्स आहे, सुरुवात झाली केरळमध्ये, आंध्रामध्ये श्रीहरिकोटा वरून लॉन्चिंग होतं, मेजर लॉन्चिंग. तामिळनाडूमध्ये स्पेस स्टार्टअप आहेत, प्रायव्हेट खासगी कंपन्या आहेत. पण महाराष्ट्रात याचा अवेअरनेस नाही आहे किंवा कमी पडतो आपण कुठेतरी. तर आम्ही अवेअरनेस का क्रिएट करतो, नाही तर मुलांना हे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे कळत पण नाही किंवा त्यांना सांगायला कोणी नसतं किंवा देर आर नो रिसोर्सेस ऑर रिसोर्स पर्सन लाईक अस. मग आम्ही काय करतो, त्यांना असं सांगतो की हे पण एक करिअर ऑप्शन आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत तुम्हाला.
1: चांद्रयान मोहिमेसोबत इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी नासा ही संस्था इस्रो सोबत कशा प्रकारे सहकार्य करत आहे?
0: इस्रो आणि नासा मध्ये आता एक करार झालेला आहे, त्याला आर्टेमिस अकॉर्ड म्हणतात. तर नासा जे आर्टेमिस 3 मिशन होणार आहे तेव्हा त्यांनी ती साईट निवडलेली आहे जी आपली विक्रम लँडरची जागा होती, पॉइंट ऑफ लँडिंग. त्यामुळे आता आपण त्यांच्या बरोबर कोलॅबोरेशन करणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला पण नक्कीच होणार आहे, कारण आपल्या पण पुढच्या मोहिमांना आणि जगात आपलं एक स्थान झालेलं आहे, उच्च स्थान. तो वी आर इन द टॉप नॉच स्पेस एजन्सी आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे, कारण कमर्शियल मिशन साठी आपल्याला खूप ऑर्डर्स येतील नंतर. तर आर्टेमिस 3 जेव्हा नासाचं लँडिंग होणार आहे, मॅन मिशन म्हणजे मानवी मोहीम असेल, तर ते 3 अंतराळवीर जेव्हा जातील तेव्हा इस्रोचा सहभाग असेल त्यामध्ये आणि दॅट विल हेल्प अस इन फ्युचर मिशन. आणि आपला त्यांना फायदा होईल, त्यांचा आपण करून घेणार आहोत, असा दोन्ही होणार आहे.
1: भारताची

0: महत्वाची मोहीम असलेल्या चांद्रयान 4 सोबतच अन्य आगामी मोहिमा यशस्वी करण्यासाठी इस्रो समोर काय काय आव्हानं आहेत?
1: इस्रोची आता चांद्रयान 4 जी मिशन होणार आहे येणाऱ्या काळात 2 वर्षांमध्ये वगैरे, तर आपण रोवर पाठवणार किंवा एक बग्गी सारखी एक व्हेकल आणि

0: सज्ज आहोत. आणि ही झाली चंद्रावरची मोहीम, चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 मॅन मिशन. पण आता पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षात गगनयान 1 होणार आहे, मिशन होणार आहे. म्हणजे भारतीय अंतरिक्ष स्थानक किंवा आपली स्वतःची इंडिजिनस आपलं स्पेस स्टेशन. कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आहे, परंतु आपलं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल लो अर्थ ऑर्बिटवर, म्हणजे 400 किलोमीटर दृष्टीपासून वरती असा फिरतो तो. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आणि आपण आता सज्ज आहोत. आपल्या ऍस्ट्रॉनॉटची ट्रेनिंग मॉस्कोमध्ये झाली, तर मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली त्यावेळेला हे 4 पायलट, एअरफोर्स पायलट ज्यांची निवड झाली, त्यांची कोविडच्याच वेळेला लॉकडाऊन मध्ये ट्रेनिंग रशियामध्ये झाली. परंतु सगळं बाकीचं भारतीय बनावटीचं आहे किंवा इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत आणि आपली टेक्नॉलॉजी आपलंच सगळं आहे. इट इज कोलॅबोरेशन बिटवीन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, इंडियन एअरफोर्स आणि इस्रो. मग त्यासोबत DRDOचं एक डिफेन्स फूड आणि मेडिसिन डिपार्टमेंट, कारण आपण अंतराळवीरांना पाठवतो स्पेसमध्ये तेव्हा त्यांची जेवणाची सोय करावी लागते, मेडिसिन, स्पेस मेडिसिन वगैरे. तर आता आपण सज्ज आहोत, त्याची सगळी तयारी चालू झालेली आहे. आणि म्हणूनच मागच्या वर्षी एक्झियम 4 मिशन मध्ये जेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेस मध्ये जाऊन आले ISS मध्ये, तेव्हा त्यांनी असे काही प्रयोग तिथे केले. म्हणजे आपले भारतीय एक्सपेरिमेंट, आपण 7 एक्सपेरिमेंट पाठवले होते आणि तिथे 14 ते 16 दिवस ते राहिले होते आणि ही वॉज कंडक्टिंग बॅक टू बॅक एव्हरी डे एक्सपेरिमेंट. तर हे प्रयोग होते जेवणासाठी, म्हणजे आपण मोड आलेली मटकी किंवा असं सगळं तिथे काय खाऊ शकतो, मग आपलं जेवण तिथे चालेल का वगैरे. तर असे सगळे प्रयोग आता चालू आहेत. आणि गगनयान 1 विल बी अनमॅन आणि गगनयान 2 विल बी मॅन मिशन. मग हे सगळं याची तयारी चालू झालेली आहे किंवा अंतराळवीरांना वरती पाठवणं सोपं आहे, पण त्यांना परत आणायचं सेफली ही एक मोठी चॅलेंज आहे. हे सगळे आव्हानं आहेत, त्याला आपण आता सज्ज आहोत. वी आर रेडी फॉर इट.
1: धन्यवाद मॅडम. आपण राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हे माहिती आहे का, प्रज्ञान रोवरच्या यशस्वी तैनातीनंतर त्याच्या सॉफ्ट लँडिंग साईटला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं. राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ भारताच्या अंतराळ यशांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर अंतराळ विज्ञानात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच्या उत्साहाचा दिवस ठरला आहे असं म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:42 झाली आहेत. आता वेळ झाली आहे कार्यक्रम माझं आवार माझं शिवार याची.

शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार यामध्ये श्रोते हो आपलं स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद 1948. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल कीर्तन आख्यान भीष्म प्रतिज्ञा. कीर्तनकार आहेत पराग पांडव.

तत्त्वं चिन्तयत् इह भ्रातः भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। अच्छा सूत्र श्लोकामध्ये जे सांगितलं म्हटलंय तुझी पत्नी कोण, तुझा पुत्र कोण, हा संसार अत्यंत विचित्र आहे, तू कुणाचा आहेस, तू कुठून आला आहेस, हे बंधो या जीवनाचे खरे तत्व काय आहे याचा विचार कर। आणि म्हणूनच रसिक हो, आज निरूपणासाठी घेतलेला अभंग हा शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा। ते म्हणतात, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, असं म्हणण्यासाठी त्या वाणीचा अधिकार देखील तितका असावा लागतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकनाथ महाराजांच्या लहानपणी त्यांचे आई वडील गेले आणि आजीनं त्यांचा सांभाळ केला, पण योग्य वेळी मायेतून मोहपाशातून

बाहेर पडून गुरुचा शोध घेऊन ज्यांनी अखंड परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि म्हणून साक्षात परमेश्वर ज्यांच्या घरी येऊन काम करीत होता ते संत एकनाथ महाराज. मराठी भाषेला ज्यांनी अनेक गीत प्रकार दिले ते एकनाथ महाराज. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारूड राखड गोंधळ जोगवा अनेक गीत प्रकार ज्यांनी दिले. त्यांनी अनेक अभंग लिहिले. त्याच अभंगांपैकी एक अभंग ज्यामध्ये त्यांनी आपल्याला आयुष्याचं तत्व सांगितलं. काय म्हणाले? नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. आपल्या सत्कर्मांचे आणि दुष्कर्मांचे फळ ही त्याला एकट्यालाच भोगावी लागतात. मनुष्य जन्माला एकटाच आला की त्यांनी जे जे काही करतो तेच फक्त त्याच्या बरोबर जातं, बाकी सगळं येथे राहतं, काहीही बरोबर येत नाही. थोडा वेळ आपण कीर्तनाच्या प्रतिप्रमाणे भजन करूया आणि मग आख्यानाकडे वळूया.

डॉक्टर रसिक हो, नाथांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं सांगितलं. कारण काय, एका काव्यामध्ये म्हटलंय, माया मोह सोडून देवा तुझ्या नामी मन रमवावे, नाती गोती जपता जपता तुझे चरण अंतरी धरावे. माझे काही नाही देवा, सर्व तुझेच जाणावे, जन्मो जन्मी तुझीच सेवा, एवढे दान मज द्यावे. शेवटच्या त्या क्षणामध्ये तुझे नाम मुखी असावे, देह जावो या मातीमध्ये, मन तुझ्या चरणी रहावे. स्वामी समर्थ नाम घेता माया मोह दूर होई, विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता जीवाची नौका पार होई, जीवाची नौका पार होई. रसिक हो, संसार सोडायचा नाही, संसारातील आसक्ती सोडायची, नाती तोडायची नाहीत, नात्यांमधला माझेपणा सोडायचा, माणसांवर प्रेम करायचं, पण मन परमेश्वराच्या चरणी ठेवायचं. परमेश्वराचं नामस्मरण केलं की तो परमेश्वर सतत तुमच्या बरोबर असतो. कसं? महाभारतातील प्रसंग, कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं. त्यातल्या नवव्या दिवशी अवघ्या दीड घटकांमध्ये अर्जुनाने पितामह भीष्मांना बाणांची इतकी झाडी मारली की त्यामुळे भीष्मांच्या रथावर देखील आघात होऊन भीष्मांना अनेक ठिकाणी जखमा झाला. पण तरी सुद्धा त्यातही पितामहांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता, कारण समोर आपला नातू एवढा पराक्रम दाखवत होता आणि त्याच्या रथाचे घोडे हाकण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वतः बसले होते. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, नियमाप्रमाणे सूर्योदय झाला की युद्ध सुरू आणि सूर्यास्त झाला की युद्ध समाप्त, त्याप्रमाणे युद्धाची समाप्ती झाली. सगळेजण आपापल्या शिबिरामध्ये परतले. पण आज अर्जुनाने केलेल्या दीड घटकाच्या पराक्रमाचे कौतुक सगळीकडे सुरू होतं. वाईट वाटत होतं ते एकालाच, तो म्हणजे दुर्योधन. दुर्योधन अतिशय अस्वस्थ झाला. त्यानं तातडीनं आपल्या शिबिरामध्ये एक बैठक बोलावली. कोण कोण आलं होतं बैठकीला?

म्हणाले, कर्ण शकुनी दुःशासन यांना तातडीने बोलवून दुर्योधनाने एक बैठक बोलवली. अतिशय अस्वस्थतेने त्यांना या तिघांना समोर बसून त्याने एक प्रश्न विचारला. म्हणाला, आज 9 दिवस झाले माझे निम्मे भाऊ मरण पावले, पण त्या पांडवांचा एक सुद्धा वीर मरू शकला नाही. आपण मारू शकलो नाही, आपल्याला विजय कसा मिळणार? यासाठी आपण काय करायला हवं? हा प्रश्न ऐकल्यावर शकुनी अतिशय मिश्किलपणे हसला. त्यांचं ते हसणं दुर्योधनाच्या लक्षात आलं. ते बरोबर दुर्योधनानं ओळखलं आणि म्हणाला, मामा बोला, मनात काय असेल ते बोला, त्यासाठीच आपण इथे भेटलो आहोत. त्यावर शकुनी मामा म्हणाले, बोलू, नक्की बोलू, आवडेल तुला? हो मामा बोला. अरे ज्या सेनापतीवर तू विश्वास ठेवला आहेस ना.

तो सेनापती पाहिला बदल. अरे पितामह भीष्म आपले सेनापती आहेत पण रक्षण करतात पांडवांचं. अरे असला शत्रूला फितूर असलेला सेनापती तुला विजय कसा मिळवून देणार. त्यामुळे तुला जर विजय हवा असेल तर पहिला तू सेनापती बदल. अरे ते भीष्म लढतात तुझ्या बाजूने पण त्यांचं मन पूर्ण त्या पांडवांच्या बाजूने. त्यामुळे पहिला तू सेनापती बदल. सारखं सेनापती बदल सेनापती बदल ऐकून दुर्योधनाला प्रश्न पडाला. हे ऐकल्यावर दुर्योधन म्हणे, मामा अहो काय बोलताय, भीष्मांना बाजूला करून सेनापती कुणाला करायचं, त्या योग्यतेचा कोण आहे. अरे म्हणाले कोण आहे, अरे हा कर्ण तुझा प्रिय सखा, हा कर्ण तुझा प्रिय सखा, असता करी तो व्यर्थ काळजीला. यत शक्ती किती वर्णू, यत शक्ती किती वर्णू, भीतो मनी आणि ताची काळ जिला. अरे हा कर्ण तुझा प्रिय सखा मित्र आहे, याच्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर योद्धा तुझ्याजवळ असताना तुला अजून कुणाची काय गरज आहे, याच्या शक्तीचं वर्णन काय सांगावं. अरे याच्या शक्ती समोर काळही उभा राहिला घाबरतो, तेव्हा तू याला सेनापती कर, मग बघ तुला विजय मिळतो की नाही. त्यावर कर्ण महाराज म्हणाले, महाराज मला सेनापती करणार असेल ना तर लवकर करा, कारण जोवर सेना आहे तोवरच मी पती होण्यात अर्थ आहे, सेनाच नाही राहिली तर मी पती कोणाचा. ह्या दोघांचं हे म्हणणं ऐकल्याबरोबर दुर्योधन थेट भीष्मांकडे गेला आणि म्हणाला, आजोबा उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे, किमान नकुल आणि सहदेव तरी मारा. आज 9 दिवस झाले युद्ध सुरू होऊन 5 पैकी एकालाही मारला नाही, तुमच्यामध्ये कपट आहे असं मला वाटतं. जिकडे आपलं शरीर तिकडे आपलं मन असलं पाहिजे, पण तुमचं शरीर इकडे आणि मन मात्र तिकडं, हे काही तुम्हाला शोभत नाही. अरे अरे दुर्योधना काय बोलतोयस रे, अरे मी थकलोय रे, माझं वय बघ, माझ्या शरीरावरच्या जखमा बघ, या अर्जुनाच्या बाणानं झालेल्या जखमांनी मला वेदना होत नाहीये, पण तुझ्या या शब्द बाणांनी माझ्या काळजाला वेदना होत आहे. जा आता मला विश्रांती घेऊ दे, फार बोललास, जा आता तूही विश्रांती घे आणि मलाही विश्रांती घेऊ दे. दुर्योधन जाता जाता पुन्हा म्हणाला, पण उद्या पांडव संपले पाहिजेत. मग मात्र भीष्माचार्य चिडले, म्हणाले काय म्हणालास, पांडव संपले पाहिजे. अरे उद्या कदाचित पांडव विजयी होतील, आमचा पराभव होईल, पण विजय मिळवण्यासाठी आपली जी सत्याची बाजू असायला लागते ती आहे का. जरा आपली केलेली कर्म आठव. दुर्योधना तुला जर वाटत असेल माझ्याकडे द्रव्य बळ आहे, सैन्य आहे, कर्णासारखे धनुर्धर पडू नयेत अशी जर घमेंड असेल तर ती फुकट आहे. आणि असंच जर तुला वाटत असेल तर तुला ज्याला वाटेल त्याला सेनापती खुशाल कर, माझं काहीही म्हणणं नाही. दुर्योधनाच्या लक्षात आलं, म्हणाला, आजोबा माझं आपल्याबद्दल काही म्हणणं नाही, पण पांडवांच्या विषयी आपले मत आहे ना की पांडव नम्र आहेत, चांगले आहेत, विनयशील आहेत, तर ते साफ खोट आहे. आजच्या संध्याकाळच्या अर्जुनाच्या पराक्रमाने पांडव इतके फुगले की ते आपली हेटाळणी करून बोलू लागलेत. म्हणतायत की आता भीष्मांनी युद्ध करू नये, ते थकलेत, म्हातारे झालेत, अर्जुनासारख्या धनुर्धरापुढे त्यांचा काय टिकाव लागणार आहे, झाली ना शेवटी फजिती, आता त्यांनी हातात जपमाळ घ्यावी आणि जप करत बसावं. काय म्हणालास, पांडव असं म्हणाले, पांडव मला घमेंडीत म्हातारा म्हणाले, मला युद्धासाठी अयोग्य म्हणाले. ठीक आहे, उद्या सकाळी पृथ्वी जाळून टाकतो, सगळे पांडव संपून टाकतो, पांडवांना दाखवतो या भीष्माचार्याचं काय सामर्थ्य. दुर्योधनाला या बोलण्यानं समाधान वाटलं. आजोबा खरं ना हे, हो हो माझी प्रतिज्ञा, निष्पांडवी धरणी करून टाकेन. दुर्योधनाला या संभाषणाने समाधान वाटलं, पण दालनाच्या दारामध्ये जाऊन पुन्हा काहीतरी विचार आला आणि पुन्हा परत आला. मनात आलं, यांनी जरी प्रतिज्ञा केली तरी हे जर त्या कृष्णाला कळालं तर तो एका रात्रीत येऊन यांचं मत बदलून टाकेल. दुर्योधन परत आला, भीष्मांनी विचारलं, काय रे परत आलास, तुम्ही जरी म्हणालात प्रतिज्ञा केली पण तरी जर उद्या पांडव नाही मेले तर. अरे जर तरची भाषा आमच्याकडे नसते, एकदा मी ठरवलं की ठरवलं, नाही पण तरी असं झालं तर. अच्छा तुला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं, असं जर झालं तर एक तर उद्या पांडव तरी नाहीसे होतील, नाहीतर मी तुमच्या मार्गातून बाजूला होईल. तुला कोणाला हवाय त्याला मग खुशाल सेनापती कर, असं दुहेरी प्रतिज्ञा सांगितल्यावर मग दुर्योधन

तिथं एक दूत होता, तो माधवाचा कृष्णाचा दूत होता, जो पहारेकरी म्हणून तिथे थांबला होता. दुसरा पहारेकरी आल्यावर तो दूत थेट धर्मराजांकडे आला. त्याने त्यांना ही बातमी दिली, भगवान श्री कृष्णांना ही बातमी दिली. हे ऐकल्यावर धर्मराज म्हणाले, साक्षात भीष्मांनी जर अशी प्रतिज्ञा घेतली तर आता त्यांच्या पुढे आमचं काय चालणार. हे सगळं ऐकून द्रौपदी, जिच्या सौभाग्यावर घाला आला होता, ती कशी शांत बसणार. ती अस्वस्थ झाली आणि ती भगवान श्री कृष्णांकडे गेली. म्हणाली, कृष्णा, उद्या आमच्यावर काय घोर प्रसंग ओढवला आहे तुला कल्पना आहे का? त्यावर भगवान त्यांना काही माहीत नसल्यासारखं म्हणाले, का काय झालं? जसं काही त्यांना काहीच माहीत नाही, असं नुसतं नाटक करत होत. कृष्णा, अरे स्वतःला भाऊ म्हणवतोस माझा आणि माझ्यावर संकट आलेलं असताना झोपा काढतोस, विश्रांती घेतोस. अगं द्रौपदी, असं काय घडलंय तरी काय? अरे कृष्णा, भीष्म ही बदले अशी वाणी, उदयक निष्पांडवी धरणी. काय सांगतेस द्रौपदी? अरे हो कृष्णा, उद्या निष्पांडवी धरणी करण्याची प्रतिज्ञा भीष्मांनी घेतली आहे. काय सांगतेस? मग आता जर भीष्मांनी प्रतिज्ञा घेतलीये तर मी काही करू शकत नाही. म्हणजे यावर काही उपाय नाही? छे, अगं ज्यांच्या पुढे काळ सुद्धा उभा राहत नाही, ज्यांच्या पुढे गुरु परशुरामांना सुद्धा माघार घ्यावी लागली, त्यांच्या पुढे मी काय करणार? ठीक आहे कृष्णा, मग आता एकच मार्ग, उद्या पांडवांचं काही कमी जास्त होण्याआधी ज्या अग्निकुंडातून मी आले त्यातच पुन्हा मी स्वतःला समर्पित करते. कृष्णा, येते मी आता. असं म्हणून द्रौपदीनं तोंड फिरवलं आणि भगवंतांना कसं तरी वाटलं. तेवढ्यात ते म्हणाले, अगं द्रौपदी थांब, एवढी घाई कसली? मला एक उपाय सुचू लागला, तो आपण करून बघूया. ज्यांनी ही प्रतिज्ञा केली आहे ना, आपण त्यांनाच भेटायला जाऊया. अरे पण कृष्णा, हे कसं शक्य आहे? शत्रु पक्षाचा सेनापती तिथे बंदोबस्त किती असणार? तिथं मी पोहोचणार कशी? अगं मी नेतो ना तुला. मग तर आणखीनच अवघड झालं, तुला तर सगळे ओळखणार. हे बघ, त्याकरता मी तुझ्या गळ्याचं सोंग घेणार आहे. तू आता जास्त काही बोलायचं नाही, मी घेऊन जातो तुला. भगवंतानं गळ्याचं सोंग घेतलं, द्रौपदीला बरोबर घेऊन निघाले. कोणालाही न कळता, पांडवांनाही कळू दिलं नाही. आड रस्त्यानं अगदी हळूहळू, अगदी पाचोळ्याचा सुद्धा आवाज झाला नाही पाहिजे असं सांगून द्रौपदीला घेऊन निघाले आणि भीष्मांच्या दालनात येऊन उभे राहिले. दारावर आल्यावर पहारेकऱ्यांना अडवलं, त्या पहारेकऱ्याला विचारलं की अरे आज जाण्याची परवानगी कुणालाच नाही का? त्यात तो बोलून गेला, म्हणाला फक्त सौभाग्यवती पतिव्रता स्त्री असेल तर तिला जाता येतं. म्हणाले, हो ना, मग ही सौभाग्यवती हिला जाऊ दे. त्याप्रमाणे द्रौपदी आत आली, चेहऱ्यावर वस्त्र होतं. जाऊन तिनं भीष्मांच्या पायावर डोकं टेकवलं आणि नमस्कार केला. चेहरा तर दिसला नाही, पण हातातील बांगड्यांचा आवाज झाला आणि म्हणून आशीर्वाद देऊन बसले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हे ऐकल्यावर द्रौपदी म्हणाली, हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? हे ऐकल्याबरोबर ते म्हणाले, तू कोण आहेस? असा प्रश्न विचारणारी तू कोण? असं म्हटल्याबरोबर तिनं आपला चेहरा दाखवला, म्हणाली, तीच मी जिच्यावर उद्या वैधव्याचा प्रसंग ओढवणार आहे तुमच्यामुळे, तीच पतिव्रता स्त्री द्रौपदी मी. हे बघितल्यावर ते म्हणाले, तू इथं आलीस कशी? तुला इथं आणलं कोणी? म्हणाली, मला ना माझा जोडा राख्या घेऊन आलाय. कोण घेऊन आलाय? माझा जोडा राख्या घेऊन आलाय. त्यांना लक्षात आलं, साक्षात भगवान श्री कृष्ण आलेत. म्हणाले, अगं कुठे तुझा तो जोडा राख्या? म्हणाले, द्वारपालानं त्याला बाहेर थांबवलंय. धावत धावत गेले, पाहिलं तर अंगावर घोंगडी घेतलेला साक्षात कृष्ण भगवान श्री कृष्ण तिथे होते. त्यांना पाहिलं, म्हणाले, देवा, अहो पांडवांसाठी एवढी सोंग घेता आम्हाला दर्शन सुद्धा देत नाही, असं का बरं? म्हणाले, अहो नातवांना मारून आजोबानं जगण्याची ही कुठली प्रतिज्ञा? म्हणाले, देवा, माझ्याकडून चूक झाली, मी स्वतः अस्वस्थ आहे, याच्यावर काहीतरी उपाय सांगा. म्हणाले, काही करू नका तुम्ही, तुमच्यासाठी एक श्रीखंडी नावाचा जिन्नस ठेवलाय, तो काय ते सगळं सांभाळून घेईल. आणि रसिक हो, पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे पांडवांचा विजय झाला. या सगळ्यामध्ये मुख्य मुद्दा काय? तर द्रौपदीनं कृष्णाला भाऊ मानलं, अर्जुनानं कृष्णाला सखा मानलं, भीष्माचार्यांनी सर्वस्व कृष्णाला मानलं आणि म्हणून एकनाथ महाराजांनी मूळ अभंगात सांगितलं

0: de aquí, DJ.
1: श्रोते, आत्ताच आपण कीर्तनकार पराग पांडव यांनी सादर केलेलं आख्यान भीष्म प्रतिज्ञा ऐकलीत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातील राम उगगावकर यांची रचना आपण ऐकली. श्रोते हो, उद्याच्या माझावर माझा शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात जैवसुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय डॉक्टर मुकुंद कदम यांची मुलाखत आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर शेताच्या बांधावर या मालिकेत सचिन लिकनकर यांची मुलाखत ऐकता येईल. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये आपण ऐकू शकाल नारळ लागवड या विषयावरची माहिती. तेव्हा आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझावर माझा शिवार या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: but I've seen the...
1: ஆகாஷ்வாணி மும்பை. आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
2: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है. हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
1: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल

स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक केलं जाईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केलं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ ऑगस्ट महिन्यात कायम राहिला असून ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांकनामुळे जागतिक तरलतेचा कल उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळत आहे तर कर्जरोखे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा मिश्र कल दिसत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाला असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. विशाखापट्टणम इथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीत आज ब्रिक्स क्रीडा संयुक्त जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ब्रिक्स देशांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि समावेशकतेतून क्रीडा क्षेत्रातलं सहकार्य आणखी बळकट करण्याप्रती वचनबद्धता या जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत क्रीडा साहित्याचं उत्पादन वाढवणं आणि जागतिक गुंतवणूक भारतात आणणं यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे. या देशांदरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण वाढावी, संयुक्त स्पर्धांचं आयोजन

0: व्हावं तसंच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वाढावं अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. युद्धनौका समुद्रात कार्यरत विशेष जहाजं आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ते आज कोलकाता इथं गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही नवरत्न कंपनी आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या 5 प्रकल्पांच्या पायाभरणीप्रसंगी बोलत होते. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत जागतिक स्तरावर जहाज बांधणी क्षेत्रातली वाढती मागणी पूर्ण करू शकतो असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. गंगा नदीच्या संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात दाखल याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गंगा नदीच्या सुरक्षेशी संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारनं काही बदल केले आहेत. या बदलांमुळे गंगा नदीला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. अमेरिका इराणवर नव्यानं आर्थिक निर्बंध लादायच्या धमक्या वारंवार देते पण त्यांच्याकडे इराणच्या लोकांशी आदरपूर्वक संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष कासिम जोमार तोकायेव हेच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. कझाकस्ताननं याच वर्षी नवी राज्यघटना स्वीकारली आणि देशाची संसद 2 सभागृहांवरून 1 सभागृहाची करायला मान्यता दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेबाबत एका वृत्त अहवालात करण्यात आलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. हे दावे कोणत्याही सत्यापित दस्तऐवज अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा नसलेल्या आरोपांवर आधारित आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेलं शिवप्रभूंचे गातो गुणगान हे गीत ऐकणार आहात. गीतरचना आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची. ऐकूया सुरेश जाधव आणि सहकारी यांच्या स्वरातील ही गीतरचना. सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेला हा पोवाडा

त्यांची हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारांची कमतरता आहे याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडी मध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मा साहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहेत, आणि याच मावळ प्रांतामधले भील रहुशी कोळी वदार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत, आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

शिक्षण चालू झालेलं आहे आणि एक दिवस राजांच्या बरोबर असणारी बाल सौंगडी 10-12 वर्षाची हे म्हणत आहे की राजे आज आपण फेरफटक्याला जाऊया आणि राजे कुठरी खाले राजेनी खाले फेरफटक्याला राजेनी खाले फेरफटक्या

राजांची घोडदौड चालू झालेली. राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या. हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोर्ड दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. तोरण

शिवाजी राजे या रोहिणेश्वर परत फिरले असताना पुण्याकडे एका दरीतून अचानक राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। राजाने घोडा थांबवला। इसाजी, कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं। परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। इसाजी, तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे। तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे। तो पळाय लागला पाटा पाटा, हे सांग पटला गुडघ्याला लागलेला आहे, परत उठलेला आहे आणि परत उठत आहे। राजे राजे थांबा। राजे, तो पळत येणारा ग्रस्त पळत आला, राजांचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा सपलो रे राजा, मला या जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही। कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं। आजोबा, काय घडलं असेल ते न रडता सांगा। अरे राजा, काय घडायचं राहील, माझी तरणी भांड कोणती भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलानी तिच्यावर खाला खातो राजा सपलो, असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच। एसाजी, असाच रांजात जा आणि पटलाला घेऊन या। आणि एसाजी निघालेला आहे, प्रणामक

केला काय बंदोबस्त केला अहो सर्व घरांना बाहेर न कड्याला टाकले जर तिकडे पाटला नारडावरून केली तर कुणाला यायला मार्ग नाही गावाचा बंदोबस्त केला पाटलाच्या वाड्यावर गेला पाटील गाड झोपलेला ईसाईने पाहिलं

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मां साहेबांच्या दर्शनासाठी आले. मां साहेबांचं दर्शन घेत असताना मां साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मां साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि मां साहेब बोलल्या शिवाय

चा पोशाक केलास नकली राजा। शोभा काय बोलताय तुम्ही? मां साहेब नामधारी राजा। शोभा तुम्ही काय बोलता? आमच्या काय मां साहेब दरबारी चला कळेल तुम्हाला। येते बाबा। जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले। एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर। आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मनावर थाप मारली। पाटील पळत पुढाला आणि काय म्हणताय? प्रणाम मां साहेब, प्रणाम शिवाजी राजे। प्रणाम शिवाजी राजे म्हटल्या बरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे। काय रामजी हाच का तो? राजे राजे याच ठिकाणी माझ्या मुलीची आबरुटली। राजा याला जिवंत ठेवू नका। काय पाटील आणि ऐकतो ते खरं आहे का? मां साहेब, मां साहेब मला न्याय होय। पाटील आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल। ज्या पायन तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जाते। मां साहेब पाटील, तू जशी आता गायवाया करतोय त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या का? पाटील पाटील भांजा माझ्या अंगाला हात लावू नका। मी तुमच्या मुली सारखी आहे, तुमच्या बहिणी सारखी आहे। पाटील माझ्या अंगाला हात लावू नका। पण नीच तुला तिची माया आली नाही। ज्या पायन तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील। हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि काय झालं पाटला?

सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गायलेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा पणत्ता ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत सुरुवातीला ऐकूया असित देसाई यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे जवाहर बक्षी यांची.

0: In football, East Bengal FC have lifted the Durand Cup for a record 17th time, ending a 22-year wait for the prestigious trophy after defeating arch-rival Mohun Bagan Super Giants 4-1 in the final in Kolkata this evening. The India Meteorological Department, IMD, has issued an orange alert for very heavy rainfall at isolated places over Chhattisgarh, Bihar, Odisha, East Madhya Pradesh tomorrow. Meanwhile, parts of the national capital received light to moderate rainfall. The weather agency predicted cloudy sky with a spell of very light to light rainfall at most places tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:55. दरम्यान आपण एआयआर डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम ऐकू शकता. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.